श्रोते हो सुप्रभात एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो आज सोमवार भारतीय सौर दिनांक 15 आषाढ शके 1948 6 जुलै 2026. आमच्या सभेच्या सुरुवातीस आपणा सर्वांचं स्वागत आहे. सभेची सुरुवात मंगलध्वनीनं करत आहोत.

राग प्रभातापण ऐकलात. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

शिवतांडव स्तोत्र आपण ऐकलत. स्वर होता रामदास कामत यांचा. श्रोतेहो, आता पी सावळाराम यांची भूपाळी पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात आहे. संगीतकार दत्ता डावजेकर.

पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत दत्ता डावजेकर यांनी दिलं होतं. श्रोते हो, मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर स्वप्नील बांदोडकरांचा स्वर, रचना विनय राजवाडे यांची आहे, तर संगीत विवेक फडके यांनी दिलेलं आहे.

स्वप्नील बांदोडकरांच्या स्वरात विनय राजवाडे यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत विवेक फडके यांनी दिलं होतं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: सुधीर फडके यांच्या स्वरात भक्तिरचना आपण ऐकलीत. रचना आणि संगीत मनोहर कबीश्वर यांचं होतं. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे.
1: माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना, आकाशवाणी बीड केंद्र. FM 102.9 MHz वर ऐकत रहा आपला आकाशवाणी केंद्र, बीड आकाशवाणी केंद्र.
0: श्रोते हो, आता मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संत जनाबाई यांची रचना आशा भोसले गात आहेत. संगीतकार वसंत प्रभू.

संत जनाबाई यांची रचना आशा भोसले यांनी गायली आणि संगीत वसंत प्रभू यांनी दिलं होतं. श्रोते हो, यानंतर राम जाधव यांची भक्तिरचना अजित गडकडे यांच्या स्वरात, संगीत निर्देशन अशोक पत्की यांचं आहे.

अजित कडकडे यांच्या स्वरात राम जाधव यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांचं होतं. आणि आता हिंदी भक्तिरचना पंडित भरतव्यास यांची आहे. स्वर आशा भोसले यांनी दिलेला आहे आणि संगीत बाबू सिंह यांचं आहे.

आशा भोसले यांच्या स्वरात पंडित भरतव्यास यांची हिंदी भक्ती रचना आपण ऐकलीत. संगीत बाबूसिंह यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी देशभक्तीपर गीतरचना.

0: आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजा मेहंदी अली खान यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. संगीत यन दत्ता यांचं होतं. आणि याचबरोबर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेले आहेत. शेतकरी बांधवांसाठीचा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही आता प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये नमो ड्रोन दीदी योजना या विषयीची संकलित माहिती, संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं आहे.
1: राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, 30 नोव्हेंबर 2024 रोजी सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली, जी महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांना सक्षम करणे हा आहे, ज्यामुळं त्यांना द्रव खते, कीटकनाशके वापरण्यासारख्या शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना भाड्याने देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाते. योजनेची वैशिष्ट्ये: शेतीसाठी ड्रोनचा वापर सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने कृषी विभाग, राज्य शासन महिला बचत गटांना वर्षाला किमान 2 ते 2500 एकर क्षेत्र व्यवस्थापित करण्यास मदत करतात. निवडलेल्या महिला बचत गटामधून एका सदस्याची 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड केली जाते, ज्यामध्ये अनिवार्य ड्रोन पायलट प्रशिक्षण आणि पिकांवर पोषक तत्वे आणि कीटकनाशके वापरण्यासाठी अतिरिक्त प्रशिक्षण समाविष्ट असेल. विद्युत चलित वस्तू, फिटिंग्स आणि यांत्रिक दुरुस्ती करण्यास इच्छुक असलेल्या बचत गटाच्या दुसऱ्या सदस्याला ड्रोन सहाय्यक म्हणून प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेसाठी DAY NRLM अंतर्गत प्रगतीशील महिला स्वयंसहायता गट असणे आवश्यक आहे. हा महिला बचत गट कृषी कार्यात सहभागी होणारा असला पाहिजे. योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही भारतीय असावी. महिलेचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 65 वर्ष इतके असावे. योजनेमार्फत ड्रोन फक्त स्वयंसहायता बचत गटातील महिलांनाच मिळणार आहे. ड्रोनचा उपयोग करण्यासाठी ही महिला

0: शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. पात्र महिलेला ड्रोन हे भाडेतत्वावर द्यावे लागेल. त्यासाठी महिलेचे स्वयं घोषणापत्र आवश्यक असेल. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: अर्जदार महिलेचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट फोटो, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र. स्वयंसेवी गटांना योजनेमार्फत ड्रोन प्राप्त झाल्यावर त्याला चालवण्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित पायलटची नियुक्ती जवळील 15 गावांकरता एक महिला या निकषावर करण्यात येते. महिला बचत गटांना ड्रोन खरेदी करण्यासाठी ड्रोनच्या किमतीच्या 80% आणि उपसाधने खरेदीसाठी पूरक शुल्क म्हणून जास्तीत जास्त 8 लाख रुपयापर्यंतचा निधी अनुदान स्वरूपात देण्यात येतो. कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत कर्ज म्हणून 3% व्याज सवलत देखील दिली जाते. ड्रोन तंत्रज्ञानामुळे खते व कीटकनाशकांचा अचूक वापर वाढतो. पारंपरिक शेती पद्धतींमध्ये बदल होतो. ड्रोनना शेतावरून अचूक उड्डाण मार्गाचे अनुसरण करण्यासाठी प्रोग्राम केले जाऊ शकते. या अचूकतेमुळे रसायनांचा अतिवापर कमी होतो, शेतकऱ्यांसाठी खर्च कमी होतो आणि लक्षित आणि समान फवारणी होते. पर्यावरणीय प्रतिकूल परिणाम कमी होतो. ही योजना महिलांना ड्रोन तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण देते. या नॅनो खतांचा कार्यक्षम वापर, मजुरीचा खर्च कमी, यामुळे शेती अधिक सुरक्षित आणि फायदेशीर बनते. ड्रोन पिकांच्या आरोग्याबद्दल रिअल टाइम माहिती प्रदान करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना डेटा आधारित सक्षम निर्णय घेण्यास मदत होते. पावसाळ्यात ड्रोनचा वापर करणे थोडे जिकिरीचे असते.
1: कृषीवाणीमध्ये नमो ड्रोन दीदी योजना याविषयीची संकलित माहिती आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन दिनेश प्रसाद माकरिया यांचं होतं. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण पावसाळ्यात त्वचेला नेमक्या कोणत्या समस्या उद्भवतात आणि त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. श्रोते हो, पावसाळ्यात त्वचेच्या तक्रारी वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे वाढलेली आर्द्रता आणि मंदावलेली पचनशक्ती. आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातील दोषांचा समतोल बिघडतो तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू लागतो. पावसाळ्यात सर्वाधिक आढळणारी समस्या म्हणजे मुरूम आणि पुरळ. दुसरी महत्वाची समस्या म्हणजे फंगल इन्फेक्शन. त्वचेच्या घड्यांमध्ये खाज, लालसरपणा किंवा गोलाकार चट्टे दिसू शकतात. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये किंवा जांघेच्या भागात खाज, लालसरपणा किंवा पांढरे चट्टे दिसू शकतात. अनेक जण हे साधे रॅशेस समजून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार न केल्यास हा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे या त्वचेच्या समस्यांवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार या काळात त्वचेचे रक्षण करण्यासाठी काही सोपे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे त्वचा कोरडी आणि स्वच्छ ठेवणे. विशेषतः पायाच्या बोटांमधील जागा कोरडी ठेवणे महत्वाचे आहे. दिवसातून 2 वेळा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करावा. दुसरे म्हणजे आयुर्वेदात नीम, हळद, मंजिष्ठा यासारखे

0: सारख्या वनस्पती त्वचेसाठी हितकारक मानल्या आहेत. त्यांचे जंतुनाशक आणि त्वचा शुद्धीकरण करणारे गुणधर्म उपयुक्त ठरू शकतात. उठणे आणि औषधी स्नान. बेसन, मसूर डाळीचे पीठ, हळद आणि थोडे चंदन यांचे उठणे त्वचेला स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते. यामध्ये कडुनिंबाच्या पानांचे किंवा सालीचे चूर्ण वापरले तर अधिक लाभदायक ठरते. चेहरा धुण्यासाठी मधाचा वापर करणे हेही चांगले असते. कडुनिंबाची पाने उकळून त्या पाण्याने आंघोळ करणे उपयुक्त ठरू शकते. पावसाळ्यात वात प्रकोप झालेला असतो, त्यामुळे त्वचेला कोरडेपणा आलेला असतो, म्हणून या काळात तेल लावून अभ्यंग करणे अर्थात बॉडी मसाज करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेबरोबर हाडांचेही आरोग्य चांगले राहते. तिसरे म्हणजे आहार. त्वचा ही आपण जे खातो त्याचे प्रतिबिंब असते. आहाराचा त्वचेवर मोठा प्रभाव असतो. पावसाळ्यात वडापाव, भजी, त्यानंतर गरमागरम चहा यासारखे पदार्थ जास्त खावेसे आणि प्यावेसे वाटतात, परंतु त्यांचा अतिरेक झाला तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनशक्तीवर दिसून येतो. परिणामी आपल्या त्वचेवरही त्याचा परिणाम दिसतो. म्हणून शक्यतो बाहेरचे अन्न, तळलेले पदार्थ, पावासारखे बेकरी प्रॉडक्ट्स हे टाळावे. त्याऐवजी ताजे, गरम आणि पचायला हलके अन्न घ्यावे. आवळा, डाळिंब, मूग, गाईचे तूप यांचा समावेश करावा. घरी बनवलेले विविध भाज्यांचे सूप, मुगाची खिचडी, मिक्स धान्यांचे धिरडे, थालीपीठ यांचा आहारात समावेश करावा. रोज पोट नीट साफ होईल याकडे लक्ष असावे. पुरेसे पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आयुर्वेदातील एक सिद्धांत महत्वाचा आहे, रक्त शुद्ध असेल तर त्वचा सुंदर राहते. म्हणूनच केवळ बाह्य सौंदर्य प्रसादने वापरण्यापेक्षा रक्तशुद्धी आणि पचनाची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्वचेची समस्या सतत वाढत असेल, संसर्ग होत असेल किंवा घरगुती उपायांनी फरक पडत नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा, कारण निरोगी त्वचा ही चांगल्या आरोग्याची ओळख आहे. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम पुन्हा ऐकू शकता 2:05 आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या दुसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत. आवचट सर, जेव्हा या समस्येचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं आणि त्यासाठी तुम्ही जी पावलं उचललीत, जनजागृतीसाठी जे प्रयत्न केले आहे, तर ते कोणते होते? पहिल्यांदा तुम्ही काय पावलं उचलले?
1: नाही, पहिल्यांदा एक तर प्रत्यक्ष समस्येच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग लक्षात आलं की कॅरी बॅग जी येते ही कॅरी बॅग निसर्ग चक्रात येते कशी, कुठून येते? तर मग ही कॅरी बॅगच जर बंद केली
0: बरोबर
1: तर काय करता येईल? मग त्या दृष्टीनं आम्ही या वारी मार्गावर जे पानफूल विक्रेते आहेत, या पानफूल विक्रेत्यांचा वर्कशॉप करणारी आमची एकमेव संस्था आहे.
0: बर,
1: की या पानफूल विक्रेत्यांचं दिवसाचं

0: उत्पन्न किती असतं? साधारणतः 350 ते 500 रुपये त्यांना पानफूल विकून मिळतात. पण या लोकांचा सर्वात जास्त खर्च कशावर होत होता? तर ते कॅरी बॅगचं बंडल विकत घेणे.
1: बरोबर.
0: आम्ही या लोकांना पर्यावरण हा विषयच सांगितला नाही, आम्ही याच्यातली इकॉनॉमी त्यांना समजून सांगितली.
1: बरोबर.
0: म्हणजे या सगळ्या लोकांना आम्ही बोलवलं.
1: बरोबर आहे.
0: आणि याच्यातली इकॉनॉमी सांगितली की तुम्ही ज्यावेळेस एक कॅरी बॅगचं बंडल घेता त्याच्यावर 100 पिशव्या असं लिहिलेलं असतं, त्यात निघतात 60-65 पिशव्या, त्याऐवजी तुम्ही 5 किलो रद्दी विकत घ्या आणि त्या रद्दीचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यावर तुम्ही पानफूल द्यायला सुरुवात करा.
1: बरोबर.
0: तुम्हाला सांगतो, याच्यातून इतका चांगला अनुभव आला, त्यातले अनेक पानफूलवाले रडले की अशा पद्धतीनं आम्हाला कुणीतरी बोलवलंय, आम्हाला खुर्चीवर बसवलंय, आम्हाला चहा पाजलाय, नाही आम्हाला हे समजून सांगितलं. 80% पानफूलवाल्यांनी कॅरी बॅग वापरणं बंद केलं.
1: बर वा.
0: जसं हे कॅरी बॅग इथून एक बंद झाली, तसं दुसरं या वारी मार्गावर ज्या शाळा कॉलेजेस आहेत,
1: बरोबर,
0: या शाळा कॉलेजेस मधले विद्यार्थी यांनी या विषयामध्ये खूप मोठं आमचं काम केलं. म्हणजे तुकोबारायांची वारी आणि माऊलींची वारी या दोन्ही वारी मार्गावरच्या शाळा कॉलेजेस मध्ये आम्ही कार्यक्रम केले.
1: बरोबर.
0: आणि या कार्यक्रमामधून प्लास्टिक आणि थर्माकोलचा प्रवास कसा आहे,
1: बरोबर,
0: तो निसर्गामध्ये किती प्रकारच्या कशा समस्या निर्माण करतो,
1: बरोबर,
0: जसं पशु पक्षी प्राणी यांच्यावर जो परिणाम होतोय तोच माणसांवरही परिणाम होतो. गरम अन्न प्लास्टिक मध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये अशी एक केमिकल प्रक्रिया घडते की तिथे बिस्पोनिल नावाचा विषारी घटक तयार होतो आणि ज्या लोकांना कॅन्सर आहे अशा 95% लोकांच्या रक्तामध्ये बिस्पोनिल आढळलेला आहे. माणूस अन्नदान करतो, या वारी मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करणारी लोक आहेत.
1: बरोबर.
0: मग हे अन्नदान करणाऱ्या लोकांना आम्ही हा विषय समजून सांगितला की तुम्ही अन्नदान का करता, तर तुम्हाला पुण्य मिळावं म्हणून तुम्ही अन्नदान करता. पण ज्या पात्रातून तुम्ही अन्न लोकांना देतात त्याच्यामुळे जर त्यांची तब्येत बिघडत असेल, वारकऱ्यांची तर तब्येत बिघडणारच आहे, त्याबरोबर निसर्गाची पण तब्येत बिघडणार आहे. त्यामुळं तुम्ही ते न वापरता साधी पानाची पत्रावळ जी आहे, जी निसर्गातून आलेली आहे, पळसाच्या पानाची पत्रावळ, त्या पत्रावळ.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता हा श्रूयंता.
3: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालेले आहेत. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकण्यापूर्वी जाहिरात संदेश.
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित ठेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
5: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर, नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मा, पूर्ण गुडघा बदलावा लागला.
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
9: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असलेला की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
10: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
11: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
1: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी नातं विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण.

0: तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
1: आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते, यानंतर 7 वाजता नमस्कार बीड हा कार्यक्रम, त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. भावधारा सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल 7:40. लोकसंगीत 8:40 आपण ऐकू शकाल. श्रोते, सकाळी 9 वाजता विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण, 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:30 पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर कालिदास चौधरी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचंच आहे आणि सादर करते योगीराज बच्चे. सकाळी 11 वाजता गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम, 11:45 मिश्र संगीत, 12:00 महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी, 6 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल. 7:15 विधिमंडळ समालोचन, 7:30 कृषी विषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार, 9:15 विविध भारतीय राष्ट्रीय सेवेचे कार्यक्रम आणि रात्री 11:10 आमची सभा समाप्त होईल. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. सकाळचे 7 वाजले आहेत. श्रोते, नमस्कार बीड हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

नमस्कार बीड बीड आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी. अभिमान अवचर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार प्रदान. आदित्य डेंटल कॉलेजमध्ये आरोग्य दंत चिकित्सा दिन उत्साहात सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी अर्ज करावेत आणि जिल्ह्यात पेरणीला वेग. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुंबईत संपन्न झाला. या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष तथा क्रिएटिव्ह शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्री अभिमान शाहूराव अवचर यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शाल मानपत्र स्मृतिचिन्ह आणि पुरस्काराची रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून या सन्मानामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाजात मुख आणि दंत आरोग्याविषयी व्यापक जागरूकता निर्माण करून सर्वांनी आनंदी निरामय आणि सकारात्मक जीवन जगणे गरजेचे आहे याच उद्देशाला समोर ठेवून बीड येथील आदित्य डेंटल कॉलेजमध्ये राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य दंत चिकित्सा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयात दिवसभर विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पात्र गोशाळांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन निर्णयामधील तरतुदीनुसार बीड जिल्ह्यातील केवळ केज तालुक्यातून पात्र असणाऱ्या गोशाळांचे अर्ज मागवण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ आर डी कदम यांनी दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती निवड प्रक्रिया तसेच अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागद

पत्रांची सविस्तर माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र गोशाळांनी आपले अर्ज दिनांक 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत असेही कळविले आहे. एकीकडे राज्यात अनेक भागात पावसाने थैमान घातलेलं असताना बीड जिल्ह्यात मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणीस वेग घेतला आहे. जिल्ह्यात 8 लाख हेक्टरच्या जवळपास खरीपाचे क्षेत्र असून यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, बाजरी ही पिके खरीपात घेतली जातात. या आठवड्यात बहुतांश पेरणी होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी लागवड केलेला कापूस उगूनही आला आहे. मात्र आता पीक वाढीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. आणि आता दिनविशेष. आजचे दिनविशेष याप्रमाणे आहेत. 1881 साली गुलाबराव महाराज विदर्भातील संत यांचा जन्म. 1901 साली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचा जन्म. आजच्याच दिवशी म्हणजे 1927 साली व्यंकटेश माडगुळकर लेखक, चित्रकार, पटकथाकार यांचा जन्म. 1930 साली डॉक्टर एम बालमुरली कृष्णन दाक्षिणात्य संगीताचे गायक, पद्मश्री आणि पद्मभूषण यांचा जन्म. आजच्याच दिवशी म्हणजे 1952 साली रेखा शिवकुमार बैजल मराठी साहित्यिक यांचा जन्म. 1986 साली बाबू जगजीवन राम स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान यांचं निधन. श्रोते हो, आजच्याच दिवशी म्हणजे 6 जुलै 1997 साली चेतन आनंद हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचं निधन. आणि आता जागतिक दिनाविषयी. विश्व ग्रामीण विकास दिवस 6 जुलै विश्व ग्रामीण विकास दिवस. विश्व ग्रामीण विकास दिवस हा ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समर्पित दिवस आहे. ग्रामीण विकासामुळे देशाची आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नती घडून येते. भारतातील बहुतांश लोकसंख्या गावांमध्ये राहते, त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास हा देशाच्या प्रगतीचा पाया मानला जातो. या दिवशी शेती, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि महिलांचे सक्षमीकरण यासारख्या विषयांवर जनजागृती केली जाते. ग्रामीण युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. सरकार विविध योजना राबवून ग्रामीण जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करते. स्वच्छता, डिजिटल सुविधा आणि पायाभूत विकासांमुळे गावांचे रूपांतर आधुनिक गावांमध्ये होत आहे. ग्रामीण विकासामुळे गरिबी कमी होऊन आत्मनिर्भर भारताची निर्मिती शक्य होते. प्रत्येक नागरिकाने गावांच्या विकासात सहभाग घेऊन सामाजिक परिवर्तनासाठी योगदान द्यावं. ग्रामीण भाग मजबूत झाला तर देश अधिक सक्षम आणि समृद्ध बनेल. याचबरोबर नमस्कार बीड हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. मी आपला रेडिओ मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार. संकलन अतुल कुलकर्णी, पत्रकार बीड. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: नमस्कार, बीड ह्या कार्यक्रम आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झालेले आहेत. आता प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे आपणाला घेऊन जात आहोत.

0: आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. ऐकूयात जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
3: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
3: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
3: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
3: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
3: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
5: रोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिर रोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहमदनगर.
6: सचिन ज्वेलर्स, नातं सोनेरी, नातं विश्वासाचं. अहो, खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असं

आपण तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.

0: हॅलो बीड. बरोबर ओळखलं. डिअर लिसनर्स, ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय तो हॅलो गीतमाला आपण पुन्हा सुरू करतोय. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होतोय. तुम्हाला डायल करायचा आहे आमचा हा नंबर 0242 49 59 01. कधी अहो सांगते ना, सोमवार आणि शुक्रवार सकाळी 11 ते 11:30 या वेळेत मराठी गीतांवर आधारित हॅलो गीतमालासाठी ध्वनिमुद्रण शुक्रवारी आणि प्रसारण शनिवारी. हिंदी गीतांवर आधारित हॅलो गीतमाला ध्वनिमुद्रण सोमवारी, प्रसारण मंगळवारी. मंगळवार आणि शनिवार ऐकायला विसरू नका सकाळी 10 ते 10:30 या वेळेत. आणि हो, फोन करायलाही. पुन्हा एकदा श्रोत्यांशी संवाद, तुमच्या आवडीचा फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 0242 49 59.
1: एफ एम बँडच्या 102.9 MHz आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, त्यात वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नाव आणि ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे,

0: सेक्सटॉर्शन आहे, यूपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
1: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोनबद्दल पण आत्ता सांगितलं की फोनमध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
0: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतं, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये अशी काही सॉफ्टवेअर जाऊन बसली असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन तापू लागला असेल, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही ज्यावेळा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाऊनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाऊनलोड करेल, कुठली लिंक डाऊनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत हे सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचं अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं? कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं?
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतं. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. आणि समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर त्याचा पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो. तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही, आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं, तुमचा फोन तुम्ही

0: भेट केला तर ह्या सर्व समस्या निराकरण होऊ शकतात.
1: नक्कीच सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आलेत आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात.
1: हा,
0: खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहेत तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात, किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करा लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोण एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याच्या अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याच्यावर पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे

0: तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाईप करता ते सायबर गुन्हेगाराला कळू शकतं.
1: अच्छा.
0: जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कोणीही घाई करू नये. काही गरज नाही,
1: गरज नाही. आपण तसेच ठेवले
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये.
1: अच्छा.
0: ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं तर ज्यावेळेला कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे हा कसंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही. त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 जवळती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंटवरती पैसे आलेले आहेत आणि असं असं हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193 जी सिस्टीम आहे सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असा अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे. तुम्ही लेग पट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही आहे. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉपमध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल्स ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, KYC ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. मग तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीट केंद्र आहे. श्रोतेहो, आता आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये सकाळचे 7:40 झालेले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात अरुण दाते यांच्या स्वराने, रचना शंकर वैद्य यांची आहे, तर संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: शंकर वैद्य यांचं गीत अणु अरुणदाते यांच्या आवाजात आपण ऐकलत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं. आणि आता जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: आणि आता सुमन कल्याणपूर यांना ऐकूयात. अशोकजी परांजपे यांच्या गीतासाठी संगीतकार अशोक पत्की.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत अशोक पत्की यांनी दिलं होतं. आता जाहिरात संदेश.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? ओ मा,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: गजानन वाटवे यांच्या आवाजामध्ये बाबूराव गोखले यांचं गीत आपण ऐकलं. आणि आता जाहिरात संदेश.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चावडी नाका, अहमदनगर.
4: सचिन ज्वेलर्स, ना तर सोनेरी ना तर विश्वासाचं. अहो खास दिवस असो वा कोणताही सण, हौसेला मोल नसतं असंच म्हणतो की आपण, तेव्हा साजरे करा अनमोल क्षण. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त सचिन ज्वेलर्स मधून. खात्रीने खरेदी करा आणि आनंदाने शृंगार करा. ग्राहकांची पसंती आणि विश्वास हीच आमची ओळख. सचिन ज्वेलर्स, कारंजा रोड, पिंगळे गल्ली, बीड.
0: आणि आता कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

दरियाचा दरियाचा दरियाचा दरारा मोठा। ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचं गीत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात आपण ऐकलं। संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलं होतं। आणि याचबरोबर भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत। सकाळचे 8 वाजता आहेत, समाचार प्रभात सुरुवातीला आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहेत. पहिल्या टप्प्यात ते इंडोनेशियाला भेट देतील. उभय देशांमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पातळीवरील संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. या भेटीत ते इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी चर्चा करतील. तसेच योग्याकार्ता या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहराला मोदी भेट देणार आहेत. तिथल्या प्रबंधन मंदिराच्या संवर्धनाच्या कार्यात उभय देश सहकार्य करणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत. त्यानंतरच्या 2 टप्प्यात पंतप्रधान 8 तारखेला ऑस्ट्रेलियाच्या आणि 10 आणि 11 जुलै दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये 232 धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमीपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातील उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओटॅग मोबाईल एप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलच्या लोकार्पणाचा समावेश आहे. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या 2 प्रमुख उपक्रमांचा शुभारंभ शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बियाणं प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती मर्यादित आणि भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे ICAR दरम्यान सामंजस्य करारही होणार आहे. स्वित्झर्लंडमध्ये आज होणाऱ्या ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरण या विषयावरील 9व्या आंतर सरकारी तज्ञ गटाच्या सत्राचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास गटाकडून 2 दिवसांचं हे सत्र आयोजित केलं आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणातील आगामी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित या सत्रांमध्ये सदस्य देश, आंतरराष्ट्रीय संस्था, ग्राहक संरक्षण प्राधिकरण, शैक्षणिक क्षेत्रातील

तज्ञ आणि इतर संबंधित घटक एकाच व्यासपीठावर येणार आहेत. भारताच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे या सत्राचं अध्यक्षपद भूषवतील. ब्रिक्स महिला कार्यगटाची दोन दिवसीय बैठक आजपासून केरळमध्ये सुरू होत असून भारत परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी एकत्रितपणे विविध क्षेत्रातील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्य

सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. आसाममध्ये आजपासून ब्रिक्स देशांच्या अंमली पदार्थ विरोधी संस्थांच्या प्रमुखांच्या दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी संस्थांचे प्रमुख आणि अधिकारी यात सहभागी होतील. संस्थात्मक सातत्य बळकट करणं आणि अंमली पदार्थ नियंत्रण संस्थांमध्ये कार्यचालन सहकार्य वाढवण्यावर यामध्ये भर देण्यात येणार आहे. अंमली पदार्थांशी संबंधित भविष्यातील धोक्यांना दिला जाणारा सामूहिक प्रतिसाद बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज जयंती आहे. त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 वर्षांच्या स्मरण उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून कोलकाता इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुखर्जी यांचा 125 फूट उंच पुतळा कोलकाता इथं उभारला जाणार आहे. त्याचं भूमिपूजन आज करण्यात येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांची आज बैठक होणार असून त्यामध्ये विविध प्रशासकीय आणि आर्थिक बाबींसह ट्रस्टला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात विशेष तपास गटाच्या तपासातील निष्कर्षांवरही चर्चा होणार आहे. या बैठकीत सचिव चंपत राय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं लोकप्रिय समाजमाध्यम इन्स्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींमध्ये बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तणूक मजकुराच्या वापरासंदर्भात कडक भूमिका घेत मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. या सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे दिल्याचं अधिकारिक सूत्रांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मेटानं 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण द्यावं असंही इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं बजावलं आहे. या मंचानं मध्यस्थ म्हणून सुरक्षा मार्गदर्शक तत्वाचं पालन केलं आहे की नाही याचा आढावा सरकार घेत आहे. युरोपात पोर्तुगालमध्ये ग्रीस आणि स्पेनमध्ये भडकलेले वणवे विझवण्यासाठी आगीचे शेकडो बंब काल रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत. पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेली प्रचंड मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी 3 दिवसांहून अधिक काळ संघर्ष सुरू असल्यानं स्पेन आणि इटलीनंही तिथं आता मदतीसाठी आपली पथकं पाठवली आहेत. ग्रीसमधल्या थेस्सालोनिकी शहरातील रिसायकलिंग प्रकल्प या आगीनं वेढल्यामुळे प्लास्टिक जळून विषारी वायू पसरला आहे. बावी नावाच्या चक्रीवादळानं अमेरिकेच्या पॅसिफिक बेटांना धडक दिली आहे. या वादळामुळे गुआम आणि नॉर्दर्न मारियाना बेटांवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. ताशी 290 किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. बावी वादळ धोकादायक असून त्यामुळे मोठी हानी होण्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेनं दिला आहे. व्हेनेझुएलामध्ये नुकत्याच झालेल्या दुहेरी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या वाढून आता 3,342 वर पोहोचली आहे. 16,000 अधिक जण जखमी झाले असून 17,000 लोक विस्थापित झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी 80 तात्पुरत्या छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत राऊंड ऑफ 16 ब्राझीलला नॉर्वेकडून 2-1 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ब्राझील स्पर्धेत 5 वेळा विश्वविजेता राहिला आहे. या पराभवानंतर ब्राझीलचा अनुभवी खेळाडू नेमार ज्युनियरनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ब्राझीलचा सर्वाधिक गोल करणारा हा खेळाडू म्हणून नेमार प्रसिद्ध होता. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत सार्बियाच्या नोवान जोकोविचनं रशियाच्या रोमन सफिउलिनचा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. रोमांचकारी ठरले ही लढत 3 तास 26 मिनिटं चालली. या विजयामुळे जोकोविचचा हा ऑल इंग्लंड क्लबमधील 106वा एकेरी विजय ठरला असून त्याने रॉजर फेडररचा विम्बल्डन पुरुष एकेरीतील 105 सामने विजयाचा विक्रम मागे टाकला आहे. क्रिकेट आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता ठरला. अंतिम सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं इंग्लंडच्या महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 151 धावांचा पाठलाग करताना 17 षटकं 1 चेंडूत ऑस्ट्रेलियानं 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मेन बेथ मुनीनं सर्वाधिक 64 धावा केल्या.
महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह कोकणाला पावसानं कालपासून झोडपून काढलं आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून कोकणात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत

0: खुद परिसरात एकाचाळी तीन घरं कोसळून पाच मुलांसह एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत झाड पडण्याच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. ठाणे पालघर जिल्ह्यातही पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असून रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका अंबा सावित्री पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे निवासी भागात पूरसदृश्य परिस्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली. दरम्यान मुंबई पुण्यात होणाऱ्या पावसामुळे मुंबई पुणे वाहतूक ठप्प झाली असून मुंबई पुणे द्रुतगती मार्ग जुना मुंबई पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी पुण्या मुंबईचा प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. केरळमध्ये कन्नूर आणि कासारगोड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून दक्षतेचा केशरी बावटा जारी करण्यात आला आहे. तर इतर सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज सहकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची पायाभरणी. महिला टी20 विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वविजेता. आणि महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा कहर. केरळमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात अजित कडकडे आणि शैला चिखले यांच्या आवाजात. गीत आहे शांताराम नांदगावकरांचं आणि संगीत नंदू हुनोप यांनी दिलेलं आहे.

अजित कडकडे, शैला चिखले यांच्या आवाजामध्ये शांताराम नांदगावकरांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नंदू हनोप यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आहे. गीत पांडुरंग वनमाळी यांचं आहे आणि संगीत मधुकर पाठक यांचं आहे.

0: श्रोते हो, शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत पुंडलिक फरांदे यांचं होतं आणि संगीत मधुकर पाठक यांनी दिलेलं होतं।
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत।

सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून आपण ऐकत आहात. यानंतर माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांचा स्वर, शाहीर बापूसाहेब घरळ यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आहे.
1: चार चौघींच गाणं हे का असं जगात घड

माधुरी पुरंदरे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शाहीर बापूसाहेब घरळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांनी दिलं होतं. लोकसंगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत विठ्ठल उमाप यांचं आहे. स्वर विठ्ठल उमाप आणि सहकाऱ्यांचा. संगीतकार मधुकर पाठक.

विठ्ठल उमा पाणी सहकाऱ्यांनी गायलेलं विठ्ठल उमाप यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार मधुकर पाठक. आणि या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत विविध भारती सेवेचे कार्यक्रम. आम्ही आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

जद जद तकिए ओए अपने अंदर, जद जद तकिए अपने तो शर्माइए, अपने तो

एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10 आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात सर्जा या चित्रपटातल्या गीतापासून. नाधो महानोर यांचं गीत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगल स्वरामध्ये आहे. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: तिम्रो पहचान रन झन भवदानी।
1: सर्जा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरामध्ये। नाधो महानोर यांचं हे गीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलं होतं। आता एक जाहिरात संदेश।
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय। तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा। एकटे तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले चाडकाल।
2: 10 लाख द्या, वाचाल।
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत।
2: अरे ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं आहे। संगीतकार सुहास चंद्र कुलकर्णी।

तुझ्या वाचून करमेना या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलं होतं आणि संगीत सुहासचंद्र कुलकर्णी यांनी दिलं होतं. श्रोतहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार श्रीधर फडके.

लक्ष्मीची पावली या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत निर्देशन श्रीधर फडके यांचं होतं.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब भिजावे, त्यातही म्हटले चिंब भिजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदुळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

0: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01 फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01 तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला
1: एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी बीड केंद्र श्रोते हो आपण एका ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर गंमत जम्मत या चित्रपटातलं शांताराम नांदगावकरांचं गीत अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजातलं आहे. संगीतकार अरुण पौडवाल.

गंमत जंमत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

0: पांडू हवालदार या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं राजेश मुजुमदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 10:30 झालेले आहेत. पाऊल वाटा हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल CBSE ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889336191. सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन.
0: आणि आता पाऊल वाटा हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर कालिदास चौधरी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन डॉक्टर श्रीधर आघाव यांचं आहे आणि सादर करते योगीराज बच्चे. पाऊल वाटा.
2: श्रोत्यो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या कार्यक्रमात मी डॉक्टर श्रीधर आघाव आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.

0: आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात ऐकूयात सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर कालिदास चौधरी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी नमस्कार. आज आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपण महिला महाविद्यालय गेवराई येथून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक डॉक्टर कालिदास चौधरी सर यांना आपल्या भेटीसाठी चर्चा करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. सर, आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. सर, आपला जन्म कधीचा?
1: 12 जानेवारी 1965.
0: आणि मूळ गाव?
1: मूळ गाव केज तालुक्यामध्ये, सावळेश्वर पैठण.
0: बरं. आणि मग बालपण तिथंच गेलं असेल?
1: हो, बालपण तिथंच गेलं.
0: आणि शाळा कितवीपर्यंत तिथं होती?
1: आमच्या मूळगावी शाळा सातवीपर्यंत.
0: सातवीपर्यंत?
1: सातवीपर्यंत.
0: आणि मग सातवीपर्यंत शिक्षण तुमचं तिथं झालं?
1: हा, मूळगावीच झालं.
0: हा, लहानपणी काही छंद वगैरे?
1: हो, छंद वगैरे होते ना, खेळायचा छंद होता.
0: हो,
1: कबड्डी.
0: हो,
1: त्यानंतर सुरपारंब्या.
0: हो, तेव्हाचे ते.
1: हा, असे अनेक छंद होते.
0: हो.
1: आणि मध्यम कुटुंबामध्ये, एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला असल्यानंतर
0: हो
1: एक मानवी जीवनामध्ये
0: हो
1: शेवटच्या टोकाचं जे जीवन असतं,
0: बरोबर,
1: ते प्रत्येक खेड्यातल्या समुदायामध्ये असतं.
0: हो, अगदी.
1: जिवाळा, प्रेम, आपुलकी,
0: हो,
1: एकत्र कुटुंब पद्धती.
0: अगदी बरोबर.
1: ज्या कुटुंबामध्ये मी राहिलो त्या कुटुंबामध्ये 22 माणसं होती.
0: क्या बात आहे.
1: हा, वडिलांसहित 4 जण भाऊ.
0: हो,
1: एक आत्या.
0: हो,
1: आणि आम्ही भावंड सगळी.
0: बरोबर.
1: असं, आणि हे कुटुंब अनेक वर्ष,
0: हो,
1: जवळपास एक 30 वर्ष
0: हो
1: आजीच्या नियंत्रणाखाली होत.
0: अच्छा.
1: हा, आणि त्यामुळं एका शिस्तीमध्ये सगळं चालायचं.
0: वा.
1: आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यांनी छोटं मोठं काम करून
0: हो
1: ते
0: हो.
1: कुटुंब कसं स्टँड होईल
0: हो
1: याकडेच सगळ्यांची दृष्टी असायची.
0: बरोबर.
1: आणि आमचे 2 चुलते शिकलेले होते.
0: हा.
1: आई वडील अशिक्षित होते.
0: हो.
1: आणि त्यामुळं त्या शिकलेल्या

0: भावंडांनी
1: हो
0: काहीतरी करावं अशी वडिलांची नेहमी इच्छा असायची.
1: वा
0: मी आंबेजोगाईच्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे.
1: वा
0: हा सातवी नंतर मी योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये गेलो.
1: हो
0: आणि स्वामींनी त्या शैक्षणिक संस्थेची एवढी भरभराट झालेली आहे.
1: हो
0: मी आठवी ते एम ए पर्यंत शिक्षण
1: हो
0: योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये केलं.
1: वा
0: आणि अत्यंत विद्वान माणसं तिथं होती.
1: हो
0: कारण आपण पाहतो की ज्याचा गुरु आदर्श
1: हो
0: त्याचा शिष्य आदर्श.
1: वा बरोबर.
0: फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये
1: हो
0: हे जर वैचारिक तत्व शिकायचे असतील
1: हो
0: तर अगोदर गुरु स्थानी कोण होतं हे शिकावं लागेल आपल्याला.

0: आठवी ते एम ए पर्यंत शिक्षण
1: हो
0: योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये केलं.
1: वा.
0: आणि अत्यंत विद्वान माणसं तिथं होती.
1: हो.
0: कारण आपण पाहतो की ज्याचा गुरु आदर्श
1: हो
0: त्याचा शिष्य आदर्श.
1: वा. बरोबर.
0: फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये
1: हो
0: हे जर वैचारिक तत्व शिकायचे असतील
1: हो
0: तर अगोदर गुरुस्थानी कोण होतं हे शिकावं लागेल आपल्याला.
1: बरोबर.
0: या माणसांच्या गुरुस्थानी कोण होत.
1: वा.
0: जसं आपण ग्रीक विचारांत जाता माझा विषय आणि तुमचा विषय एकच आहे. आपल्याला पाश्चिमात्य राजकीय विचारवंत शिकवत असताना आपल्याला सॉक्रेटिस शिकावा लागतो आणि त्यानंतर सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो शिकावा लागतो आणि प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल शिकावा लागतो. अशी गुरु शिष्याची परंपरा या देशामध्ये सुद्धा आहे. किंबहुना ही परंपरा आपल्या मूळ गावापर्यंत सुद्धा आहे.
1: हो. बरोबर.
0: की गुरु आदर्शवत पाहिजे
1: आणि गुरु शिष्याची परंपरा जर खंड झाली तर समाज बिघडतो. मग
0: समाज आज जी परिस्थिती आहे तर मग आम्हाला हायस्कूलला असताना
1: हो
0: सगो सोनपेटकर नावाचे शिक्षक होते हेडमास्टर.
1: वा.
0: हा. आणि त्या माणसाच्या नियंत्रणाखाली
1: हो
0: ती हायस्कूल चालायचं. फार मोठा हायस्कूल योगेश्वरीचा म्हणजे काय बघायचीच कर. आणि तो एक आदर्शवत शिक्षण संस्था आहे.
1: हो.
0: कारण आपण पाहतो की लोभ
1: हो
0: ही गोष्ट मी तिथं पाहिलेली नाही. एका संन्याशाची संस्था आहे ती.
1: वा.
0: स्वामी हे कसे होते?
1: संन्याशी.
0: संन्याशी होते.
1: हो.
0: काही नाही. आजही आपण पाहतो की आंबेजोगाई हे मराठवाड्याचं पुणा आहे.
1: मराठवाड्यातलं पुणा.
0: मराठवाड्यातील पुणा आहे. इतकी चांगली माणसं हे मी अनुभवलीत. तुम्ही वाचनातून अनुभवत असाल त्याबद्दल काहीच दुमत नाही. मग दहावी पर्यंतचा प्रवास माझा योगेश्वरी नूतन विद्यालय आंबेजोगाई
1: वसतिगृहामध्ये होते का तिथे?
0: नाही. आम्ही रूम करून असायचो. हा. आणि दररोज शाळा.
1: हो.
0: आणि विशेष म्हणजे अकरावीला गेल्यानंतर
1: हो
0: आता अकरावीला प्रवेश घ्यायचा
1: हो
0: तो एक अचंबित करणारा अनुभव होता मला.
1: बरोबर.
0: कारण घरात एकंदरीत शैक्षणिक पार्श्वभूमीच नव्हती काही.
1: हो.
0: ते आमचे जे चुलते होते ते आठवी नववी पर्यंत शिकले आणि त्यांनी मग शाळा सोडून दिली. तसं शैक्षणिक वातावरण नाही काहीच. मग आपण शिकलं पाहिजे आणि कुटुंबामध्ये जर माणसं शहाणी असतील
1: हो
0: तरच ते कुटुंब स्टँड होऊ शकतं.
1: हा.
0: काय?
1: बरोबर.
0: बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलेला माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार.
1: हो, हो, हो.
0: तसं मूळ या समाजाचं.
1: बरोबर.
0: शिक्षणापासून तुम्ही दूर गेलात.
1: बरोबर.
0: की समाजाची अधोगती झाली.
1: हो.
0: माणसं शिकली पाहिजेत आणि शिकलेली माणसं शहाणी झाली पाहिजे.
1: बरोबर.
0: शहाणपण तेव्हाच अंगात येतं की जेव्हा तो माणूस शिकला.
1: मग महाविद्यालयाचा काळ तुमचा दहावी कोणत्या वर्षी झालं? मग
0: मी दहावी 1982 ला झालो.
1: 82 ला. अच्छा. आणि बारावी? 84
0: ला झालो.
1: 84. मग बी ए ला तिथंच होते योगी?
0: बी ए ला स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय.
1: एसआरटी कॉलेज.
0: एसआरटी कॉलेज.
1: विषय कोणते होते बी ए ला? मग
0: बी ए ला माझे लोकप्रशासन, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र.
1: राज्यशास्त्र. लोकप्रशासन नव्यानेच सुरू झालं होतं विषय तेव्हा. बरोबर. आणि मग एम ए सुद्धा तिथंच केलं?
0: एम ए सुद्धा तिथंच केलं.
1: राज्यशास्त्र.
0: प्राचार्य भगवानराव सबनीस
1: हा
0: हे माझे आदर्श गुरु.
1: वा.
0: आपल्याच विषयाचे होते.
1: हो, हो, हो.
0: राज्यशास्त्र.
1: आणि मग राज्यशास्त्रामध्ये एम ए केलं.
0: एम ए केलं.
1: महाविद्यालयीन जीवनातले काही आठवणी वगैरे?
0: महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक आठवणीत.
1: हो.
0: एनएसएसच्या कॅम्पला जायचो.
1: हो, हो.
0: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो.
1: हो.
0: मग वादविवाद असेल.
1: हो,
0: बाहेर वक्तृत्व स्पर्धा असेल. आणि विशेष म्हणजे राज्य लेवलचे असेल, विद्यापीठ लेवलचे असेल, त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायचा. आणि आमचे आदर्शवत गुरु होते आम्हाला शिकवायला. यूएल कुदे हे नाव तुम्ही ऐकलं असेल. उत्तमराव कुदे.
1: आणि तो काळ सर मंतरलेला काळ होता? हो.
0: मंतरलेला नाही, मी पाहिलेले सर.

0: एक महाविद्यालयीन जीवनामध्ये प्राचार्य बी के सबनीस
1: हो
0: हे एक फिलॉसॉफर होता माणूस
1: हो तत्वज्ञ
0: तत्वज्ञ होता हा
1: बरोबर आणि तत्वज्ञ जर गुरु असेल ना त्याची शिष्य मंडळी निश्चितच सिकंदराप्रमाणे जगावर राज्य करू शकते
0: त्यामुळं सर आता आम्हाला तर बी ए पासून ते एम ए पर्यंत मी त्यांचा विद्यार्थी आहे
1: हो
0: जर सबनीस सर चहाला चालले बाहेर
1: हो
0: ते अनुभवलेले मी
1: हो
0: एकीकडून 10 प्राध्यापक आणि इकडून 10 प्राध्यापक
1: हो
0: आणि आता सर कुठलं कोटेशन वापरतात कुठल्या इंटरनॅशनल फिलॉसॉफरच ते असं वाकून पाहिलेले मी पाहिलेले
1: हो
0: आणि मग आम्ही विद्यार्थी छोटे छोटे असू तर मी म्हणायचो काय माणूस या 20-25 प्राध्यापक चहाला जातात आणि आता प्राचार्य काय बोलतात
1: हो
0: इतका प्राचार्य बुद्धिमान पाहिजे कदाचित मी असं म्हणेन की प्राचार्य हा विद्येचा आसक्त भक्त
1: हो
0: आणि बुद्धिवंतांचा गुरु असावा
1: हो हो अगदी अगदी अगदी
0: जिथं प्राध्यापकाचं नॉलेज संपत तिथं प्राचार्याचं सुरू व्हावं ही गोष्ट आहे
1: प्राचार्य हे खरंच त्यावेळेला प्राचार्य होते
0: प्राचार्य अहो प्राचार्य व्याख्यान कोणाची ठेवायची
1: हो
0: काय मुंबई विद्यापीठाची जहीर आली
1: हो
0: नाव ऐकलंय तुम्ही
1: हो ऐकलंय
0: त्यांचं व्याख्यान
1: हो
0: शिवाजी विद्यापीठाचे अशोक चौसाळकर
1: हो
0: त्यांचं व्याख्यान असायचं
1: हो
0: कृती बोराळकर
1: हो
0: जरा

0: माणूस फिलॉसॉफर होता
1: हो
0: हा आणि एवढं कमांड होतं विषयावर
1: हो
0: की तुम्ही कुणालाही विचारा
1: हो
0: कुणालाही विचारा की प्राचार्य बी के सबनीस ही व्यक्ती कशी होती असे फार आणि तितकाच बहुजन मुलांविषयी आदर
1: हो हो
0: अहो तिथं वस्तीघर त्यांनी सुरू केलं महात्मा फुले
1: हो
0: वस्तीघर सुरू केलं आणि त्या वस्तीघरामध्ये अनेक विद्यार्थी घडले
1: सर मग एम ए कोणत्या वर्षी झाला आपलं
0: 1990
1: 90 एम ए झाला
0: 91 मी नोकरीला लागलो
1: नोकरीला मग कुठे लागले सुरुवातीला
0: महिला महाविद्यालय बीड
1: बीडला होतं महिला महाविद्यालय तेव्हा आणि 90 मग 91 नोकरीला लागले ग्रँटेड होतं कॉलेज
0: नाही नॉन ग्रँट होत
1: मग मग नॉन ग्रँटला नोकरी करायचं खूप अवघड आहे ना
0: हो
1: पहिला पगार कधी झाला
0: पहिला पगार 92 ते कॉलेज महिला कॉलेज असल्यामुळे चौथ्या वर्षी अनुदानित झालं
1: 95
0: हो
1: अनुदानित झालं
0: अनुदानित झाल्यानंतर आम्हाला एक 5-6 हजार रुपये पगार
1: वा
0: हो आणि इतका आनंद होता
1: हो
0: गरजा कमी होत्या
1: सामान्य माणसातला सामान्यपणा त्यावेळेला होता माणसामध्ये
0: सामान्यपणा
1: सामान्य माणूस जेव्हा जास्तीची सोंग करायला चालू करेल ना तेव्हा पैसा पुरत नाही अगदी खरं
0: आणि दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या
1: हो
0: की कुणाचा गुलाम होण्याची पाळी तुमच्यावर येणार नाही
1: अगदी
0: हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य
1: बरोबर
0: गरजा मर्यादित ठेवा
1: हो
0: बस
1: बरोबर आणि मग विवाह कधी झाला
0: विवाह 1994
1: म्हणजे नोकरी आधी विवाहानंतर
0: हा विवाहानंतर झाला
1: बर बर बर आणि मग आई वडिलांना मग इकडे आणलं का काय
0: नाही गावाकडेच होती ती
1: बर
0: आणि मी 8 दिवसाला गावाकडे
1: सासरवाडी कुठली
0: सासरवाडी केस तालुक्यात सुर्डी सोने सांगवी म्हणून गाव आहे
1: सुर्डी त्या काळातलं विवाहातल्या काही आठवणी परंपरा खूप असायची
0: परंपरा असायची मध्ये हळदीला जाणे नवरदेव
1: हो
0: ते बरेचसे ते विधी असायचे आणि त्याच्यामधून ते जावस लागायचं
1: अगदी अगदी
0: हा जावस लागायचं मग ते लग्नात घोडे असायचे
1: हे
0: ते आणि मस्त आनंदामध्ये वैवाहिक जीवन आजपर्यंत गेलं
1: गाडी बैलांनी वरड असायचं
0: हो मी स्वतः माझ्या कुटुंबामधल्या प्रत्येक चुलत्याच्या लग्नाला बैलगाडी घेऊन जायचो
1: हो
0: आणि त्या बैलगाड्या कशा घेऊन जायचं आता आम्ही
1: हो
0: एकदम असं संध्याकाळचं लग्न असायचं हे ते आता थोडस बदल झालं
1: तुमच्या महाविद्यालयाच्या काळामध्ये
0: हा
1: की स्नेहसंमेलन वगैरे होत असतील ना कॉलेजमध्ये
0: विशेषतः म्हणजे फिश पॉन्डचा कार्यक्रम असायचा
1: हा शेला पागोटे
0: शेला पागोटेचा कार्यक्रम असायचा त्याच्यात आम्ही सहभाग घ्यायचो
1: हो आणि मग तुमच्या त्यावेळेला म्हणजे जास्त गाजलेलं असं एखादं गाणं
0: त्यावेळेस मला एक गाणं आठवत होत
1: हो
0: मेरे वतन के लोग
1: वा ऐकायचे गाणं ते
0: हो ऐकून अरे गाणं
1: ते गाणं ऐकूयात लता दीदी यांच्या स्वरातलं हे गाणं

0: तुम्ही लागल्यापासून महिला महाविद्यालयातच होते?
1: हो, माझी बदली झाली 2005 ला पाठव द्याल.
0: बरोबर बरोबर.
1: 5 ते 2010 पर्यंत.
0: हो, 5 वर्षे बदली.
1: 5 वर्षे मी तिथेच.
0: सर, सध्या म्हणजे दिशाहीन समाज झालेला आहे आपल्याला लक्षात येत आहे.
1: बरोबर.
0: किंवा काही उद्दिष्ट नसलेला समाज, कुठे जायचंय माहीत नाही, रस्ता हरवलाय, एखादा चुकलेला प्रवासी किंवा एखादी चुकलेली जी चुकलेला पशु पक्षी जसा अंधाधुंद

0: इकडे तिकडे पळतो तशा पद्धतीने ही सध्याची पिढी आपल्याला दिसते. उत्तर आधुनिकतेकडे वाटचाल ऑलरेडी झालेली. मग त्याच्यामुळे त्याचे पर्यावसान म्हणून आर्थिक प्रश्न, बेकारी, समाजातली गुन्हेगारी, चंगळवाद, हे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग ह्या प्रश्नाबाबत पूर्वी तर हे प्रश्न नव्हते. तुम्ही असे काही संदर्भ सांगितले आता बोलत असताना की त्या आदर्शवादी शिक्षण होतं ना तेव्हा,
1: होतं
0: शिक्षण, शिक्षक, प्राध्यापक खूप आदर्शवादी होते. मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: तुम्हाला एक सांग, अलीकडची जी एक सोशल सिस्टम आहे
0: हो,
1: ही सिस्टम पूर्णपणे कोलॅप्स झालेली.
0: बरोबर.
1: समाजामध्ये एक तर तुम्हाला कुठे जायचंय
0: हो,
1: हे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी समाजामध्ये आयडियालिस्टिक लीडरशिप नाही.
0: वा,
1: अजिबात नाही,
0: कमतरताच आहे.
1: हो, आणि त्या लीडरशिपची कमतरता असल्यामुळं पूर्वी काय असायचं, लोक संध्याकाळी शेतीतून येऊन मारुतीच्या मंदिरात बसायचे
0: हो,
1: तिथं दर्शन वगैरे घेऊन गप्पा छप्पा व्हायचे
0: हो.
1: आता मी कधी गावाकडे गेलो
0: हो,
1: तर त्या मारुतीच्या मंदिरावर कुणीच नसतंय
0: हनुमंताच्या,
1: कुणीच नाही
0: हो.
1: नाहीतर आमच्या लहानपणी संध्याकाळी 20-25 वयोवृद्ध माणसं तिथं बसायची
0: हो,
1: आणि तिथून दिशा द्यायची
0: हो.
1: त्यांच्या समोरून आम्हाला कधी जायचं असलं तर भीती वाटायची
0: हो,
1: व्यसनाधीनता नव्हती
0: हो.
1: अलीकडं या तरुणांना काहीच समजू नये
0: हो. बरोबर.
1: आणि इतका तरुण वर्ग भरकटलाय
0: हो,
1: त्याला या देशाची पॉलिटिकल सिस्टम
0: हो
1: कारणीभूत
0: हो. हो हो हो. बरोबर.
1: आता हे म्हणलं तर काही फारसं वावग होणार नाही.
0: अगदी अगदी अगदी बरोबर.
1: कारण उद्योगधंदे सोडून
0: हो,
1: तुम्ही वेगळंच करीत राहायला
0: हो, हो, हो.
1: फार. आणि यात गेल्या 30-35 वर्षामध्ये पूर्ण टर्न घेतलेला व्यवस्थेने.
0: अगदी अगदी बरोबर. आणि हे जे दिशाहीन वातावरण त्याच्यामुळे झालेलं,
1: त्याच्यामुळे झालेलं आहे, कारण नाहीच काही राहिलंच नाही. आता
0: सर आपल्या आयुष्यामध्ये आता संध्याकाळी आहोत आपण, आणि सांज वेळेचं वातावरण,
1: माणूस फक्त एकाच गोष्टीवर जगतो
0: हो,
1: तो म्हणजे जीवनातला आशावाद.
0: हो हो हो. बरोबर.
1: आणि तो आशावाद
0: हो
1: शेवटपर्यंत टिकून राहतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये
0: हो
1: एक कमतरता असते
0: हो. बरोबर.
1: आणि ती कमतरता ते ना कुणीच भरून काढू शकत
0: हो,
1: कुणीच भरून काढू शकत.
0: बरोबर. बरोबर.
1: अशी कमतरता प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असते.
0: हो, हो,
1: हो. अगदी मोठ्या मोठ्या माणसांची उदाहरणं देता येतील आपल्या.
0: हो, बरोबर.
1: आणि अगदी मी नेहरू असतील
0: हो,
1: यशवंतराव चव्हाण असतील
0: हो, हो, हो.
1: यांच्या जीवनामध्ये कमतरता होती
0: हो,
1: ती त्यांना नाही भरून काढता.
0: बरोबर. आता आता रुटीन काय असतं तुमचं दररोजचं?
1: माझं रुटीन सकाळी फिरणे
0: हो,
1: वाचनालयामध्ये जेवढे पेपर आहेत तेवढे वाचणे
0: हो,
1: आणि जे नाहीत ते विकत आणणे.
0: वा.
1: हा, आजही दररोज एक तासभर वाचनाचा छंद जोपासण्याचं काम मी केलेलं आहे.
0: तुम्ही खूप छान बोलता. असं बरेच लोक त्या शिक्षण चळवळीमध्ये काम करणारे खूप लोक सांगतात, आणि तुम्हाला ओळखत नाही असं कुणीच नाही. बहुतेक

0: की मामांच्या ज्या इच्छा होत्या हो त्या भाच्याकडून निश्चित कंप्लीट झालेल्या आहेत असा संदेश मी मामाला देऊ इच्छितो.
1: वा सर, खूप छान. मंडळी, आज आपण प्राध्यापक डॉक्टर कालिदास चौधरी सरांच्या जीवनाचा प्रवास उलगडला त्यांच्याच शब्दामध्ये. सर, आपण आपला वेळात वेळ काढून आकाशवाणी बीड केंद्राच्या पौलवाटा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आपले अनमोल विचार आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत आणि त्यांना मंत्रमुग्ध केलेत. त्याबद्दल सर्व परिवाराच्या वतीने, श्रोत्यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही मुलाखत या ठिकाणी समाप्त करतो. नमस्कार.
0: नमस्कार.
1: आत्ताच आपण सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर कालिदास चौधरी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच आजच्या पौलवाटा या कार्यक्रमातून मी आपला मित्र डॉक्टर श्रीधर आघाव आपला निरोप घेतोय पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोते हो, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम पौलवाटा आपण ऐकलात. आज या कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर कालिदास चौधरी यांची डॉक्टर श्रीधर आघाव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करीत आहोत.

मंजिल या चित्रपटातील किशोर कुमार यांच्या मुख्य स्वरात योगेश यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आर डी बर्मन यांनी दिलं होतं. यानंतर शराबी या चित्रपटातलं प्रकाश मेहरा यांचं गीत आपण ऐकणार आहोत. स्वर पुन्हा एकदा किशोर कुमार यांचा आणि संगीत बप्पी लहरी यांनी दिलेलं आहे.

शराबी या चित्रपटातलं किशोर कुमार यांच्या आवाजातलं प्रकाश मेहरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत बप्पी लहरी यांनी दिलं होतं. श्रोते हो, यानंतर एस एच बिहारी यांच्या गीताला लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलं आहे आणि संगीतबद्ध लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी केलेलं आहे.

0: प्यार झुकता नहीं या चित्रपटातलं यस एच बिहारी यांचं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलं होतं आणि संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलं होतं.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमाला

0: ची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत.
1: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें अब से.
0: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात. यानंतर कुदरत का कानून या चित्रपटातलं समीर यांचं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजातलं आहे. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

कुदरत का कानून या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजामध्ये. आणि आता हिम्मत और मेहनत या चित्रपटातलं बप्पी लहरी यांनी संगीत दिलेलं इंदिवर यांचं गीत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या युगल स्वरातलं.

श्रोता हो, चांदणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत शिवहरी यांनी संगीतबद्ध केलं होतं. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतरचं गीत गीत गाता चल या चित्रपटातलं शीर्षक गीत आहे. जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आणि संगीत रवींद्र जैन यांनी दिलेलं आहे.

गीत गाताचल या चित्रपटातलं शीर्षक गीत आपण ऐकलं जसपाल सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीत आणि संगीत रवींद्र जैन यांनी दिलं होतं. आणि आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत हमराज या चित्रपटातलं आहे. महेंद्र कपूर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांची गीतरचना, संगीत रवी यांचं आहे.

महेंद्र कपूर यांच्या स्वरात, साहिर लुधियानवी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत रवी यांचं होतं, तर चित्रपट होता हमराज. आणि याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. पुन्हा भेट पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. गाता

आकाशवाणीचे हे बीड केंद्र आहे. श्रोते हो, आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे 11:45 झालेले आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाची सुरुवात हे बंद रेशमाचे या नाटकातल्या नाट्यपदापासून

0: हे बंध रेशमाचे या चित्रपट या नाटकातलं शांता शेळके यांचं नाट्यपद आपण ऐकलं. रामदास कामत यांच्या स्वरात संगीत जितेंद्र अभिषेकी यांचं होतं. आणि आता जाहिरात संदेश.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या, वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत.
1: अरे
3: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

0: मधुकर जोशी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत गोविंद पोवळे यांचा होता.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: अनुराधा मराठे यांच्या स्वरात डॉक्टर सदाशिव जावडेकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत राम कदम यांचं होतं.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: श्रावण यशवंत यांच्या स्वरात वामन कर्डक यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आता प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
1: गावातील सुहासिनी पाटावरती धुती धुनी आला म्हणती माझा मुरा.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत अत्तर क्षणांचा दरवळ. सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडिलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: रसिका नमस्कार. आपल्या मधुर स्वरातून सहज तुला गुपित एक सांगते दुपारी असं गाणाऱ्या आणि सांग कधी कळणार तुला असा प्रश्न केल्यावर धुंदणाऱ्या सुरातला अर्थ रसिकांना उलगडून सांगतात तेव्हा आपल्या मनीचा मोर नाचू लागतो. केशवा माधवाच्या नामातला गोडवा गात सुमनताई मन करारे प्रसन्न प्रत्यक्षात अंटात. असावे घरते आपुले छान आणि घरहीच राजधानी अनुभवतात. आपल्या गाण्यातून प्रेम जिव्हाळा मातृत्व दुःख कष्ट त्याग वेदना भक्ती अशा सगळ्या भावना ज्यांनी सार्थपणे समर्थपणे मांडल्या अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण इथे आमंत्रित केलेले मंगलाताई खाडिलकर यांना. नमस्कार मंगलाताई.
2: नमस्कार.
1: निवेदनाच्या क्षेत्रातलं एक फार मोठं नाव म्हणजे मंगलाताई खाडिलकर. पत्रकारिता लेखन आणि निवेदन अशा तिन्ही प्रांतामध्ये ज्यांनी आपल्या शब्दलालित्याने आपल्या वाणीतून अनेकांना आनंद दिला अशा मंगलाताई खाडिलकर त्यांनी एकपात्री आणि सांगीतिक कार्यक्रम देशविदेशामध्ये सादर केलेले आहेत. आणि भाग्ययोग म्हणजे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर या तिघींसोबत मंचावरती कार्यक्रम करण्याचा योग ज्यांना आला अशा मंगलाताई. त्यांची पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत ही आपलीच माणसं सुमन सुगंध स्वर प्रभाकर आणि एक मनोहर कथा अशी चार पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेत. आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांमध्ये मंगलाताईंनी अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. आज खूप आनंद होत आहे तुम्ही स्टुडिओमध्ये आल्या आहात. आजचा आपला विषय आहे सुमन सुगंध.
2: अगदी जिव्हाळ्याचा.
1: सुमनताईंचा सहवास लाभणं त्यांची भेट होणं हा आयुष्यातला एक अपूर्व योग असावा नाही?
2: अगदी खरंच आहे. काय होतं की वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पनांचे कार्यक्रम मी करत जात होते आणि ते करण्यामध्ये वेगवेगळ्या संगीतकारांचा गायक गायिकांचा कवींचा गीतकारांचा अभ्यास होत होता आणि त्यात अपूर्णता अशी जाणवत होती की सुमनताईंचा विषय निघाला की अगदी मर्यादित अशी माहिती उपलब्ध. आता त्याचं काय करायचं? मोजके चार पाच कुठेतरी खूप जुन्या काळात छापून आलेले लेख एवढ्या भांडवलावर आपण रसिकांसमोर कार्यक्रम पूर्णत्वानं सादर करू शकत नाही ही एक खंत होती. आणि मग सुमनताईंचा पत्ता मिळवणं, त्यावेळेला त्या खारमधल्या आनंद इमारतीतल्या एका प्रशस्त अशा फ्लॅटमध्ये राहत होत्या. त्यांनी तसं जवळजवळ या क्षेत्रापासून संन्यास घेतलेलाच होता आणि ही निवृत्ती त्यांनी स्वेच्छेनं स्वीकारली आहे हे मला माहीत होतं. कुठेतरी त्यांच्या गाण्यांची संकलित केलेली पुस्तकं मिळत होती पण या सगळ्याला कुठेतरी एकदा तपासणी झाली पाहिजे. तोपर्यंत आपण अत्यंत आत्मविश्वासानं तो कार्यक्रम सादर करू शकत नाही ही माझी खंत होती. आणि म्हणून मी त्यांना भेटायला गेले. तर न सांगता भेटायला गेले कारण जो फोन नंबर माझ्याकडे होता तो कुणी उचलतच नव्हतं.
1: अरे बापरे.
2: आता न सांगता गेल्याबद्दल थोडासा त्यांना
1: नाराजी
2: होती. बराच वेळ ते आल्या नाहीत पण आम्ही ठिय्या देऊन बसलो होतो तेव्हा त्यांनी यावं लागलं. त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या की आता लेखीकडे चालली आहे आणि तुम्हाला माहितीये की मी आता या क्षेत्रातून

0: जवळजवळ निवृत्ती घेतलेली आहे, तर मग आता मला कशाला काय विचारताय तुम्ही? आता लेकीकडे जाऊन येते अमेरिकेला आणि मग त्याच्यानंतर मी आल्यानंतर बघू, असं म्हणून त्यांनी बोलवण केली. आता हा बोलवणीचा प्रकार नंतर साधारण एक 3-4 वेळा घडला. त्यावेळेला एका मी आता इथं सांगायला हरकत नाही की त्या चित्रापूर सारस्वत समाजाच्या आहेत आणि माझं माहेरही त्याच समाजाचं. एकंदरीतच सारस्वत समाजासाठी काम करणारी अखिल भारतीय आणि जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे आयएसको, त्यांना सन्मानित करायचं होतं. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे जाऊन पोहोचले.
1: अच्छा.
0: गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना द्यायचा होता आणि पोहोचले त्यांच्याकडे. त्याला त्या आल्या होत्या, पण पुन्हा एकदा तसंच की आता कशाला पुरस्कार मी स्वीकारू, काय केलंय मी एवढं, गाणी मिळाली मी गात गेले मला नाही फारसं, असं करून त्या सगळ्यात त्यांनी रस दाखवला नाही. बरं बघते मी, येऊ शकले तर येईन तुमच्या कार्यक्रमाला, असं म्हणाल्या त्या आणि आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांचा फोन आला आणि त्या म्हणाल्या की मी ना काल माझी बीपीची गोळी चुकून मी दोनदा घेतली आणि नंतर मला थोडासा त्रास व्हायला लागला. मी म्हटलं मान्य आहे तुमचं, आमचा सगळ्यांचा थोडा विरस झाला सुमनताई, भेटायला आले तर चालेल का? मी काही रागवलेले नाही एवढं त्यांनी बघितलं आणि रागवून मी करणारच काय होते. पुन्हा एकदा भेटायला गेले आणि परत अशीच विनमुख होऊनच येत होते. त्यावेळेला मी एक म्हटलं वाक्य, म्हटलं तुमच्याबद्दल इतकी कमी माहिती उपलब्ध आहे की नंतरच्या पिढ्यांना सुमन कल्याणपूरांनी काय केलंय, सुमन कल्याणपूर कोण हे माहीत असायला हवं.
1: बरोबर.
0: तर जितके उपलब्ध लेख आहेत ते अपुरे पडतील सुमनताई, कुठतरी तुम्ही बोलायला हवं असं मी म्हटलं. बरं बोलेन. आणि लगेचच दिवाळी येत होती त्यामुळे दिवाळी अंकाच्या साठी एक मुलाखत घ्यावी अशा विचाराने मी पुन्हा लगेच त्यांच्याकडे गेले. आपले प्रयत्न सोडायचे नाहीत.
1: तुम्ही किती तळमळीने करत होतात हे त्यांच्या लक्षात आलं,
0: त्यांच्या लक्षात येत होतं
1: मनापासून आहे
0: असं मिटून घेतलेलं असताना सहस्र दल कमल
1: कोशात स्वतःला
0: तशा होत्या त्या. आणि त्यांना बिलकुल उमलायचं नव्हतं असा सगळा त्यावेळच्या त्यांच्या मानसिकतेचा प्रकार होता. पण मी एक वाक्य त्यांच्याशी एका भेटीमध्ये बोलले होते की जर तुम्ही माहिती उपलब्ध करून दिली नाहीत तर पुढच्या पिढ्यांना अत्यंत त्रोटक स्वरूपात तुमची माहिती उपलब्ध होईल. कारण त्यावेळेला गुगल यूट्यूब हे प्रकार नव्हते, त्यामुळे माहितीचा विस्फोट या काळाच्या पासून आपण दूर होतो. आणि आता झालं, त्यांनी मला दया येऊन मुलाखतीसाठी वेळ वगैरे दिली.
1: बर.
0: आणि त्याच दिवशी मी त्यांना फोन केला, कारण बाबा आज मी सकाळी 11:30 वाजता तुम्ही सांगितलंय तसं येते तुमच्याकडे. तशी त्या देवाची पूजा करत बसल्या होत्या.
1: बर.
0: त्यांची देवी आहे दुर्गा परमेश्वरी, तिची पूजा करत होत्या. आणि त्या फोनवर आल्या त्याही नाईलाजानं पूजेतनं उठून आणि मला म्हणाल्या काय बाई असं होतंय की देवी कौलच देत नाहीये हो, त्यामुळे आजची मुलाखत आपण रद्द करूया. त्यावेळेला मात्र माझा संयम थोडा सुटला आणि मी त्यांना म्हटलं अरे चा असं कसं झालं, तुमच्या देवीची आमची देवी बहीण आहे आणि या बहिणीनं मला सकाळीच कौल दिलाय की अतिशय सुंदर होणार आहे मुलाखत. तर म्हटलं काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय, तुम्ही विचारता का परत तुमच्या देवीला?
1: अच्छा.
0: तर यातला उपरोध कळणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्या एकदम गप्प बसल्या, पुढच्या वर्षी बघू. म्हटलं पुढच्या वर्षी हाच विषय नसतो दिवाळी अंकाला. थोडक्यात मुलाखत घेऊ शकले नाही.
1: पण म्हणजे असा नकारामागून नकार
0: हो
1: येत होते. त्यांची मानसिक
0: 2003 त्याच्या आधी 2-3 वर्ष असं सारं चाललेलं होतं. आणि एका भेटीमध्ये मात्र त्यांचे पती नंदाजी बाहेर आले आणि म्हणाले की सुमन उद्यापासून तुम्हाला मुलाखत देतील, लिहायला सुरुवात करा. आणि तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. मध्ये थोडे दिवस गेले कारण त्यांनी आनंद इमारतीतून खारच्या कृष्णा हाइट्स मध्ये आपलं बस्तान हलवलेलं होतं आणि प्रत्येक गोष्ट टापटीप जागच्या जागी. ते सगळं घर त्यांच्या सौंदर्य दृष्टीला अनुकूल लागल्याशिवाय त्या दुसऱ्यात लक्ष घालणार नाही.
1: अच्छा.
0: पण झालं बुवा.
1: वा.

0: मंगला ताई, खरोखर तुमच्या आयुष्यात सुद्धा रेक्षणांच्या संगतीने मी अशी भारावले असा काळ पुढे सुरू झाला का सुमनताईंच्या सहवासात?
1: अगदी. म्हणजे जी गायिका, तिचा मधुर स्वर, शब्दांच्या बरोबरचा त्यांचा जो काही एक सहयोग असायचा त्यांच्या स्वरांचा, भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, आणि काय म्हणतो आपण की एक जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर, आणि त्यातली मधुरता आणि तिच्या ज्या वेगवेगळ्या परी त्या गाण्यांमधनं त्या त्या भावनेप्रमाणे भेटायच्या, त्यावर अतिशय प्रेम केलेलं होतं, म्हणून तर मी त्यांचा असा पाठपुरावा केला. आणि मग आमच्या बोलण्याला सुरुवात झाली. बोलणं तसं सोपं नसतं, कारण ज्या माणसांनी आपले सगळ्या पाकळ्या मिटून घेतलेल्या असतात ना, म्हणजे खरं तर असं पाकळी पाकळीनं आपल्याला त्याला उमलवतच न्यावं लागतं.
0: आणि त्यातून एवढं मोठं पुस्तक तुमचं पुढे आकाराला आलेलं आहे, 150-200 पानांचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या गाण्यांची सूची पण आहे.
1: हो,
0: छायाचित्र
1: आम्ही सुधारत नेली सूची.
0: अच्छा.
1: कारण पहिल्यांदा तर तसं काही उपलब्ध नव्हतं. त्यांची डायरी मागितली तर त्या डायरीचा उपयोग फारसा होईना, कारण एक गाणं त्यांनी गायलेलं असायचं आणि नंतर ते गाणं दुसऱ्या कोणाकडनं तरी गाऊन घेतलेलं असायचं. अशी अनेक गाणी होती जी त्यांना आठवत नव्हती. 13 भाषांमध्ये 3,500 चित्रपट गीत आणि गैरफिल्मी गीत, आणि त्यातही सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी गायलेली आहेत.
0: वा,
1: अशी सगळी त्यांची संपदा ही त्यांनीच त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्यांना असं पटकन आठवायचं नाही की ह्या चित्रपटासाठी आपण हे गायलंय, हे का आता मी खोडून टाकलं ह्यातनं, असा विस्मरणाचा सुद्धा, कारण बराच वेळ त्याच्या
0: काळ गेलेला होता.
1: हा, लक्ष दिलेलं नसल्यामुळे आमचं काम तसं कठीण होतं. आणि सुमनताई जितक्या मितभाषी आहेत तितकंच त्यांना अशा संवेदनशील आहेत, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या मनाला नेहमी लागायच्या. त्यामुळे एक बाईला त्रस्त करणारे दोन विषय असतात, एक म्हणजे नवऱ्यानं मनासारखं न वागणं, आणि घरात स्वयंपाकाला आणि काम करायला येणाऱ्या बाईनं आपल्याला त्रास देणं असं आपल्याला वाटत राहणं. या दोन गोष्टींमध्ये त्या इतक्या रमलेल्या असायच्या. मला बोलवण्याची वेळ सुद्धा इतकी चमत्कारी, 3:45.
0: अच्छा.
1: तुम्ही 3:45 या, म्हणजे आपण 3 बोलायला घेऊया असं त्या म्हणायच्या. आणि गेल्यानंतर पहिली 15 ही अशीच असायची की नवरा कसं माझा ऐकत नाही, आणि बघा ना किती मी तिला शिकवलं तरी ती माझ्या मनासारखा स्वयंपाक करतच नाही.
0: त्या स्वतः मला वाटतं पाककला निपुण होत्या ना
1: अत्यंत. म्हणजे एखाद्या गृहिणीच्या हातालाच ती चव असते. साधं काही केलं तरी त्यातून अमृतच जन्मालंय.
0: मला त्यांच्या हातचं काही चाखता आलं
1: पुष्कळ.
0: अच्छा.
1: म्हणजे साधी समुद्र मेथी मिळते ना, त्या समुद्र मेथीची दह्यात घालून त्या कोशिंबीर करायच्या.
0: अच्छा. बर.
1: आणि तिला वाफ किती द्यायची, एक द्यायची की अर्धी द्यायची, इथपासून त्यांचे सगळे हिशेब चाललेले असायचे. फोडणी कुठल्या तेलाची द्यायची, त्याला द्यायची की न द्यायची, दही कसं हवं, त्यात साखर घालायची की न घालायची, ह्या सगळ्याचे त्यांचे आडाखे इतके सुंदर की त्यांनी केलेलं प्रत्येक

0: क प्रकार.
1: मला वाटतं परफेक्शनिस्ट होत्या त्या.
0: परफेक्शनिस्ट,
1: त्यामुळे ते व्यवस्थितच झालं पाहिजे नेटकं असा एक
0: घर किती सुंदर.
1: हा,
0: अतिशय कलात्मक. मग त्या सेंटर टेबलवर किंवा बाजूच्या कपाटांवर जी काही नक्षी आहे जी करणार सुतारच कोरीव काम, पण त्यानं कुठली नक्षी काढावी ते काढून सुमंताई देणार.
1: त्या मुळात चित्रकार पण
0: हो आणि शिल्पकार जोगांच्या शेजारी, म्हणजे लहानपणी जोगांचेही संस्कार आहेत त्यांच्यावर की रेषा कशी काढायची किंवा ब्रशचा फटकारा कसा गेला पाहिजे सहज, स्केच कसं काढायचं, त्यासाठी पेन्सिल कशी धरायची, इतपासून त्यांना धडे मिळालेले आहेत. बरं, शिक्षण अर्धवट राहिलं होतं कारण त्या घरातल्या मोठी मुलगी, त्यामुळे घरची जबाबदारी त्या काळामध्ये मुलीवर असायची आणि त्यामुळे त्या जे जे स्कूलला फाटला गेले. पण तिथं टर्पेंटाईनची अलर्जी, त्यामुळे हात चालला. पोर्ट्रेट्स, स्केचेस,
1: उत्तम
0: निसर्ग चित्र अत्यंत उत्तम त्या काढतच गेल्या, पण ते तिथं थांबलं. गळा गोड होता त्यामुळे त्या सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये सुद्धा गाणारी मुलगी. आणि मग त्यावेळेला छोटे छोटे क्लासेस असायचे, कधी तावडे बुवा शिकवायला येतात, कधी नवरंग नागपूरकर शिकवतायत, कधी खासाहेब अब्दुल रहमान खान शिकवतायत. मग त्यांच्याकडे थोडे दिवस गेलं, थोडे दिवस नृत्याच्या क्लासला गेलं. असं स्वातंत्र्यपूर्व काळातलं बंधनात असलेलं पण तरीही कलाभिमुख असं बालपण त्यांना मिळालं.
1: किती छान उलगडताय तुम्ही हे, म्हणजे सुरांचं देणं असं प्रत्येक गुरूंकडनं त्या घेत गेल्या, आत्मसात करत गेल्या, वेचित गेल्या असं.
0: आणि यशवंत देव पण त्याच्यात.
1: अच्छा,
0: की त्यांचा तिथं ग्रँड रोडला क्लास होता तर त्यालाही मंडळी जात होती. आणि मग क्लासहून आल्यानंतर काय करायचं, तर देवांनी शिकवलेली भावगीत आहेत ती भावगीतं कुठं बसून गायची, तर पाण्याच्या टाकीवरती.
1: अरे,
0: त्या जिन्यावरनं चढायचं, त्या टाकीवर त्यांची मैत्रीण सुमन बलसे आणि त्या अशा बसायच्या आणि गायच्या. मग तिथं आवाज एकदम छान गोड लागायचा.
1: वा, ही आठवण सुमनताईने तुम्हाला सांगितलेली
0: आणि ती पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीपासून आपल्याकडे आहे.
1: अच्छा.
0: आणि रेडिओ प्रत्येक घरात नसायचा, त्यामुळे दूरवरच्या रेडिओवरून ऐकू येणारी गाणी, शेजाऱ्याच्या ग्रामोफोनच्या तबकडीवर वाजणारी गाणी ही त्यावेळेची संपदा.
1: अच्छा.
0: मग ते ऐकायचं, आपोआप पाठ व्हायचं, मग ते आपल्या घरी 24 तास गुणगुणत बसायचं, नाहीतर चित्र रेखाटताना ते म्हणत बसायचं.
1: वा,
0: आईला मदत करायची, त्यामुळे आईच्या पाककलेचा सगळा वारसा सुमनताईंकडे आला. आणि दुपारच्या वेळेला आराम करायचा नाही, आळसा व्हायचं नाही, झोपायचं नाही. मग काय, तर विणकामाचे, भरतकामाचे सगळे प्रकार शिकायचे. टॅटिंग, निटिंग हे सगळे सुमनताईंचे शब्द.
1: अच्छा.
0: आणि हे सगळं शिकल्या त्या.
1: नवल वाटतं ना, म्हणजे किती वेगवेगळ्या कला त्यांना
0: अवगत होत्या. आणि हिरवा हात, एखादं बी त्यांनी टाकलं कुंडीमध्ये की त्याचं रोप होणारच असा हिरवा हात. आणि फुलांवर मनसोक्त प्रेम. त्या नेहमी म्हणायच्या की मी गाते ना, त्यावेळेला मला डोळे मिटून असं जर मी ते शब्द गात गेले तर मला रंग दिसतात.
1: वा,
0: असं म्हणायच्या. आणि त्यात यत्किंचितही अतिशयोक्तीने अशी त्यांची एक चढ एक सुंदर गीतं त्यांनी गायलेली आहेत.
1: खरे म्हणजे कल्पना कलाकाराची ही सुद्धा हे विश्व किती मोठं, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती आपल्याला त्यांच्या या वाक्यातून येऊ शकते.
0: आणि त्यांच्यासारख्या कलावतीला कला अशा वेगळ्यांनी करतायत. त्यांची चित्रकला, त्यांची रंगकला किंवा त्यांचं गाणं, त्यांचं झाडं लावणं आणि झाडातनं वेगवेगळी फुलं फुलवणं हे सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे.
1: एकातून एक उमलत जाणं
0: सश्रद्ध अत्यंत.
1: अच्छा.
0: कोमल मनाच, त्यांची वृत्तीही कोमल, मनही कोमल. आणि त्यामुळे त्यांच्या स्वरामधलं माधुर्य, ती कोमलता, सात्विकता ही त्यांच्या गाण्यात उतरली आहे.

0: मंगलाताई, तुम्ही आज सुमनताईंच्या आठवणी अत्तर क्षणांचा दरवळ आमच्या रसिकांपर्यंत सुद्धा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय. पण पुस्तक लिहिणं हे मात्र, लिखाण हा आणखी वेगळा भाग. मुळात या आठवणी त्यांच्याकडनं गोळा करणं हे सुद्धा अत्यंत कष्टसाध्य झालं असेल.
1: कारण त्यांच्या आवाजाचं जसं वैशिष्ट्य आहे ना की तो निर्भर आहे आणि तरीही संयत आहे, तसंच त्यांच्या मनाचं आहे की त्या बोलतात पण नंतर त्यावर विचार पण करतात. एक तर त्या विचारपूर्वकच बोलायच्या. बघा, मला अजूनही त्यांच्याविषयी भूतकाळात बोलणं फार कठीण होतं. तर ते बोलल्यानंतर त्या असा विचार करायच्या की माझ्या या बोलण्यानं काही वादळं तर उठणार नाहीयेत,
0: कोणी दुखावलं
1: तर जाणार नाही. मग या वयात कुणाला कशाला दुखावू मी असं म्हणत माझ्याकडनं त्या आदल्या दिवशी बोललेलं दुसऱ्या दिवशी काढून घ्यायच्या. म्हणायच्या की हे नको, त्यापेक्षा आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया, असा त्यांचा तो स्वभाव होता. आणि एखादी व्यक्ती आपल्या बालपणात रमते बघा, तसं मला नेहमी वाटायचं की आरंभीच्या दिवसांमध्ये त्या एखाद्या लहान मुलीसारख्या सतत रमत राहिल्या आणि एक स्वप्नील असं जग होतं ते त्यांच्या बालपणीचं, तेच त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असं कोशासारखं वापरलं. मग ढाक्यामध्ये आपल्या वडिलांबरोबर राहत असतानाची बंगली, मग त्या काळातलं वातावरण, म्हणजे गुलाबाची झाडं असून सुद्धा ती इतकी उंच असायची की त्यांचे वडील आधी उंच आणि त्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ती फुलं दिसायची, अशा तऱ्हेची ती बाग. म्हणजे बघा, मग तिथं ती नन आठवते, मग त्या नननी वाजवलेला शाळेतला तो पियानो आठवतोय, मग आपण सेंट कोलंबामध्ये गायलेली गाणी आठवत आहेत, मग त्याच्यानंतर माणिकबाईंचं कौशल्यचा राम, मग ज्योत्स्नाबाईंचा क्षण आला भाग्याचा, मग जोराबाई अंबालावाली, मग नूरजहां, मग सुरैया यांची गाणी, हे सगळं आठवण्याच्या त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्या मला पूर्ण रमवून टाकायच्या. आणि मग एक दिवशी एक आठवण आली अशी, सुगंधी दरवाजा म्हणतो ना असं, दरवाजा उघडल्यानंतर असा सुगंध यावा तशी, म्हणाल्या एकदा कळलं की आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये लताबाई येणार आहेत. लताबाईंचं नाव त्यावेळेला झालेलं होतं आणि मी शाळकरी मुलगी, कुठेतरी तिथे सत्यनारायणाची पूजा होती कोणाकडे तरी आणि संध्याकाळी तीर्थप्रसादाला लताबाई यायच्या आहेत म्हटल्यानंतर उत्सुकतेनं त्यांना बघायला

0: ला चार पाच वेळा त्या मॉडेल हाऊसच्या जिना खाली उतरल्या परत चढल्या परत खाली उतरल्या परत चढल्या एक दृष्टिक्षेप मिळावा म्हणून. आणि मग मंगू चित्रपटाचं गाणं जो खरा अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट आहे मोहम्मद शफी त्याचे संगीतकार, तर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला त्यांचं नशीब असं की बेला मुखर्जी आणि हेमंत कुमार यासारखे गायक फक्त हमिंग साठी म्हणजे गुणगुणण्यासाठी म्हणून तिथं उपस्थित आहेत.
1: अच्छा.
0: सुमनताईंचं वय किती लहान, ते त्यांचं पहिलं पार्श्वगायन आणि गाणं कसं होतंय हे ऐकायला म्हणून तिथे योगायोगानं लताबाई सुद्धा उपस्थित.
1: वा.
0: आणि छान गायलंस असं त्यांनी त्यांना दाद दिलेली आहे. इतकंच नव्हे तर रेकॉर्डिंगला उशीर झाला म्हणून त्यांच्या घराकडे अगदी जवळ त्यांना सोडून मग त्या पुढे गेलेल्या आहेत
1: लताबाई.
0: लताबाई त्यामुळे पारस्परिक आदर स्नेहभाव हा माझ्या अंदाजाप्रमाणे दोघींनीही जपलेला आहे. बाकी हे क्षेत्र व्यावसायिकच असतं
1: अगदी. आणि पुढे लता मंगेशकर पुरस्काराने सुमनताईंना सन्मानितही केलं गेलं
0: आणि तो दोनदा मिळालाय त्यांना. महाराष्ट्र शासनानेही दिला आणि मध्य प्रदेश शासनानेही दिला.
1: आणि किती ना, म्हणजे दोघीही एकाच क्षेत्रामध्ये
0: हो,
1: पण एकमेकींविषयीचा आदर स्नेह.
0: मी असं म्हणेन की भावसंगीतातली ही त्रिवेणी आहे ह्याचा मी पुनरुच्चार करीन की लताबाई आशाबाई जर मला अगदी सहज बोलायला सांगितलं तर मी असं म्हणेन की लताबाई म्हणजे माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे अक्षय गाणे अभंग गाणे गाणे हे गाणे तो एक स्वर्गीय सूर आहे.
1: अगदी.
0: तो जितका मधुर आहे तितकाच तो तीक्ष्ण आहे. रेकॉर्डिंगच्या यंत्रासमोर गेल्यानंतर ज्या तऱ्हेनं त्या सुराचा दरवळ असं म्हणतात पसरतो त्याला सगळ्यांनी वेगवेगळी विशेषणं लावलेली आहेत. तो एक युगधर्माचा स्वर म्हणून मानला गेला.
1: वा.
0: त्याची मधुरता तीक्ष्णता कुठल्याही सप्तकामधलं त्याची जी एक ऊर्जा आहे त्या स्वराची लता स्वराची ती अगदी वेगळी आहे. आशाबाईंचा अधिक लवचिक अधिक ऊर्जावान जीवनाचे सगळे रंग आकळणारा आणि कुठल्याही क्षणी मातीतून उगवून मेघापर्यंत जाऊन पोहोचणारा असा तो एक वेगळा स्वर आहे. आणि सुमनताईंची जी सुमन शैली आहे त्याच्यामध्ये मी असं म्हणेन की लाघवी नैसर्गिकरित्या मधुर कमी तीक्ष्ण कोमल आत्मभान जागृत ठेवणारा. मगाशी वापरलं तेच की निर्भर तरीही संयत आणि कुठल्याही सप्तकात पोहोचताना ती मधुरता आणि तिची परी किंवा तिची जी प्रत आहे ती कायम ठेवताना कमी तीक्ष्ण असलेला असा हा स्वर आहे. तो लवचिक आहे तो भावदर्शी आहे पण तो

0: मंगलाताई, सुमनताईंच्या बालपणापासून ते त्यांच्या पहिल्या गाण्यापर्यंत, तर याच क्रमाने काही तुमचा संवाद होत नसेल ना, की कसंही आठवेल त्या?
1: आठवेल तसं बोलायच्या त्या. आता मधूनच सांगायच्या की पाहते सदा देवा असं यशवंत देवांकडे गायलेलं पहिलं गाणं होतं.
0: बर.
1: किशोर भोळेंनी आकाशवाणीच्या संगीतिकेसाठी माझा आवाज वापरला होता. आठवण येईल तसं त्या बोलायच्या, ते लिहून घ्यायचं, पुन्हा एकदा ते त्यांच्याकडनं तपासायचं, पुन्हा पुन्हा तपासायचं. त्या काही विस्मरणात, कारण विस्मरण बऱ्याच गोष्टींचं झालेलं होतं, एकदा अशी त्यांची ती लय लागली ना की मग मला हे गाणं आठवत नाही असं म्हणणारे सुमनताई सुद्धा अचानक पावसाचे थेंब आल्यानंतर मोर कसा पिसारा सगळा उभारून नाचू लागतो, तसं त्यांना सगळं आठवायचं. त्यामुळे तीव्र अशी स्मरणशक्ती होती त्यांच्याकडे, पण वापरायचंच नाही आपल्याला काही, आता हे आठवायचंच नाही आपल्याला काही, असा एक प्रकार होता. शुक्राची चांदणी हा सहज बोलता बोलता मॉडेल हाऊस मध्ये चित्रपटाची घोषणा झालेली होती, आणि त्यातलं यशवंत देवांनी संगीतबद्ध केलेलं हे त्यांचं खरं पहिलं गाणं.
0: अच्छा.
1: प्रभू तुझ्या विश्वामध्ये काय कमी आहे, मला हवे तेही आहे आणि नको तेही आहे, हेही त्यांनी मला सांगितलं होतं, ज्याची आठवण नंतर यशवंत देवांनी दिली की अतिशय छान गाणं झालं होतं.
0: तुमच्या ह्या पुस्तकाला मला वाटतं प्रस्तावना यशवंत देव साहेबांची आहे,
1: आणि अशोक पत्कींनीही
0: लिहिलेलं होय.
1: कारण अशोक पत्की असं म्हणतात की माझं सगळं संगीतकार म्हणून जे जीवन आहे, त्याआधी त्यांचा पेटीवादक, मग त्यांचा सहगायक, मग गायक म्हणून त्याच्या स्थान, आणि त्यानंतर घाबरत घाबरत मी पण चाली करतो असं त्यांनी म्हणणं, आणि त्यानंतरचा जो सगळा गीतांचा प्रवास आहे.
0: आणि सुमन कल्याणपूर यांची आकाशवाणीसाठी आम्ही ज्या वेळेला मुलाखत इथे ध्वनिमुद्रित केली होती, माझंही भाग्य ते की ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता आलं, त्यांना ऐकता आलं.
1: तर पहिल्या गायिका आहेत परदेशी जाणाऱ्या, म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या गायिका आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज, न्यू गिनी, त्याच्यानंतर अमेरिका, इंग्लंड, कॅनडा अशा वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी त्या काळात दौरे केले. दरवर्षी दौरे असायचे हे. त्यावेळेला अशोक पत्की की जे अनेक वाद्य वाजवणारे, त्याच्यानंतर अनेक वाद्यांवर जशी हुकूमत तसाच गोडगळा, आणि सारखं गाण्यात मग्न असलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि त्याच वेळेला त्यांनी म्हणजे 1956 पासून आपल्या मराठी चित्रपटांमध्ये पण त्यांनी गायला सुरुवात केलेली होती. हिंदी चित्रपटांमधला त्यांचा प्रवास 1953-54 पासून सुरू झालेला होता. आणि दशरथ पुजारींसारखे शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेले उमेदीचे असे संगीतकार, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले, हे त्यांनी HMV साठी गाऊन घेतलेलं होतं. आणि असं सगळं सुमन हेमाडी हे नाव पुढे आलं, पुढे कल्याणपूर झालं. हा सगळा प्रवास सुरू होता. दशरथ पुजारी एका मागोमाग एक गाण्यानं चाली देत होते, पण ही माणसं ना त्या काळामध्ये एकमेकांच्या निर्मितीचे साक्षीदार होते. त्यामुळे गाण्याबद्दलच्या ज्या सगळ्या म्हणजे बैठका व्हायच्या त्या सुमनताईंच्या घरी व्हायच्या, आनंदी भारतीमध्ये. आणि शेजारी कोण तर पंडित हरिप्रसाद चौरासिया वरती राहणारे.
0: बर.
1: त्यामुळे हरीला पण बोलवा रे असं म्हणून आत्ताच्या आपल्या पंडित हरिप्रसादजींना बोलवलं जायचं. मग आता दशरथ पुजारींनी चाल कशी लावली तर अशोक ये हा तू मदतीला असं म्हणून अशोक पत्की पण तिथं हजर. स्वर

0: संयोजन करणारे प्रभाकर जोग पण तिथं हजर. आणि या सगळ्यांना चाल शिकण्याच्या आधी गरम गरम भजी काढून देणारे सुमनताई स्वयंपाकात दंग आणि नंतर येऊन चाल शिकतायत, इतकं सुंदर.
1: हे सगळं सहज वातावरण त्या काळातलं होतं आणि हा उत्तम उत्कृष्ट असा योग म्हणायला हवा नाही का, ही सगळी स्वर प्रभावी मंडळी अशी एकत्र.
0: आणि नंदाजी असायची त्याची, आणि नंदा

0: रेकॉर्डिंगला आधी हजर राहणारे माझे वडील, ज्यांची प्रचंड इच्छा की पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल असा आपल्या मुलीचा आवाज आहे. आणि पार्श्वगायन करायला लागल्यानंतर आणि कल्याणपूर झाल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं की एखाद्या वेलीसारखं आपण ओठंगून असावं. आणि म्हणून ही माझीच मागणी असायची की माझ्या नवऱ्यानं त्या सगळ्या रेकॉर्डिंग्सना किंवा त्याच्या बैठकांना असावं. त्या असं म्हणायच्या की मी एक गृहिणी पहिल्यांदा, पत्नी, माता आणि गायिका ह्या सगळ्या भूमिका एका वेळेला जगताना प्रत्येक भूमिकेला मला न्याय द्यावासा वाटायचा आणि तो मी माझ्या परीनं देत होते.
1: म्हणजे त्या काळातल्या सुपर वुमन असं म्हणायला हवं नाही का?
0: सुपर वुमन, गाडी काय फर्स्ट क्लास चालवायच्या.
1: अच्छा.
0: आणि सारखं लक्ष कशात तर मुंबईत कुठं प्रदर्शन भरलंय, कोरीव वस्तूंचं, हातमागाचं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या कलाकुसरीच्या वस्तूंचं, गुलाबाचं.
1: अच्छा.
0: या सगळ्या प्रदर्शनांना गाडी काढून त्या मुलगी असेल तर मुलीसोबत, कधी एकट्या अशा त्या जायच्या. आणि ते प्रदर्शन दिवसभर त्या प्रदर्शनांमध्ये फिरणं आणि त्याची मग परदेशाहून काही पुस्तकं मागवणं, त्याची अधिक माहिती घेणं, विणकामाचे वेगवेगळे नमुने, पूर्वी अशी झुळझुळीत गुळगुळीत कागदाची पुस्तकं असायची, महाग मिळायची, त्यांनी ती जमवलेली आहेत.
1: अच्छा.
0: आज तो गठ्ठा अगदी शेवटपर्यंत प्राणपणानं जपलेला आहे. आणि कोरोना काळामध्ये जेव्हा लोकांना आपण काय करावं, दिवस कसा घालवावा, मनाला येणारं नैराश्य घालवावं कसं, त्या काळात सुमनताई म्हणायच्या नैराश्य काय असतं मला नाही माहिती. एकदा एखादी गोष्ट नजरेआड मी केली, मना आड केली की मी परत त्यात घुटमळत नाही. हे आपल्याला का मिळालं नाही असा मी विचार करत नाही. और जगात मंगलताई करण्यासारखं किती छान आहे बघा ना. मी झाडं लावली, छान त्यांची निगराणी केली, मी केक केले, मी पाव केले, काय करायचं हो.
1: पण हे स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणं हेही त्यांना जमत होत,
0: नंतर जमायला लागलं. आधी त्याचा त्रास झाला आणि हे क्षेत्र आता नको, हे सोडायची वेळ आली आहे असं 80s त्यांना वाटलं, म्हणून त्या त्यातनं बाहेर आल्या. पण तोपर्यंत हिंदीतल्या नवोदित किंवा ज्यांना फारसं नाव नाही अशांकडून शंकर जयकिशन, नौशाद, आर डी बर्मन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पीदा, रोशन साहेब यांच्यापर्यंत सगळ्यांकडे त्या गायल्या. किंवा दत्ताराम की ज्यांनी 14-15 चित्रपटांसाठी त्यांच्याकडनं गाऊन घेतलेला आहे. त्यामुळे एन दत्ता हे एक नाव हे विसरताच कामा नये. जसं मराठीमध्ये वसंत प्रभू, वसंत पवार, सुधीर फडके इथं पण एन दत्ता आहेतच तिथं, तर ही सगळी माणसं आहेतच. म्हणजे या सगळ्या राम कदम आहेत, विश्वनाथ मोरे आहेत, तर दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, यशवंत देव या सगळ्यांकडे जशा त्या आपोआप आपोआप गात गेल्या, पुढे अशोक पत्कींकडे गायलेल्या आहेत
1: सगळेच मोठे मोठे संगीतकार. आणि सगळ्यांना सुमनताईंचा आवाज आपल्या गाण्यांसाठी असावा असं
0: वाटत होतं. आणि ते करताना जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला, आता या व्यवसायात राहणं फारसं आनंददायी नाही, जे अनुभव येत आहेत ते कदाचित फार अप्रिय येत आहेत असं त्यांना जेव्हा वाटलं, त्यावेळेला त्या त्यातून बाहेर पडलेल्या आहेत. त्यांनी गाणं कमी केलं, याचा अर्थ त्या पूर्णपणे त्यातनं बाहेर गेल्या होत्या असं नाही, मधूनच कोणीतरी त्यांना बोलवत होतं, त्या जात पण होत्या. आणि मग 1994 कमलाकर भागवतांच्या अभंगांच्या किंवा भक्तिगीतांच्या माध्यमातून, अष्टविनायक गीतांच्या माध्यमातून त्या पुन्हा आल्या रसिकांसमोर.
1: बरं.
0: आणि प्रभाकर जोगांनी त्यांचीच अवीट गोडीची गाणी हे त्यांच्याकडनं पुन्हा एकदा गाऊन घेतली.
1: कमबॅक.
0: हो, कमबॅक. जिथे सागरा धरणी मिळते, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.
1: आणि आणखी एक अत्यंत सुंदर श्रेष्ठ गाणं म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या.
0: क्या बात है. सुमनताईंना कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी या गाण्याचा उपयोग झाला.
1: अच्छा. बर.
0: आम्ही एका कार्यक्रमासाठी सुमन सुगंध तयारी करत होतो. मी येईन मुलाखतीसाठी असं म्हणून सुमनताईंचं न येणं हे सवयीचं झालेलं होतं. आणि एकदा माधुरी गात होती, आमची माधुरी करवरकर, घाल घाल पिंगावाऱ्या. आणि मी ऐकवलं ते गाणं त्यांना, म्हटलं नाही सुमनताई ऐका, कारण तुमची जी गाणी आहेत ना ते गाणी गायला गळा नुसता गोड असून उपयोगाचं नाहीये, किंवा शब्दांवर जोर देऊन अशी ठाशीव शैली मांडणं हेही तुम्हाला अभिप्रेत नाहीये, तर त्या समर्पित भावनेनं पुढच्या पिढीतली गायिका कशी गातीये ऐकता का जरा?

0: दुसरंही गाणं ऐकवतीये तुम्हाला, मेरे संग गा गुनगुना जानवर मधलं, ते विद्या करलगीकरनी गायलं. आणि म्हटलं आता आकाश पांघरुनी आमचा मंदार कसा गातो ते ऐका. ही तीन गाणी मी त्यांचं ऐकलंच नाही,
1: त्यांना घरी
0: ऐकवली, त्या घरी होत्या. आणि सुमन सुगंध प्रकाशित होण्याचा जो पहिला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्या आल्या, कार्यक्रमात रंगल्या आणि रसिक आपल्यावर किती मनसोक्त जीव टाकतायत ह्याची सामक्षा त्यांना मिळाली. आणि त्यानंतर सुमन सुगंधचा त्या भाग झाल्या.

0: साक्षात सुमन कल्याणपूर कार्यक्रमाला आल्या हे स्वप्नवत म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं तुम्हालाही झालं असेल. आणि सुमन सुगंध या पुस्तकाचं प्रकाशन आणि कार्यक्रम गाण्याचा त्यानिमित्ताने
1: प्रकाशनाला त्या येणारच होत्या.
0: हा,
1: त्यानिमित्त प्रकाशन झाल्यानंतर त्यांच्या समोरच कार्यक्रम सादर झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये साक्षात सुमनताई आपल्यामध्ये बसलेल्या आहेत, समोर त्यांचीच गाणी सादर होत आहेत आणि अत्यंत असा वेडावून गेलेला रसिक वर्ग हा त्यांनी बघितला तिकडे आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला रसिक विसरलेले बिलकुल नाहीये. आपलं असं एक स्थान रसिकांच्या मनात वेगळं आहे हे ज्या क्षणाला त्यांना कळलं ना त्या क्षणापासून सुमनताई आणि सुमन सुगंध हे अविभाज्य घटक झाले.
0: वा, आणि मग पुढे किती कार्यक्रम त्या तुमच्या सोबत राहिल्या तेही सांगा. आणि या पहिल्या कार्यक्रमातला त्यांचा प्रवेश किंवा त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग हा कशा पद्धतीने लाभला?
1: पहिल्या कार्यक्रमापेक्षा दुसऱ्या कार्यक्रमापासून तर त्या पूर्णपणे त्या कार्यक्रमात रंगून गेल्या.
0: अरे वा,
1: मी थोडंसंच बोलीन हा असं म्हणायच्या आणि थोडंसं बोलता बोलता पहिल्यांदा त्या अशा लिहून काढायच्या सगळं आणि लिहून काढलेलं वाचणं हे आपल्या प्रकृतीला जमणारं नाही त्यांना कळायचं खरं, पण तरी त्या कागद सोडणं ह्या प्रक्रियेला त्यांना थोडा वेळ लागला. पण एकदा मुलाखतीमध्ये त्या

0: जेव्हा रंगून जायला लागल्या ना तेव्हा 10 मिनिटाची 15 मिनिटं आणि 15 मिनिटांची 40 मिनिटं कार्यक्रमा गणिक व्हायला लागली. 27-28 कार्यक्रम त्यांच्या गतीनं आम्ही केले इतक्या वर्षामध्ये, तेही खूप झाले.
1: खूपच. वा.
0: म्हणजे गोव्यात 3-4 कार्यक्रम केले, त्यांच्या उपस्थितीत 3 केले आहेत. ठाण्याला आपण 2-3 केले, मुंबईत तर काय सलग कार्यक्रम होतच होते. त्यानंतर नागपूरला केले, वर्ध्याला केले, बडोद्याला केले, अहमदाबादला केले, दिल्लीत केले, इंदौरला केले.
1: हे रसिकांचं प्रेम लाभणं हे कलाकारासाठी किती मोठी पुंजी ठरू शकते. नाही का,
0: संजीवनी असते.
1: संजीवनी आहे, खरंय, अगदी.
0: म्हणजे ज्या वेळेला पहिल्या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते यशवंत देव, त्यांचे गुरु, आणि सुशील कुमार शिंदे असे म्हणाले की मी सुमनताईंची गाणी रोज ऐकतो, मी रसिक आहे त्यांचा. आज मी दुसऱ्या कुठल्याही भूमिकेतून आलेलो नाही. त्यावेळेला आपल्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांच्या प्रेमाचे पदर त्यांच्या समोरच त्यांच्या मनामध्ये उलगडत गेले. मगच्या सुमनताई वेगळ्या होत्या. आपल्याच गाण्यामध्ये पूर्ण रमायच्या कार्यक्रमाच्या आधी, आणि मग कार्यक्रमाची तयारी बियारी करायची. हा, म्हणजे
1: अच्छा
0: मी आज हे गाणं गाणार आहे किंवा मला फार प्रश्न विचारू नका. हा, ते सुरैयाचं कोणतं गाणं, ते जोहराबाईंचं कोणतं गाणं, असं करत सगळं आठवून लिहायच्या. आणि स्टेजवर बसल्यानंतर ती त्यांची काही जी शिस्त होती ती इकडे तिकडे होऊन जायची. आणि मग जे आठवेल ते त्या गायच्या. पण त्यांचं कसं होतं की गाता गाता बोलायचं आणि बोलता बोलता गायचं. आणि आई बाई ते विसरलेच की असं म्हणत आपण काय विसरलेलो असू ते सांगायचं. ह्यातला जो निष्पापपणा आहे ना, निर्व्याजपणा, सहजता, आणि त्या सहजतेला लपटून आलेलं वयानं आघात न झालेलं असं ते त्यांच्या स्वरातलं यौवन आहे ना, त्यानं रसिक वेडावून जायचे. की किती साधं माणूस आहे हे समोर बसलेलं असं वाटावं. आणि तसंच होतं ते. आपल्याला ना माणूस इतकं साधं असतं हे या व्यवहारी जगातनं पहिलं मान्यच करता येत नाही. इतकं निस्संग कुणी असू शकतं की ज्याला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नकोच आहे, पैसा नकोय, काहीच नकोय, असं असतं का, असं वाटावं, इतकं साधेपण होतं.
1: आणि तुम्ही सांगितलं ज्या सुरुवातीला बोलायला तयारच नव्हत्या, त्या पुढे जवळजवळ 25-27 कार्यक्रम तुमच्या बरोबर करायला त्या
0: 40 मिनिटं सुद्धा बोलले आहेत. एक तास सुद्धा बोललेले आहेत. आणि अहो शब्द एकवा की नाही हो आठवत आहे असं म्हणायच्या, आणि गायला लागल्या की सगळं आठवायचं. मृदुलकरांनी हे गाणं पूर्ण कडवी गायलेले आहेत. झिमझिम झरती पूर्ण. आणि झिमझिम झरती सारखी गाणी आपल्याला एक वेगळा अनुभव देतात बघा.
1: खरे,
0: तो एक पावसाचा अनाहत नाद, सुमनताईंचा मनातला सूर, आणि आपण अशा धरित्रीच्या कलशामध्ये एक एक पायरी खाली उतरून जातोय असा जो एक म्हणजे अनुभव आहे, अनुभूतीच आहे ती. ती रसिक घ्यायचे. आणि जिथे सागरा म्हणताना त्यांचं नंतर ज्या वेळेला ते गाणं पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आलं तेव्हा तो जिथे आणखी लाडीक झाला.
1: अच्छा,
0: मग त्या जिथे असं म्हणत गायच्या ना त्यावर रसिक फिदावायचे.
1: हा किती काळ कार्यक्रम चालला?
0: 2006 साली सुमन सुगंध हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर मी सांगितलं तसं की त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांच्या गतीनं भारतभर कार्यक्रम केले आम्ही. पण ते करत करत साधारण वयाच्या 85-86 वर्षापर्यंत त्या मंचावर येत राहिल्या. बोलणं हळूहळू कमी झालं पण थोडंसं गायच्या, थोडंसं बोलायच्या. बोरिवली आणि ठाणे असं 2 ठिकाणी त्यांचे अखेरचे ते कार्यक्रम आहेत. त्यानंतर मात्र त्यांनी स्टेजवर येणं नाकारलं आणि नंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की ह्या झगमगाटाचा मला त्रास होतो. कितीही प्रकाश योजना कमी केली मंचावरची तरी त्यांना थोडा त्रास व्हायला लागला होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना असं वाटायचं की सूर ऐकू आला नाही मला तर, मीच गाते ते मला ऐकू नाही आलं तर, ही एक मनात भावना असायची. पण कमालीच्या सुरेल, म्हणजे माणसं ठरवून पण बेसूर होऊ शकत नाहीत ना, तसं त्यांचं होतं. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास राहावा म्हणून अनेकदा त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेला मी म्हणायचे आज कुठलं ऐकवत आहे, म्हणायचं कुठलं ऐकू, मग कधी केतकीच्या बनी, कधी ठहरिये होश में आलू, कधी बुझा दिए हैं खुद अपने हाथों, कधी जिथे सागरा, मग ते काय ते कधी कोणी सांगावं त्यांनी गावं. असं म्हटलं.

0: की त्या म्हणायच्या, पण मला ऐकूनही आलं सूर, तर म्हटलं गाऊन बघा, ऐकवते तुम्हाला आत्ता. आणि आम्ही रेकॉर्ड करून त्यांना ऐकवायचो. म्हटलं हे घ्या सुमनताई, वय वर्षाशे 80. जरा सुद्धा बेसूर नसलेला आवाज, जरा सुद्धा बेसूर. अहो म्हटलं तुम्ही बेसूर होतच नाही आहात सुमनताई, जे कंपन आहे ते वयाने आलेलं नाही, ते कंपन तो तुमच्या गाण्यातला सौंदर्याचा एक भाग होता. बघा
1: तुम्ही त्यांना ऐका, खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं. आणि आत्मविश्वास तर त्यांच्यात होताच, पण तो जागवलात एका परीने, आणि त्यातून ह्या सगळ्या कार्यक्रमांची निर्मिती झाली. आणि रसिकांना सुद्धा हा स्वर साक्षात्कार अनुभवता आला असं म्हणता येईल.
0: आणि शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी विश्वास आहे, तुम्ही त्याला आपले वाटता, तुमचं आणि त्यांचं एक खास गटातलं नातं आहे जे तुम्ही जपलं, आणि नुसतं तुम्ही नाही ते त्यांनीही जपलं, असा एक खूप सुंदर अनुभव शेवटपर्यंत मला आला. आज मी त्याला सुंदर म्हणू शकते. त्या काळामध्ये जेव्हा त्या अगदी शेवटी आजारी होत्या, त्यावेळेलाही मी आले की त्यांना गाणी ऐकवायचो. म्हणजे छाई घटा घनघोर असं एक त्यांची फार सुंदर ठुमरी आहे, तर ती घट्टा असा त्याचा तो असा टलट, पण किती हलका असा त्या उच्चार त्यांनी केलेला आहे. तर कोणाची ही कोणी शिकवली? तर खासाहेब अब्दुल रहमान खासाहेबांनी शिकवली. मग ती अमक्यांनी कसक नावाच्या गझल संग्रहातली गझल तुम्हाला ऐकवतो, ह्या आज तुम्हाला हे गाणं ऐकवतो. नंतर नंतर बोलणं जवळजवळ थांबलं होतं, पण त्या ऐकतायत, त्या ऐकताना त्यांना बरीच गाणी आठवतायत असं मला वाटायचं. हा माझं भावडेपण आहे, अतिसंवेदनशीलता आहे मला नाही माहिती, पण तो अखेरच्या काळापर्यंतचा त्यांचा सहवास हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मला असं वाटतं की काही नाती आपण शब्दात मांडूच शकत नाही.
1: खरी गोष्ट आहे. आणि आता हे सांगताना सुद्धा तुम्ही इतक्या भावूक झाला आहात, तर हे नातं तुमच्या तर कायमच स्मरणामध्ये राहील अशाच तऱ्हेचं. आणि सुमनताईंचा स्वर पिढ्यानपिढ्या आपल्याला असाच सुमन सुगंध देत राहणार आहे.

श्रोतेहो, अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण सोमवारी 13 जुलैला ऐकणार आहोत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि कार्यक्रमाच्या सादरकर्ते होत्या नेहा करे. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाए.
2: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1 वाजत आहेत. यानंतर ठीक 1 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झाले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून आपण इंडोनेशियाला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी प्रस्थानापूर्वी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. या भेटीमुळे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या दौऱ्यात ते तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून प्रोबोवो यांच्यासोबत योग्य करता

0: इथल्या प्रंबनन मंदिर संकुलाला भेट देणार आहेत. नंतर प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्या निमंत्रणावरून मेलबर्न इथं रवाना होतील. ऑस्ट्रेलियातही ते भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देतील आणि आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा करतील. देशात गेल्या 75 वर्षात सहकार क्षेत्रात होणारी आंदोलनं ही नेहमी दुर्लक्षित राहिली होती, मात्र सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या सहकार क्षेत्रात झालेल्या कामाविषयी शहा म्हणाले,
1: सहकारिता मंत्रालय के इनिशिएटिव से कुल 9 राष्ट्रीय स्तर पर काम करने वाली सहकारी समिति बनाकर देश से लेकर ग्राम तक ये 9 क्षेत्रों में सहकारिता मंत्रालय को एक माला में पिरोने का काम हमने किया है.
0: या कार्यक्रमात देशभरातल्या 232 गोदामांचं उद्घाटन, सहकार वनभूमिपूजन, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यातल्या उती संवर्धन सुविधांचं भूमिपूजन, राष्ट्रीय सहकार डेटाबेस आणि जिओ टॅग मोबाईल ऍप्लिकेशन, तसंच राष्ट्रीय डेअरी विकास परिषदेच्या दूध पुरवठ्याशी संबंधित मिल्क सप्लाय रिव्ह्यू डॅशबोर्ड पोर्टलचं लोकार्पण शहा यांच्या हस्ते झालं. त्याशिवाय सहकार सीबीएस आणि सहकार सहयोगी या दोन प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात 50,000 प्राथमिक कृषी पतसंस्थांचं ई पॅक्समध्ये रुपांतर करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे प्रणाली बळकट करण्यासाठी भारतीय बीज सहकारी समिती आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज उपराष्ट्रपती भवनात डॉ मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. डॉ मुखर्जी हे प्रख्यात शिक्षणतज्ञ, द्रष्टे राजकारणी आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांनी भारताच्या शैक्षणिक आणि राजकीय लोकशाही प्रवासावर अमिट छाप सोडल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही डॉ मुखर्जी यांना अभिवादन केलं आहे. विद्वत्ता, धैर्य आणि राष्ट्रसेवा या गुणांच्या बळावर डॉ मुखर्जी यांनी आपलं जीवन राष्ट्रनिर्मितीसाठी समर्पित केलं, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. देशभरातल्या 93 कोटीपेक्षा जास्त आभा अर्थात आयुष्मान भारत आरोग्य खात्यांशी 104 कोटीपेक्षा जास्त आरोग्य नोंदी जोडल्या गेल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. आभा क्रमांक हा आधार कार्डाच्या क्रमांकाप्रमाणेच 14 अंकी क्रमांक असून त्यामुळे रुग्णांना डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेणं शक्य होतं. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण आपली संपूर्ण वैद्यकीय माहिती सुरक्षित ठेवून विमा कंपन्या आरोग्य सुविधा केंद्र डॉक्टर आणि इतर संबंधित सेवांशी जोडले जाऊ शकतात, असं सरकारनं म्हटलं आहे. देशातले सर्व रुग्ण आणि आरोग्य सुविधा केंद्रांचा समावेश करून आयुष्मान भारत डिजिटल मिशनचं जाळं विस्तारण्याचं आणि प्रत्येक नागरिकासाठी पूर्णपणे डिजिटल आरोग्य नोंदी उपलब्ध करून देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अंकिता आपटे.
2: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई ते पुणे रस्ता आणि

रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीने होत आहे. घाटातल्या मिसिंग लिंक वर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी

0: मिळेपर्यंत बंद राहील. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरी वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा मार्गावरही काही काळ दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मानखुर्द इथं अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या स्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होऊन विमान वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची धावपट्टी आज सकाळी सुमारे तासभर बंद ठेवावी लागली. मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये आज अतिशय जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, मेघालय, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिम बंगाल इथं जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला एकेरीत नाओमी ओसाका हिनं अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का दिला. नाओमीनं अरिनावर 6-2, 7-6 अशा 2 सेट्समध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय कोको गॉफ, जेसिका पेगुला आणि कॅरोलिना मुकोवा यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीत नोवाक जोकोविचने रोमान सॅफ्युलिन याच्यावर 7-6, 6-3, 3-6, 6-3 अशी मात करून उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित केलं. या विजयासोबतच विम्बल्डनच्या मैदानावर सर्वाधिक 106 सामने जिंकणारा पुरुष टेनिसपटू हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. अग्रमानांकित यानिक सिन्नरनं शिंतारो मोचीसुकी याच्यावर सहज विजय मिळवला तर फिलिक्स ऑझर अलियासेम यानं अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिना याला 5 सेट्सच्या थरारक सामन्यात हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. सहकार क्षेत्राला 1 शतक पुढे नेण्याचं कार्य सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे शक्य झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांचं प्रतिपादन. देशाच्या विविध भागात दमदार पाऊस. महाराष्ट्रात राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित. आणि विम्बल्डन टेनिस महिला एकेरीत नाओमी ओसाकाकडून अग्रमानांकित अरिना सबालेंका हिला पराभवाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: हो तो ऊंचे लोग टेपर हील वाले पसंद करते क्योंकि हाइट ज्यादा ना दिखाई दे, ऐसा इनका कहना है. पर लेकिन हील वाले जूते लेने के लिए कह रहे हैं, मतलब छोटी हाइट जिनकी उन्हें हील वाले जूते ले लेने चाहिए. हमारे एक और साथी कह रहे हैं कि मुझे कभी भी जीवन का या किसी समस्या का या बच्चों के विषय में कोई फैसला लेना होता है तो अपनी धर्मपत्नी के पास बैठता हूं, सारी बात समझाता हूं और साथ में दोनों अदरक इलायची वाली चाय पीते हुए सही निष्कर्ष पर पहुंचते हैं. अगर धर्मपत्नी कोई सही सुझाव देती है तो मैं यही कहता हूं कि आपके बिना मैं अधूरा हूं. वहीं हमारे एक साथी का कहना है कि मुझे लाइट वेट जो जूते होते हैं वो बहुत पसंद आते हैं. हमारे एक और साथी ने कहा कि सुबह 3 किलोमीटर पैदल घूमने जाते हैं और आते हैं, शाम को साइकिल में भी इतना ही घूम आते हैं. भाई हमारे श्रोताओं की सेहत का राज तो आज खुल रहा है क्योंकि वो बता रहे हैं कि कितनी वॉक कौन कर रहा है और सारे के सारे श्रोता वॉक करने पर जा रहे हैं, कोई साइकिल चला रहा है, कोई दौड़ने जा रहा है. भाई वाह, हमें तो आपसे सीख लेनी चाहिए. हमारे एक और साथी कह रहे हैं कि बिल्कुल वॉक करने से ही बहुत से लोगों से जान पहचान हो गई है, बहुत ज्यादा किसी के बारे में जान पहचान नहीं है.

Saint-Marie.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसाची दमदार हजेरी. किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे आणि मुंबई गोवा मार्गावर वाहतुकीला अडथळे. आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये असं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसामुळे दिवसभरासाठी स्थगित. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना. राज्याच्या विविध भागात आज मोसमी पावसानं दमदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झालं आहे. राजधानी मुंबई आणि उपनगरातल्या स्थितीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सखल भागात पाणी साचलं असून अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय. मुंबई महानगरपालिकेनं 1916 हा मदत दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केलाय. शहरातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली असून शासकीय कार्यालयांना अर्धा दिवस सुट्टी दिली आहे. खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करायला सांगावं असं शासनानं सांगितलंय. पश्चिम रेल्वेच्या वसई विरार आणि नालासोपारा स्थानकांवर पाणी साचल्यानं उपनगरीय वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई ते पुणे रस्ता आणि रेल्वे वाहतूक अतिशय संथ गतीनं होती आहे. घाटातल्या मिसिंग लिंकवर तसंच रेल्वे मार्गावर मंकी हिल इथं मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून रस्ते आणि रुळांवर राडारोडा जमलाय. मुंबई ते पुणे धावणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून या मार्गावरची एसटी गाड्यांची वाहतूक पुढची सूचना मिळेपर्यंत बंद राहील. मुंबई गोवा मार्गावरही 8 ठिकाणी दरडी कोसळल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय. या परिस्थितीत शासन करत असलेल्या उपाययोजनांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली.
2: मुंबई गोवा हायवे जो आहे याच्यावर कशेडीला एक फार मोठा लँडस्लाईड त्या ठिकाणी काल रात्री झाला. जवळपास एक डोंगरच पूर्ण कोसळून तो खाली आला. पण आता तो सगळा मलबा जो आहे तो काढण्याचं काम चाललेलं आहे. आणि एकूण या अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारच्या पावसामुळे आणि या सगळ्या परिस्थितीमुळे एकूण या हायवेवर 8 ठिकाणी अनपेक्षित अशा प्रकारच्या लँडस्लाईड झालेल्या आहेत. पण आता जवळजवळ सगळं क्लिअर करणं चाललेलं आहे.
1: मानखुर्द इथं

0: अर्धवट बांधलेली इमारत कोसळून त्याखाली 6 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे या परिस्थितीत आवश्यकता नसेल तर प्रवास करू नये, घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आज दुपारी 3:56 समुद्राला उधाणाची भरती येणार असून सुमारे 4 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांनी दिला.
1: राज्यात किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागानं 2 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. राज्यात इतरत्रही पावसाने जोरदार हजेरी लावली. आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी तिथल्या बातम्या दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दळ कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अडथळे दूर करून वाहतूक नियमित करण्याचं काम सुरू केलं आहे. कोसळलेला काही भाग जवळच्या घरांच्या परिसरात आल्यानं त्या परिसरातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. वरंदा घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाला आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेतपुलाजवळ महाड तालुक्यातले बार्जेस भरकटून अडकले आहेत. पुलाला धोका असल्यानं तात्पुरती मंडणगड म्हाप्रळ गोरेगाव माणगाव वाहतूक बंद केली आहे. रायगड जिल्ह्यात पेणखोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुधागड तालुक्यात कांचळ इथं अम्मा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलं आहे. पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे एका घरावर दरड कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकाने बचाव आणि मदत कार्य सुरू केलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 23 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर आंबेठाण इथं दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे सर्व वारकरी आणि भाविकांनी आळंदी शहरात जाणं टाळावं. ज्यांनी प्रवास सुरू केला असेल त्यांनी सुरक्षित आसरा घ्यावा असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केलं आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. बहे सांगली म्हैसाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यात इतरत्र पावसाला सुरुवात झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. पावसामुळे त्र्यंबकेश्वर इथं एक घर पडलं असून जीवितहानीचं वृत्त नाही. काही ठिकाणी विहिरी आणि पशुधनाचं नुकसान झालं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यात तीव्र जलसंकट निर्माण झालं असून शेतीची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी आज विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच उपस्थित केला. मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळणं, मानखुर्द इथं इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडून गेलेले बळी, झाडं पडून झालेले मृत्यू इत्यादी मुद्द्यांवरून त्यांनी सरकारला घेरलं आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सरकारनं याविषयी सभागृहात सविस्तर निवेदन करावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ही एक अभूतपूर्व नैसर्गिक परिस्थिती असून सर्व प्रशासन अलर्ट मोडवर आहे, यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही आणि यासंदर्भात उद्या संपूर्ण निवेदन सभागृहात करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मानखुर्दमध्ये कोसळलेली इमारत पूर्णपणे बेकायदा होती. ती इमारत ज्या झोपडीवर पडली त्यातल्या लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सरासरी 800 झाडं पडतात पण कालच्या एका दिवसात 350 झाडं पडली असं त्यांनी सांगितलं. आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं, शक्यतो प्रवास टाळावा आणि विशेषतः युवांनी पर्यटनासाठी बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर पावसाची परिस्थिती पाहता सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. विधान परिषदेतही विरोधकांनी मुंबईतल्या परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केलं. मानखुर्दमधली इमारत बेकायदा होती तर कारवाई का केली नाही असा सवाल त्यांनी विचारला. यावर मुख्यमंत्री विधानसभेत उद्या निवेदन देतील असा पुनरुच्चार मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी केला. गेल्या 3-4 दिवसात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 13 बळी गेल्याचं ते म्हणाले आणि आज हवामान विभागानं दिलेला इशारा पाहता

हाथों में हाथ चल दो साथी चल एक तो ये मौसम है बड़ा सुहाना ला ला ला

0: आपल्याला सगळ्यांनाच पुस्तकांच्या जगात रमायला फार आवडतं. अशाच पुस्तकांच्या जगात रमणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आपण गप्पा मारत असतो आपल्या वाचन कट्ट्या कार्यक्रमात. तेव्हा आपली मैत्रीण तन्वी गुंडये वाचन प्रेमी आणि पुस्तक प्रेमी मैत्रीण सानिका मुस्कर सोबत कोणत्या पुस्तकांविषयी गप्पा मारतीये हे ऐकूयात.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्हा सर्वांचं वाचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. माझ्यासोबत माझी वाचक मैत्रीण आहे सानिका मुस्कर आणि आज आम्ही पुस्तकांच्या दुनियेमध्ये थोडंसं रमणार आहोत, पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की हल्लीची जी तरुण पिढी आहे ती फक्त समाज माध्यमांमधून मग वेगवेगळ्या प्रकारची जी ऍप्स असतात त्या माध्यमांमध्ये जास्त सक्रिय असते. त्यांना वाचनाची फारशी आवड नसते, एक अशी साधारण ओरड आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी जेनझी पिढी अशी म्हटली जाते, तरुणाईची जी पिढी म्हटली जाते, त्यातला काही गट असाही आहे की जो वाचतो, ज्याच्याकडे स्वतःचा बुकशेल्फ आहे, ज्याच्याकडे आई वडिलांसारखी आजी आजोबांसारखी स्वतःची काही ठरवलेली पुस्तकं आहेत जी ती वाचली जातात. तर अशा काही पुस्तकांविषयी आज आपण बोलणार आहोत. आज माझी वाचक मैत्रीण माझ्यासोबत आहे, ती सुद्धा वाचते, तिला वाचनाची आवड आहे. तिला नेमक्या कोणत्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि एक जेनझी म्हणून तिला कोणत्या प्रकारचं वाचन आवडतं याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सानिका, स्वागत आहे तुझं वाचन कट्टामध्ये.
2: नमस्कार तन्वी,
1: कशी आहेस तू?
2: मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी पण मस्त. आणि मी सध्या एक कॉमन प्रश्न तुला विचारणार आहे जो प्रत्येक वाचकाला विचारला जातो की तू सध्या काय वाचतेस.
2: सध्या मी कादंबरी वरती जरा जास्त माझा भर

आहे. आणि आता मी वाघाचा मागावा एकदा पुन्हा वाचत होते, जो कथासंग्रह आहे व्यंकटेश माडगुळकरांचा. तर मी खूप आधी वाचला होता, पण माझ्या वयोमानानुसार मला त्या कथा कळायला थोड्या तेव्हा जड गेलेल्या असं मला वाटत होतं. तो मी खूप रेटून वाचत होते, पण आता तो मी एका फ्लो मध्ये पुन्हा एकदा वाचायला घेतलाय दोन दिवसापूर्वीच, आणि तो आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर सध्या कथा आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं ज्याला जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये. तर ते आता या वयातून

0: आणि कादंबरीवरती थोडा भर आहे. तर मधल्या काही काळामध्ये थोडेसे वेगळे पद्धतीची पुस्तकं वाचत होते अभ्यासाच्या माध्यमातून, पण पुन्हा आता एक थोड्या मोकळ्या वेळामध्ये मी आधी जे काही वाचलंय किंवा माझी पुस्तकं नव्याने माझ्याच पुढे आली आहेत काही कारणामुळे, तर तेव्हा माझं जरा जास्त लक्ष जाऊन की बाबा हेही आपल्याकडे आहे आणि आपण हे वाचलंय पण आपल्याला तेवढं आठवत नाहीये, तेवढं त्यातनं काय घेतलंय आपण हे आता उमगत नाहीये, तर ते आता या वयातून त्यातून काय घेतलं पाहिजे हे थोडंसं साधण्यासाठी पुन्हा त्या पुस्तकांकडे वळते. आणि ती साधारण कथा कादंबरीच आहेत ज्या आधी वाचलेल्या आहेत.
1: पण मग तुला कोणत्या प्रकारचं साहित्य वाचायला आवडतं, म्हणजे रहस्य कथा आवडतात का की प्रेमकथा?
0: हो, रहस्यकथा प्रेमकथा आवडतात, पण सध्याच्या काही काळामध्ये मला वनकथांची आवड लागली.
1: अरे वा.
0: हा, तर म्हणजे हा भाग माझा कधीच आयुष्यात नव्हता, जो काही कारणामुळे माझ्या आयुष्यात आला. तर ते कारण म्हणजे अर्थात पद्मश्री मारुती चितमपल्ली, तर त्यांच्या वनकथांचं वाचन माझ्या परिवारामध्ये व्हायचं आणि त्यातून आम्ही काही छोटे त्या कथांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करायला लागलो 2-3 वर्षांपूर्वी, ज्याच्यामध्ये माझा सहभाग नव्हता, माझ्या मोठ्या भावाचा सहभाग होता, पण त्याच्या अभिवाचनामधनं मला त्या कथांची गोडी लागली आणि वनकथा नावाचा एक काहीतरी भाग असतो हे मला कळलं, जे मला माहितीच नव्हतं. मला सततच प्रेमकथा, रहस्यकथा, कादंबरी, विनोदी कथा, पुलंचा आपण वाचतो किंवा त्यांची काही व्यक्तिचित्रणं आपण वाचलेली आहेत, तर त्यामुळे हा मराठी थोडासा वेगळाच होता. तर तू सुद्धा नक्की या काय म्हणू पद्धतीकडे ये जर आली नसेल तर, आणि तू नक्की त्याचा अनुभव घे, तो फार विलक्षण अनुभव.
1: आणि हे किती वेगळं आहे, म्हणजे वनकथा हा प्रकारच मुळात नवीन आहे.
0: बरोबर.
1: कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रेमकथा वाचल्या जातात, कादंबऱ्याही वाचल्या जातात आणि त्यात मानवी भावभावना जास्त असतात, पण वनकथा म्हटल्यावरती आपल्याला प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा निसर्गाशी एक जवळ जाण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये दिसतो, ही खूप वेगळी भावना आहे.
0: आणि तू नक्कीच तुझ्यासारख्या इतक्या संवेदनशील मुलीने ते नक्कीच अनुभवलं पाहिजे असं क्षेत्र आहे कथांचं. आणि मला जसं वनकथा आवडतात तसं मला उत्सुकता आहे की तुला कुठल्या प्रकारच्या कथा आवडतात किंवा तू कुठल्या प्रकारच्या कथा वाचणं जास्त.
1: मला ग्रामीण कथा आवडतात, त्यात व्यंकटेश माडगुळकर असतील किंवा मग दमा मिराजदार असतील, त्यांच्या थोड्या हास्यास्पद सुद्धा असतात आणि म्हणजे हलक्या फुलक्या अगदी सहज घडून जाणाऱ्या गोष्टी. गावात चालत असताना एखादा माणूस भेटतो आणि तो माणूस आपल्याला इतका जवळचा वाटायला लागतो, तर त्यामुळे मला सगळ्या ग्रामीण कथा आवडतात वाचायला.
0: हा, म्हणजे बघ आता तू ह्याच्यात ना एक अजून वेगळा कथेतलाच म्हणजे मुद्दा काढला, म्हणजे आता तू जसं सुरुवात केली होतीस की खरंच आपल्या पिढीवरती फार वाचनाकडे वळलेली ही पिढी नाहीये, खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळालेली पिढी आहे, पण त्यातूनच आता आपण दोघी बसलोय आणि मी वनकथांबद्दल बोलतीये आणि तू बरोबरीने ग्रामीण कथांबद्दल बोलतीये.
1: बरोबर. तर तुला कुठलाही एखादा असा उतारा आहे का की जो तुला खूप भावलाय, म्हणजे तू आता म्हणालीस की तू वनकथा वाचतेस, मग त्या वनकथांमध्ये असं कधी झालंय का की खूप एखादी जवळची गोष्ट वाटून गेलीय वाचता वाचता खूप आवडलीय, ती तुला आमच्यासोबत आपल्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल का?
0: हो, म्हणजे त्या कथेचं पुस्तक माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण मी तुला म्हणलं तसं मी सध्या मारुती चितमपल्लींच्या वनकथा मला आवडत होत्या म्हणून वाचत होतो. तर जसे म्हणजे तुला मी म्हटलं की पशु पक्षी झाडं यांच्याप्रमाणे आदिवासींचं खूप खूप घट्ट जंगलाशी निसर्गाशी नातं आहे, आणि चितमपल्लींची अशी गुलाबी पिसं नावाची कथा आहे की जी मला भयंकर भावते, आणि त्याच्यामध्ये एका गुलाबी पिसं असणाऱ्या पक्षाचंही वर्णन केलेलं आहे, ते तू जाऊन नक्की वाचावं.
1: येस, नक्की जरूर वाचेन. पण सध्या तू आम्हाला काही वाचून दाखवणार आहेस का?
0: येस, नक्की. तर मी तुला म्हणलं तसं मी चकवा चांदण नावाचं आत्मकथन आहे पद्मश्री मारुती चितमपल्लींचं, ज्याच्यामध्ये त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास त्यांनी उलगडून दाखवलाय. आणि त्याच्यात म्हणजे त्या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी प्रत्येक टप्प्याबद्दल लिहिलंय त्यांच्या वयाच्या आयुष्यातल्या, आणि जे फ्लॅशबॅक मध्ये जात नाही, जे आपल्याला सुरुवातीपासून आहे तसंच दिसतं की असं झालं असं झालं मग तसं झालं. तर मध्यांतरामध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जो गावाकडे राहणारा मुलगा होता जो इतका बुजरा होता ज्याच्या पदरी इतकं अपयश होतं, त्या माणसाला त्याच्या स्वप्नातली माणसं, तो ज्यांना आयडल मानत होता, तो ज्यांना आदर्श मानत होता, अशी माणसं त्याच्या आजूबाजूला असणं, त्यांच्याशी त्याचा संबंध असणं,

0: हे त्यांना खूप अप्रूप वाटायचं आणि हे त्या वाचकालाही खूप अप्रूप वाटतं. तर मारुती चितमपल्ली त्यांच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये खूप मोठमोठ्या लेखकांसोबत राहिले, एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. आणि असंच त्यातले एक लेखक जे लेखकही माझ्या खूप जवळचे आहेत ते लेखक म्हणजे अप्पा दांडेकर, गोली दांडेकर. तर चितमपल्लींशी दांडेकरांशी कशी ओळख झाली याचा एक पॅरेग्राफ आहे तो मी वाचून दाखवतो. त्या भेटीची गंमत, तर त्यांनी साधारण लिहिलंय की त्यांची ओळख खूप जुनी होती. जो सुरुवात होते आपल्याला तेव्हा कळतं की अप्पांचा आणि चितमपल्लींचा खूप घनिष्ठ संबंध होता. गुरूंच्या स्थानी ते त्यांना मानायचे. पण सुरुवातीला ते जेव्हा गेले तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की गेली 2.5 तप मी या घरात राहतोय, इथेच जवळजवळ सर्व लेखन केलं. या विठोबाच्या देवळात संत तुकोबाने कीर्तन केलेलं. गॅलरीतून समोर पाहिलं की 9 लाख उंबेरचे हिरवे डोंगर दिसत, इंदुरी जवळचा भंडारा डोंगर दिसे. ते दृश्य पाहताना आप्पा सांगत, भंडारा डोंगरावर तुकाराम बुवांनी गाथेतील अभंग लिहिले. तरुणपणी मी इंदुरी, 9 लाख, उंबरे आणि आजूबाजूच्या गावातून माधुकरी मागून भंडारा डोंगरात पर्णकुटी बांधून राहिलो, असं आप्पा त्यांच्या घराचं वर्णन करतात. त्यांचं घर घोरवाडी स्टेशन उतरून सरळ पश्चिमेला चालायला लागलं की 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मी नंतर सुट्टीच्या दिवशी वडगावहून लोकलने प्रवास करून त्यांना भेटायला जाई. ते मांडीवर पाठ ठेवून लिहायचे. गॅलरीचं दार आणि खिडकी यांच्यामध्ये पुस्तक ठेवण्यासाठी फळ्या ठोकल्या होत्या. त्यावर त्यांची पुस्तकं ठेवलेली. तिथेच ज्ञानेश्वरी गाथा, दासबोध, सकल संत गाथा, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती यांचे महाराष्ट्रातील उत्खनने आधी ग्रंथ सगळे तिथे मांडलेले असायचे. आप्पांचं घर म्हणजे एक वस्तू संग्रहालय होतं.
1: वा.
0: एकदा त्यांनी घराच्या खिडकीतून देवळातलं दगडी कासव दाखवलं, ते दृश्य माझ्या मनाच्या एखाद्या आयकॉन प्रमाणे राहिलंय.
1: भारी.
0: तर चितमपल्ली इथे कायम जायचे आणि ते जेव्हा मावळात होते तेव्हा आप्पा आणि चितमपल्लींची ड्युटी संपल्यानंतर जवळजवळ पायीच म्हणजे तेव्हा काही साधारण होती, त्यांनी अख्खा मावळ पालथा घातलाय चालून.
1: अच्छा.
0: कोपरान कोपरा मावळातला ते फिरलेत आणि निसर्ग अप्पा आणि चितमपल्ली आणि त्यांच्या कथा.
1: सुंदर, खूप सुंदर. म्हणजे अक्षरशः आपल्यालाही दर्शन घडलं त्या अप्पांच्या खोलीचं, त्यांच्या त्या ठेवलेल्या वेगवेगळ्या ग्रंथांचं.
0: आणि मला याच्यातून याच्यामध्ये अजून एक उल्लेख आहे पुढे, त्यांची भेट जी झाली ना पहिल्यांदा, ते म्हणले जसं की ते पाठ मांडीवर ठेवून लिहायचे.
1: हो.
0: तर की साधी भेट एखाद्या मोठ्या लेखकाबरोबरची होऊ शकते याच्यावर माझा विश्वास नाही बसत आता. कारण हा म्हणजे आताही आपल्याला कुठेही कुठल्याही मोठ्या व्यक्तीला भेटताना जे दडपण असतं ते दडपण आप्पांनी फार झटकन काढून टाकलं होतं. त्यांनी फक्त त्यांच्या मांडीवरचा पाठ बाजूला केला आणि एकदा हसून एका हसऱ्या मुद्रेने त्यांच्याकडे बघितलं आणि तिथे त्यांची जी मैत्री झाली ती आयुष्यभर होती.
1: बरोबर. म्हणजे वाचनामुळे आपण खरंच त्या काळात जातो, तो काळ अनुभवतो, जगतो. त्यामुळे वाचन फार महत्वाचं आहे असं या अशा प्रसंगांमधून जाणवायला लागतं. मला असं विचारायचं की आत्ता तू वनकथांविषयी बोललीस, तुझ्या आवडत्या कथा कादंबऱ्यांविषयी बोललीस, तुला कविता वाचायला आवडतात का? आणि तू कधी कविता वाचल्यास का खूप मन लावून?
0: हो, म्हणजे माझं पहिलं वाचनाची पहिली प्रेरणाच कविता आहे. कारण मला मराठीच्या पुस्तकातलं कविताच जास्त आवडायचं आणि तो थोडा विरोधाभास होता की मला अभिव्यक्त व्हायला पण आवडायचं आणि ते मी तसं गद्यातनं अभिव्यक्त व्हायचं आणि मला वाचायला कविता आवडायचं. तर पहिल्यांदा फार साध्या बालभारती मधल्या कविता आणि त्याच्यानंतर कुसुमाग्रजांच्या कविता, मग आपल्या शांता शेळक्यांच्या कविता, असं खूप काय म्हणू त्याला, बाहेर बाहेरचं जसं समोर येतं तसं सुरू होतं. पण त्यानंतर थेट मी बाबा बोरकरांच्या कविता खंडाकडे वळले. बाबा बोरकरांच्या आधी गाण्याने मला थोडं जास्त वेड लावलं, जे तव नयनांचे दल हलले, तर याच्यातनं मला त्या कवीपर्यंत जाण्याचा मार्ग खुला झाला आणि तिथून मी त्यांचे खंड वाचायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग सगळेच मी सुरेश भटांच्या गझल असतील, शांता शेळक्यांच्या कविता असतील, इंदिरा संतांच्या कविता असतील, कविता हा खूपच जवळचा विषय आहे. आणि मला तुलाही तेच विचारायला आवडेल की तू मला जसं विचारत की कविता तुझ्या आयुष्यात कधी आली किंवा कविता तुला किती आवडते, तुझं काय म्हणणं आहे कविता या प्रकाराबद्दल?
1: कविता खरंच म्हणजे आपण म्हणतो ना की मानवी भावभावनांचं मिश्रण असतं वगैरे आणि प्रत्येकाचं अभिव्यक्त होण्याचं ते माध्यम असतं. कविता कधीही स्फुरू शकते, सुचू शकते. आणि एकदा का कविता आपण वाचली ना, कशी असते ती छोटीशीच असते, पण त्याच्यामध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब सुद्धा दिसतं. आपल्याला

0: आता रिलेटेबल वाटतात त्या छोट्या छोट्याशा ओळी सुद्धा. त्यामुळे कविता माझ्या सुद्धा खूप जवळची आहे. अरुणा ढेरेंच्या कविता मला फार आवडतात, किंवा शांता शेळके, पद्मा गोळे या माझ्या आवडत्या कवयित्री आहेत. आणि कवी म्हणशील तर मग मंगेश पाडगावकर.
1: अरे वा,
0: हलकं फुलकं साधं सोपं. आपण कवितांविषयी बोलतोय, ग्रामीण कथांविषयी, वनकथांविषयी बोलतोय. मला अजून एक सांगायला आवडेल की गुलजार हे जे कवी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहतो. म्हणजे ते दिग्दर्शक देखील आहेत, कधी काळी त्यांनी नट म्हणून देखील भूमिका केलेल्या आहेत. आणि त्यांचा पहिला जो कथासंग्रह होता रावीपार, त्याविषयी मला आज बोलायला आवडेल तुझ्यासोबत. या लेखकाच्या अभिजात सर्जनशक्तीचा हा निळ्या मुखमलीवर ठेवलेल्या पाणमोत्यासारखा विलक्षण मनोज्ञ असा आविष्कार असं ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे. आणि तो कथासंग्रह म्हणजेच रावीपार. त्यांच्या या मिताक्षरी शैलीतल्या निवेदनात घटनांश, प्रत्यक्ष घटना आणि मनोवस्था याप्रमाणे बदल घडत राहतो. अभिजात प्रतिभेच्या बळावर गुलजार वैश्विक पातळीवर जाऊ शकतील असे कथासूत्र ते गुंफतात. आणि आपल्या दृष्टीसमोर ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन घटना असतात त्यांचं विलक्षण वास्तव उभं करतात आणि संवादपूर्ण शैलीने वाचकांच्या थेट काळजाला हात घालतात. मला माहितीये की मी हे खूप आलंकारिक बोलते, पण साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालं तर त्यांनी जो हा कथासंग्रह लिहिलाय तो मराठीत अनुवादित केलाय अशोक जैन यांनी. आणि ह्यामध्ये अगदी रोजच्या जीवनातल्या ज्या घटना आहेत, ऑफिसला जाणारी एक व्यक्ती आणि तिच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरातल्या व्यक्ती ह्यांच्यामध्ये असणारे नातेसंबंध, त्यांच्यात घडणाऱ्या घटना ह्यावरती आधारलेला हा कथासंग्रह, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटतो. आता आपण वेगवेगळ्या कथांविषयी, कादंबऱ्यांविषयी बोलत असताना मला सहज हे आठवलं आणि मी हे सांगितलं.
1: अगदीच, म्हणजे कविता म्हणली की गुलजार आठवलेच पाहिजेत. आणि त्यांनी लिहिलेले संवाद असतील, त्यांनी लिहिलेली गाणी असतील. आणि आता तू म्हणतेस तसं रावीपार, म्हणजे काय म्हणू, उत्कट बिंदू,
0: येस,
1: आतून येणारा. त्यांचा प्रत्येक कथांमध्ये, कवितांमध्ये, संवादांमध्ये, आपल्याला गीतांमध्ये तो दिसतोच. आणि रावीपार तर तुला मी मगाशी म्हणलं तसं की आपण फक्त वाचावं आणि आनंद घ्यावा इतकंच.
0: आत्ताच्या आपल्या गप्पांमधून तर हे सगळं क्लिअर होतंय, स्पष्ट दिसतंय की आपण वाचणारे आहोतच दोघे जण. पण आपल्यासारखी जी पिढी आहे जिला जेन्झी म्हणून संबोधलं जातं, तर त्यांनी वाचावं यासाठी तुला काय वाटतं, आपण काय करू शकतो?
1: काय करू शकतो याचं उत्तर कदाचित आत्ता माझ्याकडे नाही. तसं म्हणजे मी त्यांना का वाचायला सांगू किंवा लावू याचा उपाय माझ्याकडे नक्कीच नाही. पण हे असं या वाचन कट्ट्यावर येऊन आपल्याला वाटलेल्या अनुभवांचं असं एक प्रकटीकरण करणं, आणि माझ्या एका वाक्यातून जर माझ्या तुझ्या वयाचा एखाद्या मुलीला असं वाटलं की त्या पुस्तकाकडे जावं आणि ती कथा वाचावी, तर मग आपण जिंकलो तिथे. तर त्यामुळे वाचत राहावं आणि वाचनाचा आनंद दुसऱ्यांना सांगत राहावा, वाटत राहावा. आणि मला असं वाटतं की या वाटण्यातूनच समोरच्याला वाचन करावं असं वाटतं.
0: आपण वाचायलाच हवं, पण वाचलेल्या ज्या घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या इतरांसोबत शेअर देखील करायला हव्यात, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण
1: होईल. कारण तुला वेगळं वाटतं, म्हणजे मला तन्वी भेटली आणि मला तन्वीने सांगितलं की आज मी हे वाचलं आणि या वाचनातून मला असं वाटतंय की मला हे मिळालं किंवा मला असं काय म्हणू भावलं, अनुभवलं, तर त्यातून मग मला कुतूहल जागवत ना की मला पण हा अनुभव घ्यायची इच्छा आहे. तर मग त्यासाठी काय करावं लागेल, मग त्यासाठी ते पुस्तक घेऊन मला वाचावं लागेल.
0: खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
1: येस, थँक्यू तन्वी, धन्यवाद.
2: मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावत आहे आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापीनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकला. एक महत्वाची सूचना, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे म्हणजे वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत. सूचना संपली.
1: पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: क्या बरोबर गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.

आताच आपण मुक्ता चित्रपटातलं जयश्री शिवराम यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. गीतकार होते नादो महानोर, संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. यानंतर ऐकूया झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या आवाजातलं गाणं. गीतकार आहेत गदी माडगुळकर आणि संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: दशायां सर्बिया देशस्य नोवाक जोकोविच इत्यसौ रूस देशस्य रोमन सफ्यूलिन इत्येतं पराजित्य पुरुष एकल स्पर्धायाः प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां प्रविष्टवान्। अग्रिमायां प्रागुपान्त्य चक्रीय क्रीडायां जोकोविच इत्येषः फेलिक्स ऑगर अलियासिमे इत्यनेन अलेक्जेंड्रे डेविडोविच फोकिना इत्यनेन सह सम्मुखी भूयात्। फीफा विश्वकप क्रीडायां पुर्तगाल देश स्पेन देश राउंड ऑफ 16 इत्यस्यां क्रीडायां सम्मुखी करिष्यति। अद्य मेक्सिको नगरस्य एस्टेका क्रीडांगणे मेक्सिको देशस्य विरुद्धं नाटकीयतया 3-2 इत्यंकैः विजयं प्राप्य इंग्लैंड देश फीफा विश्वकप क्रीडायाः प्रागुपान्त्य चक्रीय द्वन्द्वे प्रविष्टवान् इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रमात ऐकूया साहित्यवारी, लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया रूपक साहित्यवारी, लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी, निर्मिती सहाय्य उमा कुलकर्णी, सादर करते गुरुनाथ तेरवणकर।
3: श्रोते हो, टीजभर रुंदीच्या आणि विधभर लांबीच्या विटेवर अनादी अनंत असा व्यापक आकाशाएवढा, निर्गुण असलेला तरीही सगुण झालेला आणि निराकार असूनही साकार झालेला तो सावळा विठुराया, म्हणजे विलोभनीय असं सावळं परब्रह्म। पिवळं पितांबर नेसून तेजाचं मूर्तिमंत रूप असलेला हा सावळा तरीही सुंदर विठुराया, समचरणांसह युगानुयुग विटेवर उभा असणारा आणि अवघ्या मानवी जीवनाला व्यापून उरणारा, साहित्यातही सतत विविध रूपातून आविष्कृत होणारा, याच सावळ्या विठुरायाच्या साहित्यातल्या लोभस्वाड्या रूपाची ही साहित्यवारी।

भक्ती मार्गाच्या सगळ्या विश्वाला ज्या विठ्ठल रूपाची मोहिनी पडली तो मूर्तिवंत सौंदर्याचा सुकुमार पांडुरंग अवघ्या वारकरी संप्रदायाची आणि भाविकांची माऊली आहे. बुद्धीच्याही अतीत असलेला हा परमेश्वर आहे आणि भागवत धर्माचा रामकृष्ण हरी सुद्धा हाच आहे. दाही दिशा अवघ्या विश्वात व्यापून उरलेल्या या विराट तत्वाचा मोह मग ओव्या भारुड गीत अभंग गवळणी पोथ्या पुराण आणि अगदी नाटक सिनेमा विश्वाला सुद्धा आवडता आला नाही. हा पंढरीचा विठोबा आपल्या लोकगीतातून स्त्रियांच्या विसाव्याचं स्थान होतो. या स्त्रिया विठ्ठलाला माऊलीच्या रूपात बघून आपलं माहेर अनुभवतात. अशा विसणान निवली माझी डोळी तुझा हात अग विठा बाई घाल रुक्मिणी पुरण आपल्या घरी पाहुण आल बारशीच भगवान. अशा जुन्या पारंपरिक ओव्या ऐकल्या की पांडुरंग देवत्वाच्या अलौकिक रूपातून बाहेर पडून लौकिक जीवनाशी अगदी एकरूप झालाय हे लक्षात येतं. तो इतका एकरूप झाला की स्त्रियांनाही तो आपलासा वाटला. त्यामुळे जात्यावर दळण दळताना शेतात काम करताना स्त्रिया ज्या ओव्या गात त्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी चंद्रभागा यांच्यासह संत परिवार आणि पंढरी नगरी सतत टोकावत राहिली.

जीव आणि शिव एकरूप झाल्यामुळे परमेश्वराच्या या दासीला कष्टाचं काहीच वाटत नाही हे जनाई आवर्जून सांगते. पंढरीचा पांडुरंग असा समाज मनावर व्यापलेला, म्हणूनच तो अभिव्यक्तीच्या सगळ्या रूपामध्ये सामावलेला. संत साहित्यातूनही हे आपल्याला प्राधान्यानं जाणवतं. ज्ञानियांची ओवी तुक्याचा अभंग, चित्ताशी सत्संग शाश्वताचा. खसलिया धीर पोळल्या गारवा, जाणत्या गोडवा जाणल्याचा. वर्षानुवर्ष हे सगळे ग्रंथ आणि संतांचे अभंग आपल्या मनाचं श्रद्धास्थान आहेतच, पण प्रेरणास्रोतही आहेत. संत विचार आपल्या रोजच्या जगण्याला अनेक अंगांनी स्पर्श करतो. संतांच्या शिकवणीशी आपल्या जीवनाचं एक अनोखं नातं आहे. मानवी व्यवहाराचा आणि मानवी जीवनाचा अंतर्बाह्य पोत बदलण्याचं सामर्थ्य संत विचारात आहे, कारण आचरणाच्या शुद्धीवरती संतांनी भर दिलाय. संतांचे विचार आपल्याला मानवतावाद शिकवतात, संस्कारित करतात. राग मोह इत्यादी वृत्तीपासून दूर राहून शांत विचाराला प्रवृत्त करणारे हे पांडुरंगाचे भक्तिस्थान म्हणजे अमृत सिंचन आहे हे संतांनी आवर्जून सांगितलं. जिकडे पाहे तिकडे उभा अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहुनी संचले. या स्वरूपाचे नामदेव तुकारामांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली आणि आजही गायली जातात. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये या जगजेठी भीमातटी असलेल्या परब्रह्माची अनेक रूप पाहायला मिळतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, हा तुकारामांचा बीजमंत्र आज वारकरी जीवनाचा मूलमंत्र आहे. आज वारीमध्ये याचा जयघोष आपण नित्य पाहतो. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. साहित्यातही हा विठ्ठल असा फक्त मूर्ती रूपाने व्यक्त झाला नाही, तर तो पाहण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे हे तुकाराम.

वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच भक्ती संप्रदायात सतत होणारी भजनं टाळ मृदुंगाच्या गजरात आजही ठेका धरायला लावतात. या भजनांच्या तालावर दिंडीत आजही वारकरी तल्लीन होतात. संतांनी लिहिलेले हे अभंग भजनाच्या रूपानं विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. पांडुरंगाचे सावळे गोमटे रूप चित्ताला भावणारं, डोळ्यांना सुखावणारं, मनाला आनंद देणारं आणि भावनांना क्षमवणारं आहे. आणि म्हणूनच कोणत्याही भजनाची सुरुवात करताना

अभंग ऐकत तल्लीन होणारा भक्तवृंद आजही कीर्तन परंपरा आणि पर्यायानं संत साहित्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. नामाचे महत्व पटवून देताना दिले जाणारे दृष्टांत, दाखले, रूपकं यामुळे विषय आपल्याला पटकन समजतो. नाचत रंगत अभंग आणि भजनांमध्ये एकरूप होणारे कीर्तनकार नामभक्तीचे महत्व सांगतात. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, हीच भक्तिभावना प्राधान्यानं कीर्तन परंपरेची मूलस्रोत असते. श्रोते हो, संतांच्या रचनांनी आणि एकूणच संत साहित्यानं जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केलाय. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्याचं काम तेव्हाही आणि आजही संत साहित्य आग्रहानं करतं. वर्णव्यवस्थेवर संतांनी केलेलं भाष्य, धर्मविषयक सर्वस्पर्शी व्यापक असा संतांचा दृष्टिकोन असो, संतांनी लोकसंग्रहाचे सांगितलेले महत्व, अंधश्रद्धेवर ओढलेला प्रखर आसूड आणि मातृभाषेविषयीचा स्वाभिमान त्यांच्या अभंगातून रचनांमधून स्पष्टपणानं जाणवतो. रूढी परंपरेविषयीचे द्रष्टे असे त्यांचे भाष्य आणि कर्मकांडावर केलेली टीका ही वेगवेगळ्या गवळणी भारूडातून अधोरेखित होते. असे अनेक विषय संत साहित्यांनी प्राधान्यानं लोकरंजनातून लोकांपुढे आणले आणि लोकांचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं आणि एका अर्थानं हे समाज प्रबोधनही केलं. एकनाथांच्या गवळणी भारूड यांचा उल्लेख या ठिकाणी विशेष महत्वाचा वाटतो. आजही मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांमधून, अनेकविध करमणुकीच्या कार्यक्रमांपासून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर होणारे संत साहित्य प्रबोधन करणारे आहे. सर्वश्रुत असलेली आणि सादर होणारी एकनाथांची भारूड ही याची उत्तम उदाहरण आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा तुकारामांचा अभंग किंवा योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्टी सुलभ सोपेरे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज यासारखा चोकोभांचा अभंग असो. आपली विचारांची दृष्टी हे साहित्य व्यापक करतं. या अर्थानं संत साहित्य कालातीत आहे. अभंग, ओव्या, गवळणी याप्रमाणे पांडुरंगाच्या सर्वव्यापी जीवनाचा वेध कालपरत्वे कथा, कादंबऱ्या आणि नाटकांनी सुद्धा अचूक टिपला. संत साहित्यावर झालेली संशोधनं सुद्धा साहित्य विश्वाला समृद्ध करणारी आहेत. डॉ राजीव ढेरे यांचं याबाबतीतलं लेखन मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात त्यांनी विठ्ठलाच्या उगमापासून ते वारकरी संप्रदायाचा देव होणं इथपर्यंतचा प्रवास दिला आहे. तर वाल मंजूळ यांनी श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर या पुस्तकामध्ये संशोधनानंतर त्यांना मिळालेली ऐतिहासिक माहिती लिहिली आहे. विनायक होगाडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी विठोबा मिसिंग इन पंढरपूर, यामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद तर आहेच, पण युगानुयुग विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा आत्मशोध लेखकानं अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडलाय. भक्त पुंडलिकानं वीट फेकली आणि पांडुरंग 28 युग तिथं त्याची वाट पाहत उभा राहिला. यासारख्या अनेक कथा सर्वश्रोत आहेत, कारण विठ्ठल हे केवळ दैवत नसून ते मराठी संस्कृतीचं, भाषेचं, साहित्याचं प्रेरणास्थान आहे. संतांच्या कथा, अभंग ही मौखिक साहित्याची खूप मोठी श्रीमंती आहे. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून भारूड, गवळणी, अभंगामधून समाज प्रबोधन झालं. कोणत्याही जात, धर्म, लिंग, पंथ यामध्ये भेद न करता भक्ती या एकाच भावनेनं प्रेरित झालेला सामाजिक समतेचा न्याय पांडुरंगाच्या दरबारात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि दुःखामध्ये आधार देणारा हा परमेश्वर सगळ्या सुखाचे आगर
आणि

म्हणूनच साहित्यातूनही तो तसाच प्रतीत झाला. दगडी विटेवरचा हा देव भक्तीचा सोहळा तर झालाच, पण मराठी मनाचा श्वास आणि साहित्याचा मूलस्त्रोतही झाला. आणि म्हणून विठ्ठल हे दैवत न राहता सामाजिक समतेचं प्रतीक झालं. पांडुरंग दैवत न राहता हक्काची माहुरी झाला आणि सामान्य लोकांचा हक्काचा माणूस झाला. म्हणूनच आधुनिक साहित्यामध्ये लेखक कवी त्याला जाब विचारायला लागले, त्याच्याशी हक्कानं भांडायला लागले. इतकंच नव्हे तर आपल्या सुखाचा आणि दुःखाचाही साक्षीदार पांडुरंग आहे ही त्यांची भावना विशेषतः कवितेतून व्यक्त झाली. ती लेखकांची कवींची बोलकी भावना अतिशय आपलेपणानं कधी कडक स्वरूपात तर कधी लोभसवाण्या भाषेमध्ये व्यक्त झाली. कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी, त्याची व्यथा मांडणारी कवी दासू वैद्य यांची हिरवा पांडुरंग ही कविता या दृष्टीनं अधिक बोलकी वाटते. ते म्हणतात, वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो. वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो तसा येऊन पोचला पाऊस, एखादं अदीम तत्वज्ञान रुजवावं तसं. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरुभुरु वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे, छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ट माणसासारखा पाऊस अचानक बेपत्ता झाला. बियांच्या पोपटी अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुयावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. कविवर्य नाधो महानोर पालखीच्या अभंगामध्ये लिहितात, विटेवरी देवा युगे झाली फार, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी किती यावे जावे तुझ्या दारापाशी, किती यावे जावे तुझ्या दारापाशी, उपाशी तापाशी आषाढीला अमंगळ सारे पोसले जाताना, अमंगळ सारे पोसले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, राऊळ सोडू ना पहा तरी. विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी. माणसांची सद्यस्थिती समजवण्यासाठी तू माणसातच ये असा हक्कानं सांगणारा हा कवी या कवितेमध्ये पांडुरंगालाच साथ घालताना दिसतो. भक्ताला ईश्वराची ओढ लागते आणि आत्म्याला परमात्म्याची. नेमकी हीच भक्ती मार्गातली मनोज्ञ भावना कवयित्री संजीवनी बोकील यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या कवितेतून मांडली आहे. त्या म्हणतात, एकतरी भेट घडो तुझी ऐशी, जशी कळसाशी पायरीची, लागो तुझे ध्यान ममत्व सुटोनी, पिंजऱ्या मधुनी उडो जावो, तुझ्या तुळशीशी देह तीर्थ वाहो, पान एक राहो मुठी माझी, माझे पण अडो पायी जाणीवेच्या तम गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी, तुझे रूप चिन्ह जडो हृदयाशी, सावली झाडाशी एक जैशी, सांजेच्या आडात सूर्याचा पोहरा बुडो तसा सारा व्यापताप, जीवदाह अंती विरावा मुक्तीत पहाटेच रात एक भावी. ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांची विठ्ठल ही कविता अशीच अल्पाक्षरातून मोठा आशय पोचवणारी आणि अतिशय भावणारी. ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल,
दंगा करतो, मस्ती करतो, खोड्या करण्या

आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. करोना काळात शंकरशन कराडेंनी पंढरीच्या विठुरायालाच प्रश्न विचारला होता, ती कविता सर्वत्र गाजली. पंढरीच्या विठुराया कसं काय बराय ना, यंदा वारी नाही म्हणे. खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई विठ्ठलाला पाहायचं नाही? अरे लेकरांनी असं कसं, आईबापाकडं यायचं नाही? या आशयाची वारी नसल्यामुळे होणाऱ्या भावनिक कोंडीची कविता प्रसिद्ध आहेच. अशा स्वरूपामध्ये कवींनी आता वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगालाच आपल्या कुटुंबातलं एक मानलं आणि मग त्याला हक्कानं आणि अधिकारानं प्रश्न विचारले. साहित्यामध्ये झालेला हा बदल, नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं रसिकांनी आणि वाचकांनी उचलून धरल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रालाही संत साहित्याचा मोह आवरता आला नाही. किंबहुना सुरुवातीच्या काळात बोलपट हे प्राधान्यानं भक्तिभावनेला प्राधान्य देणारे होते. पांडुरंगाच्या निस्सिम भक्तीवर आधारित डंका हरिनामाचा हा चित्रपट असो, संत गोरा कुंभार भक्त पुंडली हरिओम विठ्ठला असे चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले तरी पांडुरंगाची भक्ती हा त्याचा मूळ गाभा होता. ही भक्ती कधी श्रद्धेनं त्याचं गुणगान करते तर कधी नव्या समाजव्यवस्थेवरती भाष्य करताना त्यालाच प्रश्न विचारते. कालानुरूप बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक स्थित्यंतरामध्येही हा पांडुरंग मग कधी गुरु होतो आणि विठ्ठलाला कोणता झेंडा घेऊ हाती, हा प्रश्न विचारतो.

आषाढी वारीच्या निमित्तानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुरी अखंड चालणारी बाजारपेठ, तिथली स्थापत्य, शहर रचना, भाषा संस्कृती आणि समाज जीवन हा अतिशय भावनिक विषय हाताळत प्रभावीपणानं समोर आलेला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं. छेंडा, लयभारी अशा चित्रपटांनी पांडुरंगाला एका नव्या रूपात लोकांसमोर आणलं. देवबाभळी हा चित्रपट सर्वश्रुत आहेच, पण नव्यानं आलेलं संगीत देवबाभळी हे प्राजक्त देशमुख यांचं नाटक पांडुरंगासह रुक्मिणीच्या भावावस्था टिपतं तेव्हा आजही लौकिक जीवनाचे विठोबा रखुमाईचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करतात. साधारण 300-350 मैलाचं अंतर असणाऱ्या या वारीमध्ये वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा जय जय राम कृष्ण हारी, जय जय राम कृष्ण हारी, विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई असं नामगजर करत फुगड्या जिम्मा खेळत चालत असतात. वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा, कानडा राजा पंढरीचा अशा स्वरूपाचे असंख्य अभंग गवळणी भारुड म्हणत विसाव्याला कीर्तन करत आणि प्रातस्मरणी हरिपाठ म्हणत हे वारकरी संत साहित्याचा गजर करत असतात. ही वारी आणि या काळात सर्वत्र असलेलं भक्तिमय वातावरण, संत साहित्याचा होणारा जागर हे सगळं अलौकिक समाधान देणारं आहे. या साहित्यातून अखंड ऊर्जा मिळते, सद्विचार समजतो, चित्ताला समाधान आणि मनाला आनंद मिळतो. कारण वैकुंठ नगरीमध्ये विठेवर उभं असलेलं ते सावळं परब्रह्म भक्तांसाठी धावून येणारं एकमेव असं वैश्विक सत्य आहे. सगळा संतमेळा पुंडलिक यांच्यासह नात्याची वीण घट्ट करणारं, ये हृदयीचे ते हृदयी घालणारं आणि एकमेकांशी उराउरी भेट घेतानाच भेदाभेद विसरून एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारं असं हे वैश्विक आनंदाचं सोहळ्याचं एक जल्लोषाचं रूप म्हणजे पांडुरंग. म्हणूनच त्या पांडुरंगाला हृदयात साठवताना भक्तीची भावना साहित्यिकांना आजही प्रेरणा देते. काळानुसार या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले

खरी भावना मात्र भक्तीचीच आहे. या संत साहित्याचा आधार घेऊन आजही दिंडीमध्ये रक्तदान अवयवदानाचे महत्व सांगणारे अभंग पोवाडे म्हणले जातात. स्त्री शक्तीचं महत्व सांगणारी भारुड होतात. समाज व्यवस्थेवरती भाष्य होतं. जाती धर्म पंथाच्या सगळ्या भिंती दूर सारून आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसांमध्ये देव बघण्याचा हा आगळावेगळा आनंद सोहळा, एकमेकांच्या मदतीला धावून जातानाचा कृतार्थपणा आणि गळा भेट घेऊन एकमेकांच्या पायी लागतानाची धन्यता ही केवळ त्या समचरण विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या पांडुरंगाची किमया आहे हे निश्चित. मानवी जीवनच काय, साहित्यही याला अपवाद नाही. गवळणी, अभंग, कविता, चित्रपट या माध्यमातून जेव्हा अशी साहित्यवारी घडते ना, तेव्हा कृतार्थता वाटते. साहित्यातून असे एकदा का या पांडुरंगाचे दर्शन झाले की मग होणारा परमानंद व्यक्त करताना

0: श्रोते हो साहित्य सौरभ या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रूपक साहित्य वारी. लेखन आणि निवेदन केलं होतं मीरा कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य होतं उमा कुलकर्णी यांचं. सादर करते गुरुनाथ तेरवणकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण साहित्य सौरभ कार्यक्रम ऐकला. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाही.
1: श्रोते हो क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: क्या बरोबरत गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपली या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
6: ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
7: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
8: बाबा आना 3000
9: ते कशाला?
8: माझा पॉकेट मनी.
9: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
8: अहो बाबा बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
9: है?
8: है नाही हो सरळ UPI ने पेमेंट करा. सोपं आहे.
9: अरे वा मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
8: तुमचा मोबाईल द्या.
9: घे घे.
10: भारत डिजिटल

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत। 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू। येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता। 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। वारीसाठी देहू आळंदी येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आणि क्रोएशियात ग्रँड टूर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3रा स्थानी। मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली। आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे। पालघर रायगड पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। तर मुंबई ठाणे रत्नागिरी सातारा घाट परिसर नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। सविस्तर वृत्तांत ऐकूया आमच्या अंकिता आपटे यांच्याकडून।
1: मुंबई महानगर क्षेत्रात गेले 3 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वसई विरार आणि नालासोपारा भागात पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास उशिरा सुरू आहे। लोणावळ्यात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्यानं मुंबई पुणे दरम्यान रेल्वे वाहतूक आज बंद होती। त्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या असून लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांचे मार्ग आणि वेळा बदलण्यात आल्यात। जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावरच्या एसटी गाड्यांची वाहतूक बंद आहे। मिसिंग लिंकच्या एका बोगद्यात पडलेला राडा रोडा उचलण्यात आला असला तरी सुरक्षा विषयक सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच बोगदा पुन्हा सुरू होईल असं प्रशासनानं कळवलंय। पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात पाटण इथं आज पहाटे दरड कोसळली। दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथकानं बचाव आणि मदत कार्य सुरू केलं। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून एकंदर 23 जणांना वाचवण्यात यश आलंय। तर आंबेठाण इथेही दरड कोसळली असून 75 जणांना वाचवण्यात यश आलंय। खेड तालुक्यात 1 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीवरच्या दौंड पुलाजवळून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना प्रशासनानं तातडीचा सतर्कतेचा इशारा दिलाय। हवामान खात्यानं नाशिकमध्ये उद्या त्र्यंबकेश्वरजवळ ढगफुटीचा इशारा दिलाय। यामुळे त्र्यंबकेश्वर अंजनेरी भागात असलेल्या सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी मंदिर उद्या दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे। त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागातल्या सर्व शाळा आठवडी बाजारही बंद असतील। नाशिकसह त्र्यंबक पेठ दिंडोरी इगतपुरी तालुक्यातल्या सर्व शाळाही उद्या बंद राहणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर कशेडीजवळ दरड कोसळल्यामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं अडथळे दूर केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे। वरंध घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झालाय। मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाजवळ महाड तालुक्यातली बार्जेस भरकटून अडकल्यात। पुलाला धोका असल्याने मंडणगड म्हापरळ गोरेगाव माणगाव वाहतूक तात्पुरती बंद केली आहे। भिसेखिंडीत दरड कोसळल्यानं रोहा नागोठणे रस्ता तर पालीत पाणी घुसल्यानं वाकण पाली खोपोली रस्ता बंद करण्यात आलाय। रायगड जिल्ह्यात पेण खोपोली मुख्य रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे। सुधागड तालुक्यात कांसळ इथे आंबा नदीजवळ अडकलेल्या 12 कामगारांना सुखरूप बाहेर काढलंय। पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून नद्या नाले दुथडी भरून वाहतात। पाणी साचल्यानं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। काही ठिकाणी सखल भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक प्रभावित झालीय। आज झालेल्या 2 वेगवेगळ्या दुर्घटनांना मध्ये एक रिक्षा चालक आणि अग्निशमन दलाचा एक जवान गंभीर जखमी झालेत। दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांवर पोहोचली आहे। राधानगरी धरणाचा पाणीसाठा 45% पोहोचला असून सध्या 55 बंधारे पाण्याखाली आहेत। सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढतीय। बहे सांगली म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेलेत। जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे।
0: मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं। मुंबईत गेले 3-4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचा मुद्दा विरोधकांनी कामकाजाच्या सुरुवातीला उपस्थित केला आणि या प्रकरणी सविस्तर निवेदन देण्याची मागणी केली। या प्रकरणी उद्या निवेदन देणार असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट

करण्यात आल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी

0: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
1: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे द्रतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरचे अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी, कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं, देहू आणि आळंदी इथे न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीचा आधार घ्यावा आणि संकट काळात अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राज्यस्तरीय मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी 1070 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून नागरिक 0932158714 या क्रमांकावर किंवा 0222207990 आणि 0222279429 या दूरध्वनी क्रमांकावर देखील थेट संपर्क साधू शकतात. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आपत्ती प्रकरणी काँग्रेसनं राज्य सरकारवर टीका केली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत 13 गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांनी यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यावर काम न करता घाईघाईत हा प्रकल्प रेटण्यात आल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. 3 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशिया जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टने सरचिटणीस चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली. क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानंदने 21.5 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. 23.5 गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोजा अलिरेजा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश 6व्या क्रमांकावर राहिला. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, 2 दिवसात 13 जणांचा मृत्यू. येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता. 0 बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आणि क्रोएशियात ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा आर प्रज्ञानंद 3र्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: अरे वा, खूप दिवसांनी.
3: हो यार. अच्छा, आई दाढी करण्याचे किती होतील?
2: हो तेच.

0: रुपये.
1: अरे यार आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
0: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या
1: आणि दुसरी
0: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने.
1: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
0: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा पुढचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
4: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/NIPP वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
5: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाही.
3: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरुणी भत्ते.
6: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: Kya bare bare gaanyacha chhinde dopasat law madhye PhD karnare utsahi aarohi.
7: Ke hum kho gaye pyar ki raagini mein.
3: Sports commentary cha kshetrat navane chhed ghenari मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https

0: 31 जुलाई 2026। श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणकर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता कार्यक्रम आहे आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर निवेदन आहे सूर्यकांत आवटे यांचं.
1: अतिवृष्टीत झालेल्या दुर्घटनांबाबत राज्य सरकारनं निवेदन करावं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर, प्रशासन अलर्ट मोडवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधानसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवारांनी अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. मुंबई महानगरासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये बळी पडलेल्यांची संख्या 12 झाल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. इमारत कोसळून 6 लोक चिरडले गेले, झाडं पडून 3 लोकांचा तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 2 जीव गेला आहे. हा केवळ दुर्घटनांचा विषय नसून महानगरपालिकेच्या जबाबदारीचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा जीव जात असेल तर यासंदर्भातली जबाबदारी निश्चित करायला हवी. महापालिकेच्या निष्काळजीपणाची किंमत लोकांना मोजावी लागत आहे. अनधिकृत बांधकामं, अर्धवट इमारती आणि धोकादायक वस्त्यांच्या संदर्भात पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करायला हव्या होत्या. सतर्कता बाळगायला हवी होती, त्या केलेल्या दिसत नाहीत. यासोबतच करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तिथे पहिल्या पावसात

0: पाहिजे. मंगळवारी या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर आपण सभागृहात सविस्तर निवेदन करणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती वळवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचं सांगण्यात आलं असून अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत. तिथं मदत कार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणं, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यानंतर अतिवृष्टीची ही परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असलं तर ती अधिक प्रभावशाली पद्धतीनं हाताळली जाऊ शकते असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं. त्यामुळे सभागृहातल्या सर्व सदस्यांनी यासंदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी असं आवाहन विधानसभा अध्यक्षांनी केलं. तसंच राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचं विधानसभेचं कामकाज स्थगित करीत असल्याची घोषणा अध्यक्ष केली. उद्या सकाळी 11 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. यानंतर विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया. लेखन अनुराग कांबळे, निवेदन सूर्यकांत आवटे.
0: मिसिंग लिंकच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं, अंबादास दानवे यांची मागणी. पुढील 2 दिवसांचा अतिवृष्टीचा अंदाज पाहता शाळा कार्यालयांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, सतेज उर्फ बंटी पाटील यांची मागणी. राज्यात धोका असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफच्या तुकड्या तैनात, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचं दिवसभराचं कामकाज तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील 3rd आठवड्याचं कामकाज आज सुरू झालं. विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्य अंबादास दानवे यांनी राज्यभरात गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा मांडला. पाऊस हा नैसर्गिक आहे हे आम्ही समजू शकतो, पण सरकारनिर्मित काही गोष्टींमुळे अडचणी उद्भवल्या आहेत. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. मिसिंग लिंक बरोबरच मुंबई गोवा आणि इतर मार्गांवर दरडी कोसळल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. मिसिंग लिंक हा मार्ग अवघ्या काही महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला असून त्याच्या कामाचं लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्यादृष्टीनं आधीच निर्णय घ्यावा अशी मागणी सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केली. मानखुर्दमध्ये चाळीचा काही भाग घरावर कोसळल्यानं 6 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून मुंबई महानगरपालिकेचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. तसंच या घटनेची जबाबदारी निश्चित व्हावी अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली. तसंच पुढील 2 दिवसांचा इशारा हवामान विभागानं दिला असल्यानं आताच खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी घोषित करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पावसाळ्याआधी धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन रिकामा केल्या जातात. मुंबई महापालिका म्हाडा यांच्याकडून केवळ नोटिसा देऊन पुरेसं होणार नाही तर त्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत का, ते नागरिक कुठे राहायला गेले याची माहिती घेणं गरजेचं असल्याचं मत सदस्य भाई जगताप यांनी व्यक्त केलं. मानखुर्द इथं झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नियम 289 अन्वये सभागृहाचं सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी अशी मागणी केली. मानखुर्दमध्ये शेकडो इमारती चाळी अनधिकृत असून त्यावर निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सदस्य अनिल परब यांनी मुंबई आणि परिसरात झाडं पडण्याच्या घटनेचा उल्लेख केला. झाडं पडून नागरिकांचा मृत्यू होणं हा गंभीर प्रकार असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातल्या छोट्या गल्ल्यांमध्ये सिमेंटीकरण केल्यानं झाडांना आसपास जमीनच राहिली नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं परब म्हणाले. अतिवृष्टी आणि वाऱ्यांचा वेग पाहता भविष्यातही अशा घटना घडण्याची शक्यता असून पुढील 2 दिवसात सर्व झाडांचं सर्वेक्षण व्हावं अशी मागणी त्यांनी केली. तसंच कोणती झाडं धोकादायक आहेत याची माहिती नागरिकांना द्यावी आणि पुढील 2 दिवसात हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काय नियोजन केलं आहे याची माहिती सरकारनं द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात माहिती दिली. मुंबई ठाणे रायगड पालघर कोकण आदी भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की राज्यातल्या काही जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या 3 दिवसात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात मानखुर्दमध्ये झालेल्या अपघातातले 6 जणांचा समावेश आहे.

0: अधिकृत इमारतीचा काही भाग शेजारी असलेल्या पत्र्यांच्या घरावर कोसळल्यानं त्यात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. मुसळधार पावसाबरोबरच वाऱ्याचा वेगही जास्त असल्यानं झाडं उमळून पडण्याच्या घटनाही राज्यभरात निदर्शनास आल्याचं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं. दरवर्षी मुंबईत वर्षभरात जवळपास 700 झाडं पडण्याच्या घटना घडतात, परंतु गेल्या 2 ते 3 दिवसात 350 अधिक झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईत झाडं कोसळण्याच्या घटनांची संख्या पाहता नवीन झाडं लावताना कुठली काळजी घ्यावी आणि जुन्या झाडांची कशी काळजी घ्यावी याविषयी अभ्यास करण्यात येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं. येत्या काही तासात वाऱ्यांचा वेग 70 ते 90 किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता असून त्यामुळेही झाडे कोसळण्याची शक्यता आहे अशीही शक्यता महाजन यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी गंभीर धोका आहे तिथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफच्या तुकड्यांना तैनात करण्यात आलं आहे. नागरिकांनाही काळजी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. राज्याच्या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी निवेदन करतील असंही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधी नेते आणि सरकारचं म्हणणं ऐकल्यानंतर मुंबईसह राज्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे. सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता तसंच सभागृहातल्या दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहता सभागृहाचं संपूर्ण दिवसाचं कामकाज स्थगित करत असल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. तसंच मंगळवारी दुपारी 12 वाजता सभागृहाची नियमित बैठक भरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान मंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोताओं, आकाशवाणी की कंटेंट सोर्सिंग पॉलिसी के अंतर्गत कार्यक्रम निर्माताओं एवं निर्माण संस्थाओं से रचनात्मक एवं गुणवत्तापूर्ण कार्यक्रमों के लिए प्रस्ताव आमंत्रित किए गए हैं. अधिक जानकारी के लिए https://prasarbharati.gov.in/nipp वेबसाइट पर जाएं. प्रस्ताव भेजने की अंतिम तिथि 31 जुलाई 2026 है.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाही.
1: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही भक्ते.
4: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबर गाण्याचे छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
5: के हम खो गए प्यार की रागिनी में.
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने छेद घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https

0: मुख्यमंत्री का लिखा है 31 जुलाई 2024। श्रोतहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी।
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:30 झाली आहेत।

0: नमस्कार मंडळी, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. आज सौर दिनांक 15 आषाढ, शकी 1948, अर्थात 6 जुलै 2026. आता ऐकूया मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉ विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आजकाल पर्यटनाला खूप चांगले दिवस आलेत किंवा पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलंय हे आपण बघतो. म्हणजे अगदी 1-2 दिवसाची सुट्टी आली तरी लोक लगेच बाहेर फिरायला निघतात. म्हणजे जसं जंगल पर्यटन आहे, निसर्ग पर्यटन आहे, विविध ठिकाणी स्थळांना तुम्ही भेटी देता, हे सगळं पर्यटन तर आहेच, पण एक नव्यानं असं एक पर्यटन आता उदयाला येते आणि ते म्हणजे मत्स्य पर्यटन. तर हे नेमकं मत्स्य पर्यटन म्हणजे काय आहे किंवा या पर्यटनाचे काय काय फायदे आहेत हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख हा आजचा आपला विषय आहे. तर श्रोते हो, याविषयीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि या विषयी बोलण्यासाठी सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र येथील मत्स्य शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आता मत्स्य पर्यटन जे आहे तर काय म्हणजे नेमकं काय सांगता येईल याबद्दल?
2: मत्स्य पर्यटन हा एक तसा नाविन्यपूर्ण शब्द आपण आज ऐकला, पण आज त्याची खूप मोठी नितांत गरज आहे. कारण की इतर पर्यटन आपल्याला माहिती आहे ज्यामध्ये आपण एक पर्यटक म्हणून काही स्थळांना भेटी देतो, तिथल्या प्रेक्षणीय स्थळ असतील ती आपण पाहतो.
1: बरोबर.
2: पण मत्स्य पर्यटन याचा जर आपण विचार केला तर तो मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, समुद्र, नद्या, तलाव आणि जलसंपदा याच्याशी संबंधित पर्यटन अनुभव हा आपण पर्यटकांना देण्याबाबतीत आहे.
1: अच्छा.
2: याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की आपण मत्स्यालय, त्याच्यामध्ये शुभवंत मासे असतात आपण बाहेर जातो, त्याचप्रमाणे मत्स्यपालन प्रकल्पांना भेट देणं हे पण त्याच्यात पर्यटनाचाच एक विषय आहे की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं आणि माहिती मिळते. अशा प्रकारे बोट सफर आलं, म्हणजे बोटीतून आपण सफर करून जीवसृष्टी बघणं तलावातील किंवा समुद्रातील. नवीन एक कन्सेप्ट आहे की मच्छीमार गावांचा अनुभव, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा शेती करतो ती शेती गावं माहिती असतात, पण मासे पालन करणारी किंवा मासेमारी करणारी गावं कशी असतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं, हे पण बघणं एक कुतूहल आहे आणि त्याचा याच्यात समावेश होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे खवय्यांसाठी जे खाद्य महोत्सव होत असतात, पण समुद्र किंवा नदीतील माशांशी रिलेटेड असे समुद्र खाद्य महोत्सव किंवा फिश फूड महोत्सव अशा प्रकारे त्यांचाही एक पर्यटनात्मक दृष्टीने आपण विचार करू शकतो.
1: बरोबर.
2: त्याचप्रमाणे मासे पकडणं ह्यामध्ये एक पण पर्यटन दडलेलं आहे आणि अँगलिंग जसं आपण म्हणतो ते रिक्रिएशनल फिशिंग मध्ये येतं, ते पण एक पर्यटनाचा भाग आहे आणि त्याच्याकडेही आपल्याला गांभीर्याने एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे स्कूबा डायव्हिंग आलं, स्नॉर्केलिंग आलं, या सगळ्या गोष्टी पण त्याचाच एक भाग आहे आपल्या मत्स्य पर्यटनाचा. डॉल्फिन सफारी आपण जातो ते पण एक पर्यटनात्मक आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आजकाल सीव्हीड आपण ऐकलं असेल की ज्याचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो, खाद्यामध्येही त्याचा वापर केला जातो, फार्मास्युटिकल्स मध्ये त्याचा वापर केला जातो, ह्याचीही शेती केली जाते. हे पण एक पाहण्यासारखं आणि याचा एक पर्यटनात्मक याच्यामध्ये आपण समावेश करून त्यांना कुतूहल असतं आणि ते बघायला दिलं आपण. त्याचप्रमाणे आमची जशी मत्स्य संवर्धन संशोधन केंद्र आहेत, इथेही आम्ही बऱ्याच प्रकारचे मत्स्य प्रात्यक्षिक केलेले असतात, तर ही प्रात्यक्षिक पाहणं पण एक पर्यटनात्मक भाग होऊ शकतो. त्याच्यातून नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेज पासून आपण एक व्यवसायाचं रुपांतर करू शकतो. म्हणजे मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन मर्यादित नसून

0: मध्ये तिहेरी भूमिका आहे, म्हणजे पर्यटन तर आलंच पण त्याच्यामध्ये शिक्षणही आलं आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण किंवा बायोडायव्हर्सिटी कशी असते हे पाहणं, सगळ्याचा मिलाप म्हणजे मत्स्य पर्यटन
1: आणि रोजगाराची संधी पण त्यात,
0: आणि त्यातून एखाद्याला ते नॉलेज आवडलं आणि त्याला व्यावसायिक म्हणून उभं राहायचं असेल तर त्याच्यातून व्यवसाय वृद्धीही होऊ शकते आणि आपल्या देशाचं किंवा राज्याचं आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: बरोबर, म्हणजे पर्यटनामुळे इतक्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि खरं तर खूप नाविन्यपूर्ण अशा गोष्टी तुम्ही सर सांगितल्या आहेत. तर आता सर भारतामध्ये या मत्स्य पर्यटनाच्या किती संधी आहेत?
0: पण जर भारताच्या एक व्यापक दृष्टिकोन बघितला तर खूप संधी आहेत.
1: अच्छा.
0: कारण की जवळजवळ आपल्याकडे 11,098 किलोमीटर एवढा आपल्याकडे विस्तृत किनारपट्टी आहे. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर तीही 877.97 किलोमीटर एवढी आहे. तर किनारपट्टीच्या भागांवरही मत्स्य पर्यटन होऊ शकतं पण तितकंच सीमित न राहता आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत, खाड्या आहेत, मॅंग्रोव्ज आहेत, त्याच्यामध्ये एक जैवविविधता आहे. असं नाही की कोस्टल एरियालाच पर्यटन विकास होऊ शकतो असं नाही.
1: बरोबर.
0: आपण अगदी विदर्भातही गेलो तरी ते पर्यटनाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि मत्स्य पर्यटन तिकडेही होऊ शकतो. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की मत्स्य पर्यटनाची सुरुवात करायची झाली तर कोकण किनारपट्टी म्हणा किंवा आपण जी काही आपल्याकडे मेट्रो सिटीज आहेत किंवा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे धरण आहेत, नद्या आहेत, त्यांचाही जर वापर करून तिथे मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि त्याच्यातून स्थानिक रोजगारही निर्माण होऊ शकतो हे मला वाटतं. म्हणजे खूप संधी आहेत भारतामध्ये. केवळ कोस्टल एरियाच पाहिजे असं विदर्भ मराठवाडा या ठिकाणी जाऊनही अशा प्रकारचे सेटअप्स करू शकतो आणि त्याच्यातून मत्स्य पर्यटन विकास करू शकतो.
1: रायगडमध्ये कांदळवन सफारी सुद्धा म्हणजे मी बघितलंय बऱ्याच ठिकाणी केली जाते श्रीवर्धन या भागामध्ये आणि त्या महिला हे सगळं चालवतात.
0: ते स्थानिक मच्छीमार जे आहेत आता आपण बघाल की आपला 15 ऑगस्ट पर्यंत आता मासेमारी बंदीचा काळ आहे. अशा वेळी आपल्याकडे ज्यावेळी रोजगाराची समस्या निर्माण होते की आपण रोजगार निर्मिती कशी करणार, मत्स्य पर्यटन हा एक त्याला सपोर्टिव्ह व्यावसायिक दृष्टिकोनातून सपोर्ट होऊ शकतो. आणि ह्या कालावधीमध्ये जसं आपण धबधब्यावर जातो पर्यटन म्हणून आपण तसं आपण हे कोस्टल एरियाज मध्ये जे काही गाव आहेत त्या गावांमध्ये जाऊन किंवा त्या गावांमध्ये कशा प्रकारे ही लोकल अँगलिंग चालते, फिशिंग चालते, स्थानिक छोट्या प्रमाणात मासेमारी तिथे चालू असते आणि वैविध्यपूर्ण असते. म्हणजे अगदी जे मासे येतात आपल्याकडे तर ते मासे ब्रिडिंगसाठी येतात ते बघण्याची पण एक संधी असते. ते चढताना दिसतात आपल्याला, अंडी टाकायला येतात, तर हे पण एक खूप बघण्यासारखं आहे की कशा प्रकारे ते मासे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वर येतात आणि खाडीतून वर चढतात आणि हे सगळं दिसतं. म्हणजे हे नाईट फिशिंग चालते ही आणि त्याच्यामध्ये हे मासे येतात मग तिथे खाड्यांमध्ये त्यांची ती अंडी सोडतात मग ती पिल्ल तयार होतात आणि मग अशा प्रकारे पाहण्यासाठी पण चांगल्या प्रकारे पर्यटन होऊ शकतं.
1: नक्कीच होऊ शकतं. महाराष्ट्राला बोलायचं म्हटलं तर काय विशेष असे फायदे आहेत की मत्स्य पर्यटन त्यातनं चांगलं होऊ शकतं?
0: महत्वाचं मला म्हणायचं की मी आपल्याला मगाशीच म्हणालो की आपल्याकडे 877.97 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, आपल्याकडे 6 किनारी जिल्हे आहेत आणि त्यातलं एक महत्वाचं मुख्य म्हणजे आपल्याकडे मुंबई आणि मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत. ते पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत कारण की ते समुद्र आहे. तसेच आपल्याकडे धरणं आणि जलाशय पण आहेत. म्हणजे आपण अगदी मोठमोठे धरण आणि जलाशय आपल्याकडे उपलब्ध आहेत. मॅंग्रोव्ज आपण मगाशी म्हणालो ते प्रमाण, सागरी जैवविविधता आहे आणि ही सगळी पारंपरिक मच्छीमार संस्कृती आपल्याकडे आहे जी केवळ किनारपट्टीवरच नाही तर आपण कोल्हापूर आणि इवन आपण विदर्भामध्ये जरी गेलो तरी मोगरा बंद सारख्या ब्रीडिंगच्या जुन्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत ज्या पण बघण्यासारख्या आहेत त्या अजून बऱ्याच जणांना माहित नाहीये आणि याच वेळी होतं. तर हे त्याचा एक पर्यटनात्मक दृष्टीने जर विचार केला तर लोकांना ते बघायला आवडेल आणि मत्स्य पर्यटन त्याच्यातनं होऊ शकेल. महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे आपल्याकडे जी धरणं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत ना, तिथेही अशा प्रकारचं ज्याप्रमाणे कोस्टल एरियाला आपण पर्यटनात्मक जेटीज बांधतो तसं तिकडेही होऊ शकतं. त्याच्याकडे तसा विकास केला तर लोक नक्कीच आवडीने बघायला येऊ शकतील. म्हणून महाराष्ट्रातील अनेक संधी आहेत, त्या संधींचं आधी सोनं करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे. सर आता या मत्स्य पर्यटनाचे जे प्रकार आहेत तर साधारण कोणकोणते असू शकतात?
0: बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे ज्याचा अजून कोणीही तेवढा प्राधान्याने विचार केला नाही.
1: सर मगाशी तुम्ही या पर्यटनाचे प्रकार सांगितलेत पण आता सागरी मत्स्यालय पर्यटन

0: म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघू शकतो?
1: हे बघा की आपल्याकडे मत्स्याला ही संकल्पना खूप आधीपासून आहे. म्हणजे आपल्याकडचं जे खूप जुनं तारापूरवाला अॅक्वेरियम आहे ते खूप प्रसिद्ध असं अॅक्वेरियम होतं आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. पण आता काळ बदलत चाललेला आहे, आज टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि आज आपल्याकडे लोकांना एक आकर्षकपणा आणि तो अॅम्बियन्स या सगळ्या गोष्टी लोक बघतात. म्हणजे पूर्वी जसं काही असलं तरी लोक ऍक्सेप्ट करायचे, ठीक आहे, पण आजकाल तसं चालत नाही. व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं, म्हणजे ते बघून अपील चांगला वाटायला पाहिजे, मन प्रसन्न वाटायला पाहिजे. आज तेवढं जनरेशन आपलं आहे की ते डिमांड करतं, तर जे डिमांड आहे ते देणं गरजेचं आहे. मत्स्य पर्यटनाचा जो विकास आहे त्याचा मूळ गाभा इथेच आहे की आज नुसतं मत्स्य पर्यटनाचा विकास
0: तेवढंच
1: अपेक्षित नाहीये. ते पर्यटन हे डोळ्यांना आल्हाददायक आणि चांगलं दिसणारं असायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की त्याला इंटरनॅशनल फील यायला पाहिजे, तर आपण आपल्या देशाचा फीलही चांगला करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने. कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर हे सागरी मत्स्यालय, आपण जर तुलना केली जगातील सर्व मत्स्यालयांशी तर देशामध्ये त्या ताकदीचं आपल्याकडे मत्स्यालय नाहीच आहे. पण ते होऊ शकत नाही हे पण नाहीये, ते होऊ शकतं. आपल्याकडेही तशी जैवविविधता आहे, आपल्याकडेही तशी सागर संपत्ती आहे, आपल्याकडेही तितक्या उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट्स आहेत. मानसिकता पाहिजे फक्त आणि विजन पाहिजे की कसं असायला पाहिजे. हे जर विजन असेल, ती आपली मानसिकता असेल, तर आपल्याकडे तशा प्रकारचे जे आर्किटेक्ट आहेत ते आपल्या विजनला किंवा आपल्या संकल्पनेला त्याला मूर्त स्वरूप देऊ शकतात. पण बेसिकली हे मत्स्यालयाच्या बाबतीत मी स्पेशली म्हणतो, कारण की मी पण बाहेर जाऊन बघून आलेले मत्स्यालय, पण आपल्याकडे त्या ताकदीचं मत्स्यालय नाहीये. आणि आमची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आम्ही पनवेल मत्स्य उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही छोटं मत्स्यालय आणतोय. पण आम्ही म्हणतो की तिथेही अजून त्यापेक्षाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं मत्स्यालय येऊ शकतं, जगातील इतर मत्स्यालयांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. आणि आता ते का होणार नाही, तर होणार. आपल्याकडे तशी जमीन असते, आपल्याकडे सागर संपत्ती आहे आणि आपल्याकडे सर्व मनुष्यबळ त्याचं आहे, तांत्रिक मनुष्यबळ लागतं ते आहे. तर ह्या सगळ्यांचा मिलाप करून आपण तशा प्रकारचं मत्स्यालय निर्माण करू शकतो, जे बघायला केवळ भारतातील लोक नाही तर परदेशातील लोकही यायला पाहिजेत.
0: बरोबर,
1: हे एवढं मोठं ध्येय आपण ठेवून जर त्याचा जर केलं तर त्याचा विकास नक्की होऊ शकेल. ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन शार्क टनेल बनवू शकतो, त्याच्यामध्ये सी लायन सारख्यांचे शो ठेवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण करू
0: शकतो
1: आणि ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांना आर्थिक विकासही होणार, म्हणजे मत्स्य पर्यटनातून खूप चांगला आर्थिक विकास होऊ शकतो, स्थानिक रोजगार मिळू शकेल.
0: आता सर वैशिष्ट तुम्ही म्हणालात की त्या त्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे आता मच्छीमार गावाचं जे पर्यटन आहे तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: मी स्वतः मच्छीमार गावांमध्ये अनेक सर्वेसाठी फिरलेलो आहे, त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, बघायला मिळत नाहीत. मासे पकडण्याचे वेगवेगळे ट्रॅप्स असतात, म्हणजे कास्टनेट असतात, जाळ्या असतात, बोट असतात, किंवा त्यांच्या घरांची रचना असते ती अजून काही लोकांनी तशीच ठेवलेली आहे आणि त्यांची खाद्य संस्कृती आहे. तर या सगळ्यांचा मिलाप करून शिमार गाव आहेत, त्या गावांमधील काही मॉडेल गावं निवडून त्याचा जर असा पर्यटनात्मक विकास करायचा ठरवला तर ते शक्य आहे. आणि तिथे स्थानिक रोजगार निर्माण होईल, तिथे महिला बचत गट आहेत, सगळ्यांना ही हातात कामं मिळतील. म्हणजे त्यांच्या हाताची जी चव आहे सी फूडची ती आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मिळू शकत नाही, पण त्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत त्या इथे येऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत शहरांमध्ये, पण त्यांना तिथे जागेवर अशा पर्यटनात्मक याच्यातून त्यांना त्यांचे हाताची चव आणि कलागुण दाखवण्याची जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केलंय तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंवा मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत. म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केली, पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा
0: असायचा
1: आणि हे सगळं तिथे तेवढ्याच्या छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट करायचं? तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली पर्यटनाच्या दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील आणि त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल. म्हणजे आता काय होतंय, आता शहरामध्ये जी आर्टिफिशियल गावं क्रिएट करून पर्यटक जातात तिथे कोणीतरी एकाचा विकास होतो, एकाला आर्थिक त्याचा लाभ मिळतो.
0: बरोबर,
1: आपण गावात गेलो तर गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा
0: होतो. सर आता

0: बोट सफर किंवा डॉल्फिन पर्यटन, तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: डॉल्फिन सफारी म्हणा, बोट सफारी आपल्याकडे कोस्टल भागामध्ये चालू आहे. मला याच्यात एक असं सांगता येईल की ज्या प्रकारे आपल्याकडे धरण क्षेत्र आहेत, तर अशा धरणांमध्येही अशा प्रकारच्या बोट सफारी ह्या मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगल्या होऊ
0: शकतात.
1: फक्त हे करताना तिथे ह्युमन सेफ्टी खूप महत्वाची आहे, त्याच्यामुळे ज्या ज्या ह्युमन सेफ्टीच्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून जर अशा प्रकारे धरणांमध्ये जिथे संथ पाणी आहे किंवा धोका कमी आहे, लाटा नाही आहेत, अशा ठिकाणी जर बोट सफारी सारखे व्यवसायाला चालना दिली तर तिथून मत्स्य पर्यटन खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि तिथे फिशिंगही चालते, फिशिंग दाखवता आली. किंबहुना काही धरणांमध्ये खूप युनिक ट्रॅपने कोळंबी पकडण्याचं फिशिंग होतं, म्हणजे जी झिंगा कोळंबी असतात ती ट्रॅपनी पकडली जाते. तर बऱ्याच जणांना हे माहित नसतं की आपण प्लेटमध्ये तर झिंगा येतो आपल्या, कोळंबी येते मोठी, ही पकडली कशी जाते? तेही एक बघण्यासारखं असतं. गोष्टी छोट्या आहेत पण बऱ्याच जणांना या छोट्या गोष्टी बघण्यातही आनंद असतो, त्यासाठी आपण संधी निर्माण करून दिली तर हे असे पर्यटक येऊ शकतात, ते बघू शकतात, असं एक माझं विजन आहे. आणि त्या दृष्टीने मत्स्य पर्यटन हे महत्वाची भूमिका आपल्या राज्यामध्ये बजावू शकतं.
0: बरोबर सर, याच्या बरोबरीनेच जलकृषी पर्यटन जे आहे तर त्याविषयी काय सांगता येईल?
1: जलकृषी पर्यटन हा तर अतिशय खूप चांगला मत्स्य पर्यटनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याकडे त्याला एकात्मिक मत्स्य शेती म्हणतात, म्हणजे जिथे फक्त माशांचं पालन नसेल तर त्याच्यासोबत इतरही कृषी, फळबागा किंवा कोंबडी पालन, वराह पालन, शेळी पालन, अजून त्याच्यामध्ये गाई आणि म्हशी, असं संपूर्ण एक सेटअप ज्याच्यामध्ये एकमेकाचे एकमेकाला पूरक ठरतील घटक असे, म्हणजे जसं गाई आणि म्हशी यांचं जे शेण आहे ते मत्स्य शेतीसाठी एक फर्टिलायझर म्हणून उपयोगात येतात. नंतर तलावाचं जे असं फर्टिलायझर म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक वॉटर जे असतं तलावामध्ये जे तयार होतं ते फळझाडांसाठी सुपीक ठरू शकतं. आणि एकमेकावर एकमेकाचं अवलंबून राहून मग ही जी शेती केली जाते. आणि त्याच्यामध्ये पर्यटन म्हणजे हे सगळं बघण्यासाठी पर्यटक येणार, तिथेच ते राहणार, त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, नंतर तिथे झालेलं प्रोड्यूस म्हणजे तिथे झालेलं दूध, मासे, अंडी,
0: भाजीपाला,
1: ह्या सगळ्या गोष्टी तिथेच त्या पर्यटकाला नॅचरल खायला द्यायच्या जेवणातून आणि यातून. अशा प्रकारे हे एकात्मिक मत्स्य पर्यटन हा एक कन्सेप्ट होऊ शकतो. म्हणजे त्यासाठी जर कोणी पर्यटन क्षेत्राच्या जवळपास असेल, त्याची जमीन असेल, तर तिथे हे छोटे छोटे युनिट्स बनवायचे आणि त्यासाठी पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, आणि मग तिथून मग जवळपास पर्यटन स्थळ दाखवायची. अशा प्रकारचा हा एकात्मिक मत्स्य पर्यटनाचाही भाग खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये अर्थार्जन चांगल्या प्रकारे होऊ शकतो.
0: सर, या मत्स्यालय पर्यटनाचं जे महत्व आहे आणि याच्या बरोबरीनेच या पर्यटनामुळे रोजगार सुद्धा वाढू शकतो, तर काय आपल्याला सांगता येईल याबद्दल?
1: बघितलं तर आजकाल जगातील जी मोठी मत्स्यालय आहेत ना ती केवळ मनोरंजनाची केंद्र नाही आहेत,
0: बरोबर,
1: तर ती संशोधन, शिक्षण आणि पर्यटनाचं पण आकर्षण आहे. तिथे आपण बघाल तर तिथे आतमध्ये रिसर्च लॅब पण असते, तिथे संशोधन पण होतं, तिथून ट्रेनिंग पण दिले जातात, शिक्षणही दिलं जात आणि पर्यटन म्हणजे ऍट अ टाइम
0: सगळं
1: साधलं जातं. तर हे आवश्यक आहे कारण की त्याच्यापासून आपल्याला समुद्राची जैवविविधता, नदीतील जैवविविधता, शुद्धवंत माशांची माहिती मिळते,
0: म्हणजे खरं तर समुद्राची ओळख होते असं आपण म्हणू शकतो.
1: कारण की प्रत्येक वेळेस स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना जमेल असं नाही, समुद्र जाता येईल असं नाही, तर तसं आपण ते विश्व निर्माण करून समुद्राची जैवविविधता दाखवू शकतो.
0: बरोबर,
1: त्याच्यामुळे मुलांना सायन्सची आवड निर्माण होते, लहानपणापासून त्यांना कळतं की बाबा खेकडे कसे असतात किंवा मासे कसे असतात, जेलीफिश
0: कसे पकडले जातात
1: किंवा घोडा मासा कसा असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या नाविन्यपूर्ण त्यांना बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक पर्यावरणाचं संवर्धन जतन करायला पाहिजे. ही लहान मुलांना लहानपणापासूनच मनामध्ये हे विचार बिंबले जाऊ शकतात की बाबा हे सगळं आपलं बायोडायव्हर्सिटी आहे, आणि मग तिथे गेल्यावर हे शोज पण असतात त्याच्या माध्यमातून हे कसं जैवविविधता आहे, त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कासवांना आपण कसं नाही मारायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. लहानपणापासूनच ह्या जनरेशनच्या मनावर ही गोष्ट बिंबली गेली तर मग ते पुढे तसं करत नाहीत, आणि स्थानिक रोजगार निर्माण होतो त्याच्यामुळे, पर्यटन होतच, आणि ह्याच्यामुळे रोजगार आपण विचारलं ना तर रोजगारामध्ये खूप
0: संधी
1: एक गाईड म्हणून राहू शकतात. मत्स्य पर्यटन काय आहे त्याच्यामुळे एखाद्याला बोट चालवण्यासाठी बोट चालक म्हणून त्याच्यात रोजगार मिळू शकतो. टँक मेंटेनन्स करण्यासाठीचा मिळू शकतो. आणि महिला बचत गटांना तिथे एखादं सी फूड आउटलेट केलं किंवा आपण जसं बघतो तिथे त्या त्या मत्स्यालयामध्ये त्या त्या मत्स्यालयाचं

0: जाऊन एक युनिक आठवण निर्माण करणाऱ्या गॅलरीज असतात. मग ते टी शर्ट म्हणा, किचन म्हणा किंवा काय म्हणा, अशा प्रकारचे स्टॉल्स त्याच्या माध्यमातूनही ही रोजगार निर्मिती होऊ शकते. आपण महिला बचत गटाने हे अशा प्रकारचं काम देऊन त्या माध्यमातून आपण करू शकतो. एखादं सी फूड रेस्टॉरंट तिथे करून तेही चालू शकतं चांगलं. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की त्या पर्यटनाच्या जवळपासच होमस्टे असतात, मग त्या लोकांनाही त्याचा रोजगार मिळू शकतो. तसंच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ जसं कोळंबी लोणचे किंवा माशांचं लोणचं किंवा ड्राय फिश पॅकेज केलेले हेही तिथे विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यातूनही रोजगार उत्पन्न होऊ शकतो. हस्तकला काही असतील, माशांचे आर्टिफॅक्ट असतील, असेही आपण तिथे ठेवू शकतो. किंवा तिथे नाही म्हटलं तरी एखादं ट्रेनिंग सेंटर आपण करू शकतो. तर त्याच्या माध्यमातूनही रोजगार निर्माण होऊ शकतो आणि हे शक्य आहे. त्याच्यामुळे त्या त्या भागातल्या लोकांना, स्थानिक रोजगारांना, युवकांना त्याच्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि अशा लोकांसाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना ह्या विषयामध्ये प्रशिक्षित करून त्यांनाच पुढे रोजगारही देऊ शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे आजकाल हा प्रश्न चाललाय की रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे, तर आधी त्यांना प्रशिक्षित करा. आणि प्रशिक्षित झालेल्या लोकांना, मत्स्य पर्यटनामध्ये त्यांना प्रशिक्षित झालेल्या युवक युवतींना आपण अशा प्रकारच्या पर्यटन केंद्रावर जॉबही देऊ शकतो. म्हणजे अशी पूर्णपणे निर्माण होऊ शकते आणि रोजगार निर्मिती त्याच्यातून होऊ शकते.
1: नक्कीच. सर, आता या मत्स्य पर्यटनामध्ये आपण बघायला गेलं तर हल्ली आपण पर्यावरणाचा खूप बोलतो की पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे,
0: अतिशय गरजेचं आहे.
1: तर त्याचं काय महत्व सांगता येईल या पर्यटनात?
0: ज्यावेळी मत्स्य पर्यटन आलं ना त्यावेळी आवर्जून हे महत्व हे प्लास्टिक मुक्त पर्यटन करणं गरजेचं आहे. कारण की हे सर्व प्लास्टिक जे आहे ते सर्व माध्यम नद्यांमधून इकडून तिकडून जमा
1: समुद्रात
0: जातं आणि समुद्र आपलेही प्लास्टिकमय व्हायला लागलेले आहेत आणि प्लास्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माशांच्या संख्येवर पण हे परिणाम करतं. कारण की हे मायक्रो प्लास्टिक असतात, ते त्यांच्या टेस्टाईन मध्ये जाऊन त्यांचे मर्तू घे झाल्याचेही आपल्याकडे रिपोर्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्लास्टिक मत्स्य पर्यटन आपल्याला करायला पाहिजे. समुद्र किनारे किंवा धरण यांच्या स्वच्छतेची पण तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की आपल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्यावर तो फील येत नाही जे आपण बाहेर जातो. कारण की ते किनारे स्वच्छ असतात आणि ते स्वच्छ ठेवले जातात. आणि ह्याच्यासाठीही आपण ज्यावेळी पर्यटनात्मक दृष्टीने विचार करतो त्यावेळी नुसतं पर्यटन करणं नाही तर त्याच्याबरोबर समुद्र किनारे स्वच्छता आहेत. जो कोणी ती पर्यटन केंद्र निर्माण करेल किंवा त्याच्यातून त्याचा व्यवसाय बघेल त्यांनी व्यवसायाबरोबर ही पर्यावरणाची काळजी घेणं पण
1: गरजेचं आहे.
0: आणि ते का गरजेचं आहे? पर्यटक त्याच्यामुळे स्वच्छता असेल तर आकर्षित होईल. अरे हा बीच खूप स्वच्छ आहे, इथे जाऊया आपण. म्हणजे का तिथे जाऊया? मग तिथे गेल्यानंतर ते बीचवर नुसते जातात का? तर आजूबाजूला होमस्टे मध्ये राहतात, मग तिथल्या लोकांचा रोजगार वाढतो. पण एखादा बीच खराब असेल, तिथे प्लास्टिक्स असतील किंवा कचरा असेल, तर एकदा जातील नंतर ते आजकाल रिव्ह्यू आणि रेटिंग देणं खूप सोपं आहे. प्रसार माध्यमांना रेटिंग देतात लगेच की नाही हा बीच खराब आहे. 10 लोक ते रेटिंग वाचून लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतात. असं झाल्यामुळे तिथल्या स्थानिक होमस्टेचा परिणाम होतो पर्यटनावर. म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून जे कोणी हा कार्यक्रम ऐकत असतील आणि ते मत्स्य पर्यटनामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी मत्स्य पर्यटनाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून तिथली स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो ना बोट सफर म्हणा किंवा धाडसी खेळ म्हणा, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टीची जबाबदारीची आहे ती गोष्ट आहे आणि त्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. की किती वर्ष एखादी बोट वापरू शकता किंवा त्याच्यात किती प्रवासी क्षमता असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन हे
1: काटेकोरपणे
0: व्हायलाच पाहिजे. म्हणजे आज एखादा इन्सिडेंट झाला तर तो लोकांच्या खूप दूर दूर पर्यंत लक्षात राहतो आणि पर्यटक पाठ फिरवतात. तर हे होऊ नये म्हणून
1: काळजी
0: घ्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विशेष भर दिला आणि जर मत्स्य पर्यटन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. की मला मी म्हणेल की मत्स्य पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांनी एकमेकाला पूरक असं हातात हात घालून गेलं तर चांगला विकास होऊ शकतो.
1: नक्कीच, खरंच आहे सर. सर, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये हे मत्स्य पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतो?
0: मी आपल्याला मगाशी म्हणालो ना की एक व्हिजन असेल आणि तसं तिथे जैवविविधता असेल किंवा पर्यटनाची संधी असतील तर महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मत्स्य पर्यटन जिथे धरण आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत, तलाव आहेत, तिथे विकास होऊ शकतो. फक्त आपण लोकांना कसं ते दाखवतो, त्यांचं लाईफस्टाईल इथलं सोडून ज्यावेळी पर्यटन म्हणून आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांची ही माफक अपेक्षा असते की स्वच्छता असावी, दिसायला चांगलं असावं, नीटनेटकं असावं. तर या

0: सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन करून जर ते मत्स्य पर्यटन विकसित केलं तर कोणत्याही भागामध्ये, अगदी दुर्गम भागामध्ये जरी असेल तरी लोक गाडी घेऊन तिथे जातील. आणि आपल्याकडे अनेक जिल्हे आहेत, मी तर म्हणे आधुनिक मासळी बाजारपेठा ही आता काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शहरामध्ये होऊ शकतात.
1: बरोबर,
0: स्वच्छ मच्छी मार्केट हे पण एक बघण्याचं ठिकाण होऊ शकतात की मौन प्रदेशामध्ये असे मार्केट बघायला लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात की हे कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर मार्केट आहे. मी स्वतः गेलो होतो, म्हणजे त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला वाटत नाही की हे मच्छी मार्केट आहे,
1: म्हणजे कुठे वास नाही,
0: कुठे वास नाही, कचरा नाही, घाण नाही, सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाची जागा
1: ठरवली,
0: खूप चांगलं असतं. किंवा एसी असतात काही मार्केट्स, वेगवेगळ्या योजनाही आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतील आणि हे मार्केट बघायलाही लोक येऊ शकतात.
1: बरोबर,
0: म्हणजे नुसते ते येणार नाहीत, मग आल्यावर मासे घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्टली और इनडायरेक्टली मत्स्य पर्यटन होऊ शकतं आणि ते सगळीकडे होऊ शकतं महाराष्ट्र.
1: सर, आता सी युनिवर्स सारख्या जे आधुनिक मत्स्यालय आहेत तर त्यांची का गरज आहे आपल्याकडे?
0: आपल्याकडे नाहीच आहे ना, म्हणून गरज आणि ते होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते, रोजगार निर्मिती होऊ शकेल आणि आपल्या मत्स्य पर्यटनाला नवा आयाम पण मिळेल की बाबा भारतामधलं हे जागतिक दर्जाचं मत्स्यालय आहे आणि तिथे आपण नवनवीन ट्रेनिंग कोर्सेस देऊ शकतो. ती लाईन हाताळायचे कसे, त्यांना माणसं लावायचे कसे, याचं पण ट्रेनिंग असतं. या गोष्टी आपण आणू शकतो. इथे आपल्याकडे मनुष्यबळ कमी पडलं तर आपण बाहेरील मनुष्यबळ घेऊन त्याचाही वापर करू शकतो आणि अशा प्रकारच्या याची अतिशय नितांत आपल्याला आवश्यकता आहे. कारण की आपण आता म्हणजे खूप पुढे चाललेलो होतो, आपला विकास हा फार जलद गतीने चालू आहे
1: ग्लोबल,
0: त्याच्यामुळे आपल्याला आता ग्लोबल लेवलचं यावंच लागणार आहे आणि ते होऊ शकतं ही मला खात्री आहे.
1: सर, आता आपण ही सगळी एवढी चर्चा केली की मत्स्य पर्यटन कसं असायला हवं किंवा काय काय त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, परत गावांमध्ये सुद्धा हे कसं विकसित होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण तुम्ही आता एक जाता जाता श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही?
0: मी श्रोत्यांना संदेश असा देऊ इच्छितो की म्हणून जे कोणी मत्स्य पर्यटन या व्यवसायात उतरण्यास इच्छुक आहेत या लोकांसाठी मी विशेषतः सांगू इच्छितो की मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन नाहीये, त्याच्यामध्ये रोजगार आहे, अधिक पर्यावरण संरक्षण आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे, त्याच्यामध्ये ग्रामीण विकास आहे, त्याच्यामध्ये सांस्कृतिक जतनही आहे, प्लस त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती आहे. पण केवळ आर्थिक प्रगती ही न बघता, म्हणजे केवळ पैसा हा मिळवायचा म्हणून मत्स्य पर्यटनाकडे न बघता मूल्यही वर्धन कशी होतील, मूल्यांचाही विकास कसा होईल हे बघणं गरजेचं आहे. आणि दोन्हीचा समतोल राखून ज्यावेळी आपण एखादं विजन ठेवतो, एखादं गोष्टीकडे बघतो, त्यावेळी ते सस्टेनेबल असतं, शाश्वत असतं. नाहीतर एका सर्टन ठिकाणी जाऊन त्या गोष्टी अडकतात जिथे पैसा फक्त बघितला जातो.
1: बरोबर,
0: तिथे विकास खुंटतो. पण जिथे पैशाबरोबर मूल्यही बघितली जातात, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि मूल्यही विकसित व्हायला पाहिजेत, ह्याचा समतोल राखून आपण मत्स्य पर्यटनाकडे बघा. आपल्याला काही या बाबतीत मार्गदर्शन लागलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथे मत्स्य उपकेंद्र आहे, इथे आम्ही ह्या सर्व मॉडेल्स विकसित करतोय केलेले आहेत. त्या येऊन आपण आमच्याशी चर्चा करा, बघा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या आणि मग ह्याच्यामध्ये उतरा. आपण आपल्याला स्काय इज अ लिमिट आहे.
1: सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मत्स्य पर्यटन हे नुसतं फिरण्याचं साधन नाहीये,
0: नक्कीच,
1: तर रोजगार आहे, पर्यावरण संवर्धन आहे त्याच्यामध्ये, शिक्षण आहे आणि खरंच ग्रामीण विकासाचा जो एक चांगला आणि अतिशय प्रभावी असा मार्ग आहे तो या पर्यटनाने साधू शकतो आपण. महाराष्ट्राची जी विशाल किनारपट्टी आहे आणि समृद्ध अशी जलसंपदा आपल्याकडे आहे, मत्स्य संस्कृती आहे, या सगळ्याचा समन्वय साधून जर आपण हा व्यवसाय केला आणि तुम्ही आता जसं सांगितलं आर्थिक नफा आणि मूल्य साखळी चा एक सुवर्ण मध्य
0: गाठायला पाहिजे,
1: म्हणजे आपला जो आजचा विषय की मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच ही नवी ओळख मिळू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व श्रोत्यांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आताच आपण मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी सकाळी 6:40 आणि त्यानंतर दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खतनिर्मिती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल.

त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार मध्ये मत्स्यसंवर्धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे मार्गदर्शन करतील. तर मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. हा कार्यक्रम सादर केला होता रोशन जाधव यांनी. चला तर मग उद्या भेटू याच वेळी. नमस्कार.

आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम ऐकला. यानंतर ऐकूया पुत्र भावा ऐसा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूरकर यांचं गाणं.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
1: आकाशवाणी मुंबई.

0: जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत, शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीणसारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इंडोनेशियात जकार्ता इथं पोहोचले. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मोदी यांच्या स्वागतार्थ इंडोनेशियातल्या स्थानिक आणि भारतीय वंशाच्या समुदायानं पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. प्रधानमंत्री मोदी चौथ्यांदा इंडोनेशियात गेले असून ते द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच परस्पर सहकार्याचा आढावा घेतील. ऐतिहासिक वारसा शहर योग्यकर्ता इथल्या प्रबाणन मंदिर संकुलाला ते भेट देतील. या संकुलात भारत इंडोनेशिया सहकार्यातून ऐतिहासिक वारसा जतनाचं काम सुरू आहे. प्रधानमंत्री नंतर तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे एक थोर देशभक्त तसंच देशाच्या अखंडतेसाठी झटणारे समर्पित द्रष्टे व्यक्तिमत्व होते, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या एका व्हिडिओ संदेशात म्हटलं आहे. हा संदेश डॉ मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त पाठवला असून त्यात त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
1: आज देश की धरती, पश्चिम बंगाल की धरती अपने एक महान सपूत, एक महान देशभक्त, भारत की अखंडता के लिए समर्पित एक युगद्रष्टा को श्रद्धा पूर्वक स्मरण कर रही है. मैं डॉक्टर मुखर्जी की 125वीं जन्म जयंती के अवसर पर उन्हें नमन करता हूं, अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूं.
0: डॉक्टर मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त सरकार 2 वर्ष राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरी करत आहे. गेल्या वर्षी 6 जुलैपासून सुरू झालेला हा उत्सव पुढच्या वर्षाच्या 6 जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती मोदींनी या संदेशाद्वारे दिली आहे. देशात भारत टॅक्सीच्या धर्तीवर सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी एक सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन केली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केली आहे. सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरातल्या अनेक महत्वाच्या सहकार उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या काही काळात सहकारी संस्थांचा विस्तार अनेक क्षेत्रात झाला आहे आणि त्या केवळ दुग्ध, साखर आणि खत व्यवसायापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. बियाणांसाठी स्थापन झालेली सहकारी कंपनी येत्या 3 वर्षात पहिल्या क्रमांकावर पोहोचेल, असंही ते म्हणाले.
2: शुद्ध बीज, मिलावट बगैर का बीज, ज्यादा उत्पादन कर पाए ऐसा बीज और भारतीय बीजों के संरक्षण की व्यवस्था, ये तीनों हमने इसमें की.
0: मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसानं आज जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे आज मुंबईत विधिमंडळाचं कामकाज अवघ्या काही मिनिटात तहकूब करण्यात आलं. आज दिवसभरात पुण्यात 3 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 2 दिवसात पावसामुळे विविध दुर्घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आपत्ती निवारण कक्षानं दिली आहे. पालघर, रायगड, पुणे तसंच नाशिक घाटमाथा या भागांना उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा घाट परिसर, नाशिक या भागांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाच्या शक्यतेसह येत्या 3 दिवसात हवामानाची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुढील 48 तास शून्य बळी हे उद्दिष्ट ठेवून कमाल दक्षता बाळगावी, तसंच आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
3: माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा. जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं, ते आवश्यक असल्याशिवाय लोकांनी कम्युनिकेशन करू नये, अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे.
0: खासगी आस्थापनांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी, असं न करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. मुंबई पुणे

0: द्रुतगती मार्गावरही मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले आहेत. संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावं अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुंबई गोवा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करावी. कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उद्या देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं बुधवारी आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. मात्र इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं. देहू व आळंदी इथं न जाता पुणे शहरात वारीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना 8 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लाडकी बहीणसारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांना वेळोवेळी आढावा घ्यावा. वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदल असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं ही शिफारस केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं आज प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिनाअखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात 80% तर ओडिशात 45% वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात 46% आणि ओडिशात 28% वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांच्या आरोग्य शिक्षण सौंदर्य प्रसाधनं वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. अयोध्येतल्या रामजन्मभूमी ट्रस्टनं कारभार आदर्श कुशल आणि पारदर्शी करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय देणगी अपहार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या शिफारसीही विचारात घेतल्या जाणार आहेत. देणगी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टची बैठक आज अयोध्येत झाली. त्यात सरचिटणीस चंपतराय आणि सदस्य अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. ट्रस्टचे खजिनदार गोविंद गिरी यांनी ही माहिती दिली आहे. कृष्ण मोहन यांच्याकडे तूर्त सरचिटणीस पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. गोपाळ नगरकोटे यांना विशेष निमंत्रित सदस्य पदावरून हटवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे. आतापर्यंत भाविकांकडून ट्रस्टला 2926 भेटवस्तू मिळाल्या असून त्यांची नोंद करण्यात आलेली आहे. तसंच त्यांची भौतिक पडताळणी त्रयस्थ लेखापालांकडून दरवर्षी केली जाते. याची सत्यता पडताळण्यासाठी भाविक कधीही येऊ शकतात असंही ट्रस्टनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. रशियानं आज युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ले केले. त्यात किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. गेल्या गुरुवारी रशियानं केलेल्या हल्ल्यात कीवमध्ये 31 जण मरण पावले. युक्रेननं अलीकडेच रशियातल्या इंधन साठ्यावर केलेल्या हल्ल्याचं हे प्रत्युत्तर असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयानं केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनची संरक्षण यंत्रणा कमकुवत असल्याचं उघड झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इंडोनेशिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जकार्तामध्ये जल्लोषात स्वागत. देशात लवकरच सहकारी आयुर्विमा कंपनी स्थापन करण्याचे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचे संकेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जनजीवन विस्कळीत. शून्य बळींचं उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या लाडकी बहीण यासारख्या योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून कौतुक. आणि पारदर्शी कारभारासाठी विशेष तज्ञांची बैठक घेण्याचा अयोध्येतल्या राम मंदिर ट्रस्टचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. लोकसंगीतात आज सुरुवातीला ऐकूया पराग पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गाणं.

युद्धामध्ये कुंभकर्ण पावला मराणा. रावणाची वार्ता कळाली काय केले दयाना. आपल्या बंधूचा सूळ घ्यावया युद्धात

सदाशिवाचा धावा मानला रावणो ता युद्धा सदाशिवाचे प्रसन्न नाही झाले रावण पडला चिंतेता पार्वतीचा धावा मानला पार्वती आली मृत्यू लोकाचा रावणाच्या पाठीशी

भक्त माझा संपूर्ण कमळ पुष्पांचा शोध करावा कामगिरी सांगितली रामाना रामचंद्राची आज्ञा घेऊन हनुमान निघाले ते तू सरोवरावर चालून गेले.

यासोबतच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची याय अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रतिलाल भावसार यांच्या आवाजातलं हे गाणं.

श्रुती हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रमोद खंडारे यांच्या आवाजात मृणाली चिंचलेकर यांचं गीत.

अपनी